मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रात्यकालीन प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज रविवार भारतीय सौरतिथी 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 13 सप्टेंबर 2026. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. या सभेला सुरुवातीला जाणून घेऊयात सुविचार. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्यासोबत असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. सुविचार आपण जाणून घेतलात. आता ऐकूयात मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं स्नेहवंदन आपण ऐकलत, राग ऐकलात गुजरी तोडी. आकाशवाणीच्या परभणी केंद्रात.

नमस्कार श्रोते हो, चित्तशुद्धी। चित्तशुद्धी म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल। चित्त यात मन, बुद्धी, स्मृती, अहंकार याचा एकत्रित समूह आणि शुद्धी म्हणजे स्वच्छ करणं। याचाच अर्थ मनाच्या आत साचलेली चिंता, तुलना, द्वेष, मत्सर, जुन्या जखमा, नकारात्मक विचार सगळं हळूहळू धुवून काढणं। आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झालं तर हे वाक्य लक्षात ठेवा, दुःख महत्त्वाचं असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा, म्हणजेच चित्त शुद्ध होईल यात शंकाच नाही। मिळालचं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं। झालंच तर दुःख पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं। हा कानमंत्र अंगीकारावा। संत ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात, चित्तशुद्धी झाल्याशिवाय देव भेटत नाही। देवाला फक्त भक्तिभावानेच भेटता येतं। भक्ती म्हणजे देवावर निस्सीम प्रेम आणि समर्पण। आपल्या संतांनी भक्तीचे सौंदर्य अभंगातून फार सुंदर सांगितले आहे। हेची थोर भक्ती आवडते देवा, भान ठेवावा लागे जीवा। संत तुकाराम महाराज यांचा हा अतिशय सुंदर अभंग आहे। देवाला मोठे पूजापाठ, दागदागिने देखावा नको असतो, त्याला फक्त खरा भाव लागतो। देवाला आवडणारी खरी भक्ती, अगदी मनापासून केलेली भक्ती, चित्तशुद्ध भावाने केलेली भक्ती आवडते। भक्तीमुळेच माणूस भवसागरातून तरतो। चित्तशुद्ध संदर्भात स्वामी विवेकानंद म्हणतात, शुद्ध मन हेच सर्वात मोठं तीर्थ आहे। रोजच्या जीवनात चित्तशुद्धी कशी करावी असा

आवडते. भक्तीमुळेच माणूस भवसागरातून तरतो. चित्तशुद्ध संदर्भात स्वामी विवेकानंद म्हणतात, शुद्ध मन हेच सर्वात मोठं तीर्थ आहे. रोजच्या जीवनात चित्तशुद्धी कशी करावी असा प्रश्न निर्माण होतो. दररोज सकाळी केवळ 2 मिनिटे उठल्यावर मोबाईल न पाहता फक्त श्वासाकडे लक्ष द्या. आज मी कोणाचं वाईट चिंतणार नाही असा संकल्प करा. दिवसातून एकदा कोणाला तरी मनापासून मदत करा किंवा क्षमा करा. राग मनात ठेवणं म्हणजे चित्तात कचरा साठवल्यासारखं आहे. ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात, कृतज्ञ हा चित्तशुद्धीचा सर्वात जलद मार्ग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवावी, चित्तशुद्धी म्हणजे विचार न येणं नाही. विचार येतील, पण ते तुम्हाला गढूळ करणार नाहीत. पाण्यासारखं स्वच्छ व्हावं लागेल. चित्तशुद्धीसाठी 3 प्रभावी साधनं आहेत. नामस्मरण करावे. ध्यान साधनामुळे मनातले अनावश्यक विचार शांत होतात. एकाग्रता वाढीस मदत होते. रागद्वेषाचा मळ हा क्षमाशील कृतीमुळे निघून जाऊन मन हलकं होतं. सात्विक आहार सेवन केल्याने चित्तशुद्ध होण्यास मदत होते. शरीर सुंदर असेल किंवा नसेल, पण शब्द आणि मन शुद्ध असायला हवे. कारण माणसाची सवय आहे, तो लवकर चेहरा विसरतो, पण शब्द आणि चांगले मन कधीच विसरत नाही. हृदय आणि मन हे राग द्वेष मत्सर अहंकार ठेवण्याची कचरापेटी नाही, तर आनंद प्रेम ममता आणि गोड आठवणी जपण्याचे लॉकर आहे. मनातील अविवेक अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळी नांदते. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात सुंदर अनुभव कथन करतात. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. दसरा दिवाळी तेची आमासन सखे संत जन भेटतील. अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या विचारांनी चित्तशुद्धी होते.

चित्तशुद्धी याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार आपण जाणून घेतलेत आजच्या विचारशलाका या कार्यक्रमातून. विचारशलाका हा कार्यक्रम श्रोते हो प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. 6:10 झालेत. भक्तिगीतांचा आनंद घेऊयात मंगल प्रभात या कार्यक्रमातून. कार्यक्रमात सुरुवातीला संत गोरक्षनाथ यांची भक्तिरचना ऐकूयात अजित कडकडे यांच्या आवाजात. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं.

अजित कडकडे यांच्या आवाजात संत गोरक्षनाथ यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. या रचनेला संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. श्रोते हो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात मंगल प्रभात या कार्यक्रमातून. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूयात प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. संगीत आहे अनिल.

अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. श्रुती हो कार्यक्रमात आता दत्ता पाटील यांची रचना ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता प्रल्हाद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकूयात मिलिंद शिंदे यांच्या आवाजात.

प्रल्हाद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकली मिलिंद शिंदे यांच्या आवाजात. श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमात आता देशभक्तीपर गीतरचना ऐकूयात समूह स्वरात.

समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचनेनंतर मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हिंदी भक्तिरचना ऐकूयात.

0: अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील या हिंदी भक्ती रचनेवरच श्रोते हो आजचा आपला भक्तिगीतांनी नटलेला मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229.9 मीटर्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी ऐकूत.
1: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
2: संचय अॅग्रोचे F-Code 9. संचय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संचय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात कापूस पिकावरील मुळकूज आणि खोडकूज बुरशीजन्य रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग या पदावर कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आज या कार्यक्रमातून आपण कापूस पिकावरील मुळकूज आणि खोडकूज ह्या बुरशीजन्य रोगांबद्दल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल आणि ह्या रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याविषयी आज आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर शेतकरी बंधूंनो, कापूस हे अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे हे आपण जाणतोच. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणावर याची लागवड केली जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं विचार केला तर भारतात महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. तथापि इतर राज्यांच्या तुलनेत कापूस पिकाची उत्पादकता ही खूप कमी आहे आणि ही फार मोठी चिंतेची बाब आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या पिकावर येणाऱ्या किडी आणि रोगांचा प्रकोप हे आहे. कापूस पिकाच्या वाढीच्या वेळेला विविध प्रकारच्या किडी आणि रोगाचा या पिकाला सामना करावा लागतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळकूज आणि खोडकूज हे फार महत्त्वाचे बुरशीजन्य रोग आपली भूमिका त्या ठिकाणी वठवतात आणि त्यामुळे ह्या रोगाचं जर वेळीच नियंत्रण केलं नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण या कापूस पिकावरील मुळकूज आणि खोडकूज ही जी बुरशीजन्य रोग आहेत त्याचं एकात्मिक नियंत्रण कसं करावं त्याविषयी जाणून घेऊया. तर या रोगाची सर्वप्रथम लक्षणं कशी असतात ते मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. तर शेतकरी बंधूंनो, हा बुरशीजन्य रोग असून बुरशीच्या प्रादुर्भावामुळं झाड एकाएकी पिवळं पडतं आणि ते वाळायला लागतं आणि सहजासहजी ते उपटलं जातं. झाडाची मुळं ही कुचतात, झाडाची साल त्या ठिकाणी निघायला लागते आणि मुळाचा खालचा भाग प्रथम

0: पिवळसर रंगाचा दिसतो आणि नंतर काळपट पडतो. तसेच या झाडाची मुळं ही हाताला ओलसर लागतात आणि ती चिकट असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. तर शेतकरी बंधूंनो, जर शेतामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचून राहत असेल, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल आणि पाण्याचा निचरा जर व्यवस्थित झाला नाही तर निश्चितपणे आपल्याला या रोगाचा सामना करावा लागतो. आणि अन्नद्रव्य ग्रहण करण्याची जी मुळांची क्षमता असते ती पूर्णपणे त्या ठिकाणी संपते आणि झाड त्याच्यामुळे मरतं. तर शेतकरी बंधूंनो, या रोगाचं नियंत्रण कसं करावं हे याविषयी आपण आता थोडक्यात जाणून घेऊ. तर सर्वात महत्त्वाचं माझं आपल्याला सांगणं राहील की रोगाचं प्रमाण जर जास्त असेल तर 10 ग्रॅम कार्बनडॅझिम किंवा 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड हे आपल्याला 10 लिटर पाण्यात मिसळून त्या ठिकाणी प्रत्येक रोपाभोवती आळवणी करायची आहे. म्हणजे रिंग पद्धतीनं प्रत्येक रोपाच्या मुळापर्यंत हे मिश्रण कसं जाईल याची त्या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपण पंप वापरतो फवारणीसाठी त्याचं नोझल जर आपण काढून घेतलं तर ह्या अशा प्रकारची आळवणी, त्याला इंग्रजी भाषेत आम्ही ड्रेंचिंग असं म्हणतो, तर अशा प्रकारची आळवणी आपल्याला नोझल काढून प्रत्येक झाडाच्या मुळाभोवती किंवा खोडाच्या जमिनीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो त्या ठिकाणी माती बाजूला उकरून आपल्याला या ठिकाणी आळवणी करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर कार्बनडॅझिम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड हे घटक असलेल्या बुरशीनाशकांची जर आळवणी केली तर निश्चितचपणे या रोगापासून आपल्या पिकाचं नुकसान कसं टाळता येईल याच्यासाठी मदत होईल. धन्यवाद.
1: कापूस पिकावरील मुळकूज आणि खोडकूज बुरशीजन्य रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्हीही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मंदन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य मंदन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्य मंदन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबिटीज, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्यामुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. डायबिटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं काम महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण

0: जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबिटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रीट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं? हा एक जनरली ॲटोइम्युन डिसीज आहे. म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते. टाईप 2 डायबिटीज हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजेच इन्सुलिन आहे पण त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या वयाबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. हे कशामुळे होतं? ह्याचे मेजर रिस्क फॅक्टर्स काय आहेत? एक तर वाढलेलं वजन, पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी, त्याशिवाय फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच जर पॅरेंट्सला असेल, घरच्या आईवडिलांना असेल तर मुलांना व्हायची शक्यता असते. वाढणाऱ्या वयाबरोबर डायबिटीज व्हायचा धोका वाढतो. अनहेल्दी डायटरी पॅटर्न्स म्हणजे जंक फूड्स खाणे किंवा प्रोसेस फूड खाणे, जास्त कॅलरी इनटेक असणे, अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना बी पी आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटस म्हणजे गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. तो कशामुळे होतो? जो काही आपलं प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे तीन वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05, 6:50 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग पहिला. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
3: श्रोते हो नमस्कार. पहाटीची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारी सूर्याची कोळी किरणे, या सुंदर दृश्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे वनस्पती. आपण कधी विचार केला आहे का पृथ्वीवरील जीवनाचा खरा आधार कोण? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच वनस्पती. वनस्पती म्हणजे केवळ हिरवीगार झाडे नाहीत, त्या पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक अन्न साखळीची सुरुवात आहेत. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने त्या आपले अन्न तयार करतात आणि याच प्रक्रियेत वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. आपण श्वास घेतो, प्राणी श्वास घेतात, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव देखील श्वसन करतात. या सर्वांच्या जीवनामागे वनस्पतींचंही योगदान आहे. मित्र हो, एखाद्या जंगलात उभे राहून पहा, तिथे एक फक्त झाड नसते. ते कोणासाठी अन्न असते, कोणासाठी घर असते, कोणासाठी सावली असते, तर कोणासाठी जीवनाचा आधार असते. गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यापासून सुरुवात झालेली अन्न साखळी पुढे मांसाहारी प्राण्यांपर्यंत पोहोचते. म्हणजेच वनस्पतींमध्ये साठवलेली सूर्याची ऊर्जा संपूर्ण अन्न साखळीमध्ये प्रवाहित होते. धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया, मसाले, चहा, कॉफी, औषधी वनस्पती आदी आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य गरजा वनस्पती पूर्ण करतात. इतकंच नाही तर कापूस, ताग, बांबू, लाकूड, रबर यासारख्या असंख्य नैसर्गिक संसाधनांचे मूळही वनस्पतींमध्येच आहे. वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, पण त्यांचे कार्य इथेच थांबत नाही. त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बनचे संचयन करतात. म्हणूनच हवामान बदलाच्या आव्हानात वनस्पती आणि जंगलांचे महत्व अत्यंत मोठे आहे. आपण मनुष्य म्हणून कल्पना

0: जर पृथ्वीवर वनस्पती नसत्या तर ना अन्नसाखळी राहिली असती, ना अनेक प्राण्यांचे अस्तित्व, ना पुरेसा ऑक्सिजन, ना हिरवाई, आणि कदाचित पृथ्वीवरील आजची जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती. म्हणूनच वनस्पती म्हणजे पृथ्वीच्या जीवनचक्राचा पाया आहे. आपण एखादे झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक रोपटे लावत नाही, तर आपण भविष्यातील अन्नाची शक्यता निर्माण करतो, अनेक जीवांना आश्रय देतो आणि जीवनाला श्वास देतो. म्हणून लक्षात ठेवूया की वनस्पती जगल्या तर जीवसृष्टी जगेल, वनस्पती समृद्ध झाल्या तर पृथ्वी समृद्ध होईल. वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे त्याचमुळे अधिष्ठान आहेत, त्यांचे संवर्धन म्हणजे पृथ्वीवरील जीवनांचे संवर्धन. मित्र हो, आपण हे बऱ्याचदा ऐकतो परंतु कृतिशीलता याबाबत कमी पडते. आपण महाराष्ट्रातील काही उदाहरणं पाहूयात. पर्जन्य छायाच्या प्रदेशातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी माथा ते पायथा या पद्धतीने तीव्र उताराच्या डोंगरावरील पाणी, डोंगरावर लावलेल्या जंगली वृक्ष, बोर, बाभूळ, सीताफळ यांच्यासारख्या वृक्षांनी लागवड करून ते पाणी थांबवलं. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यातून कायम सुटलीस, त्याचबरोबर गावातील जमिनीतील भूजल पातळीतही वाढ झाल्यानं सिंचनाची व्यवस्था तिथल्या शेतकऱ्यांनी उभी केली. अवघ्या गावाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीने राळेगण सिद्धीचं रूपांतर जगामध्ये राळेगण सिद्धीमध्ये झालं आणि ते आत्मनिर्भर सिद्धी गाव अवघ्या गावाचं आणि अवघ्या शहराचं आणि देशाचं एक आकर्षण केंद्र बनलं. हिवरे बाजार या छोट्याशा गावाला स्वयंपूर्ण बनवण्याचंही कार्य सरपंच पोपटराव पवार यांनी हिरवळीचं वनस्पतींचं आच्छादन वाढवून करून दाखवलं. महाराष्ट्राच्या या प्रेरक कथा आपल्याला कृतिशील करतील हा विश्वास मला वाटतो. चला आपणही आपल्या परिसराला पर्यावरण स्नेही बनवण्याचा संकल्प करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयाचा भाग पहिला ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. यानंतर दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: वृक्षदेशाः संवादस्य परामर्शस्य कूटनीतेः च माध्यमेन अन्ताराष्ट्रियविवादानां शान्तियुतसमाधानाय स्वप्रतिबद्धतां प्रकटितवन्तः। पश्चिमेशियादेशे निरन्तरं वर्धमानस्य समाह्वानस्य विषये अपि नेतारः चिन्तां प्रकटितवन्तः। ते च गतवर्षस्य अप्रैलमासस्य द्वाविंशतिदिनाङ्के जम्मूकश्मीरप्रदेशे आतङ्क्याक्रमणस्य दृढतया निन्दाम् अकुर्वन् तथा च आतङ्कवादस्य विरुद्धं युद्धस्य स्वप्रतिबद्धता पुनः दृढीकृतवन्तः। इतोप्यवधेयं यत् भारतं चतुर्थवारं शिखरसम्मेलनम् आयोजयति। गतसायंकाले नवदिल्ल्याः भारतमण्डपम् इत्यत्र प्रधानमन्त्रिणा आयोजिते ब्रिक्सनेतॄणां शिखरसम्मेलने गाला डिनर इत्यस्मिन् नवरसः द यूनिवर्स ऑफ शेयर्स इमोशंस इति विशिष्टं सांस्कृतिक प्रदर्शनम् आयोजितम्। अस्मिन् सांस्कृतिक कार्यक्रमे ब्रिक्स सिम्फनी, वन रिदम, मेनी कल्चर्स इत्येतानि आसन्, येन ब्रिक्स सदस्यानां सहभागी देशानां च संगीतज्ञाः अद्वितीयं सहयोगात्मक संगीत प्रदर्शनं कृतवन्तः। सिम्फनी इत्यस्मिन् ब्रिक्स देशानां विभिन्नानि वाद्ययन्त्राणि प्रदर्शितानि तथा च संगीतस्य भारतस्य शास्त्रीय नृत्य परम्पराणां च समन्वयः दृष्टः। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना चीनदेशस्य राष्ट्रपतिना शी चिनफिंग इत्यनेन च पुनः दृढीकृतं यत् भारत चीनदेशौ स्वसम्बन्धेषु सामरिकं दीर्घकालिकं च परिप्रेक्ष्यं स्वीकरिष्यतः, भिन्नाभिन्न प्रायाः विवादरूपेण न भवेयुः इति। ब्रिक्सशिखरसम्मेलनावधौ द्वैपाक्षिकोपवेशने गतवर्षस्य अगस्तमासे तियांचिन नगरे उभयोः अन्तिमोपवेशनानन्तरं भारतचीन द्वैपाक्षिकसम्बन्धेषु निरन्तरं प्रगतिः अभवत् इति स्वीकृतवन्तौ। केन्द्रीय वित्तमन्त्री निर्मला सीतारामनः AIIB इति भारत एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक सहभागिताम् इतोपि सुदृढं कर्तुम् अवसरेषु चर्चितवती इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत। सकाळची ठीक 7 वाजलेत।
2: चौफेर माहिती सुरेल गाणी 1305 किलोहर्ट्स वर ऐकत रहा परभणी आकाशवाणी।
1: श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही आता प्रसारित करत आहोत। तत्पूर्वी
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता पुणे गाडगीळ आणि सन्स। परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ, अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास। पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून।
1: श्रोते हो, वळूयात आपल्या रूपरेषेकडे। रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 भावगीतांचा आनंद आपण घ्याल, भावगीतांच्या भावधारा या कार्यक्रमात।

सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मेहराब या कार्यक्रमाअंतर्गत हिंदी गझल आपण ऐकाल. 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये परदेस, दिल क्या करे, धडकन आणि कुरुक्षेत्र अशा काही निवडक चित्रपटातील निवडक गीतांचा आनंद आपण घ्याल.

लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातील गीताची छोटीशी झलक आपण ऐकली. 9:35 मिनिटांनी उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 वाजता आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 10:15 एक ही फिल्म की गीत या कार्यक्रमाअंतर्गत दाग द फायर या चित्रपटातील समीर यांची गीतं आपण ऐकाल. संगीतकार नदीम श्रवण.

0: श्रोते हो, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रम अंतर्गत प्रसारित होणाऱ्या गीताची छोटीशी झलक आपण ऐकली. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 युवा कट्टा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. 11:35 बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आज प्रसारित करू. सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आज आपण ऐकू शकाल. आमची द्वितीय प्रसारण सभा आरंभ होईल 5:00. यामध्ये ठीक 5:00 ठळक मराठी बातम्या आपण ऐकाल. 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. 6:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं ऑफ ट्यूब वर्णन मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 9:00 या ॲपवरती 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल. 6:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर.
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ माँ के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन

नद्या निर्झर आटल्या विहिरी, नद्या निर्झर आटल्या विहिरी, शुष्क केली सृष्टी सारी। मानवा मानवा काय तुझी करणी, नाही उरले कोठे पाणी, नाही उरले कोठे पाणी। हे आपलं भविष्य तर नाही ना।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला प्रारंभ. दिल्ली जाहीरनाम्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून एकमतानं स्वीकार. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच. मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सव काळात आंदोलन न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन. मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा पाहणी अहवाल उद्या सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष संघांची आज अंतिम लढत. महिलांच्या T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका अंतिम सामना. आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला कालपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी उपस्थित जागतिक नेत्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद हे मानवतेला प्राधान्य देणाऱ्या आणि लोकाभिमुख दृष्टिकोनावर आधारित असल्याचं नमूद केलं. पुढील 20 वर्षांसाठी एका नवीन दीर्घकालीन कार्यपद्धतीवर काम करण्याची गरज असून याची सुरुवात आपल्या स्वतःच्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यापासून केली पाहिजे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी काल दिल्ली जाहीरनामा मांडला. सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी तो एकमतानं स्वीकारला. या जाहीरनाम्यात सतत विकास, भूक आणि दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या उपायांचा समावेश आहे. या संकल्पाचं मूर्त परिणामांमध्ये रुपांतर करणं ही सामायिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं.
1: न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: ब्रिक्सच्या 20 दशकपूर्ती निमित्तानं सदस्य देशांच्या नेत्यांनी याप्रसंगी 2 स्मारक टपाल तिकीटंही जारी केली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांसह उपस्थित

0: ती सर्व नेत्यांनी सामूहिकरित्या वृक्षारोपणही केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील, तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही सूचना केली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. पाटोदा, श्रीगोंदा आणि हडपसर मार्गे 19 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी सरकारनं आक्रमक भूमिका न घेता संवादातून मार्ग काढावा, असं आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार संवाद साधण्यात कमी पडत असल्याची टीका आमदार पवार यांनी केली. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले निर्णय लक्षात घेता सर्व आंदोलकांनी याची काळजी घ्यावी. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव काळात कोणीही आंदोलन करू नये, असं आवाहनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत, असंही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करून उद्या सोमवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह विभागातील 8ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या सुमारे 58% पाऊस झाला असून मोठ्या 11 प्रकल्पात 67%, मध्यम प्रकल्प 21%, तर रघुप प्रकल्पात 20% जलसाठा असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. त्या काल पुण्यात मुळशी इथं सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या माहेरवाशीण मातृत्व सेवेची नवी संकल्पना या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होत्या. आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना माहेर दूत म्हणून सक्षम करण्याची संकल्पना या उपक्रमात आहे. सिम्बॉयसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय तसंच सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या 900 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात माहेरवाशीण सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळू या जन्मजात विकारानं ग्रस्त बालकांवर आता दर्जेदार तसंच सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार 3 वर्षांसाठी लागू राहणार आहे. राज्यातील 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधींवर उपचार केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित 11 विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये काल 67 अर्ज प्राप्त झाले. वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीनं पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे येत्या 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात या अंतर्गत विविध सेवा आणि सामाजिक उपक्रमांबाबत तसंच अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल मार्गदर्शन केलं. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. नांदेड इथं गोदावरी रिव्हरफ्रंटच्या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी काल पाहणी केली. नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाणार नाही यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचा विचार करून आवश्यक कार्यवाहीची गरज दानवे यांनी व्यक्त केली. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल हिंगोलीचा विकास तुमसे ना हो पाएगा आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या विविध विकास कामांचा वस्तुस्थितीदर्शक हिशोब जनतेसमोर ठेवल्याचा दावा आमदार अंबादास दानवे यांनी केला. लातूर शहरात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं काल विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना

0: कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल लातूर जिल्ह्यात पिकांच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं या पाहणीतून दिसून आलं. सध्या जिल्ह्यात केवळ 14% पाणीसाठा शिल्लक असल्यानं उपलब्ध पाणी प्रामुख्यानं पिण्यासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात पावलं उचलल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवाची काल सांगता झाली. जिल्ह्यातील 139 महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदवला. विद्यापीठाच्या संघानं सांघिक चषकासह एकूण 18 पारितोषिकं पटकावली. महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. आज भारत आणि चीन यांच्यात अंतिम लढत होणार आहे. याच स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ विक्रमी 6व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचं लक्ष ठेवून अंतिम सामना खेळण्यासाठी उतरेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबई इथं आज हा सामना होणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ यंदा साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. भारत आणि अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघातल्या T20 मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी दिल्लीत पहिला सामना खेळवला जाईल. हवामान. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यासह अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात काल राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई तसंच भूसंपादन मावेजा मिळण्यासंबंधीची एकूण 477 प्रलंबित प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी 145 प्रकरणं तडजोड होऊन निकाली काढण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला प्रारंभ. दिल्ली जाहीरनाम्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून एकमतानं स्वीकार. गणेशोत्सव काळात आंदोलन न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन. मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा पाहणी अहवाल उद्या सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश. आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झालेत.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
3: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात. विषय गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
4: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही. लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबॅसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा कारण परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा कारण परिणाम आणि उपाय. आणि या

0: याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात.
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
3: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समजा आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत.
4: मध्यम लहरी 229.9 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मराठी आपली मराठी
1: अभिजात मराठी आपली मराठी
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी
2: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विकास संस्था ही संस्था मराठी भाषा विभागांतर्गत काम करते, अनेक प्रकल्प राबवते. या संस्थेने आत्तापर्यंत जवळपास 30 वर्षात अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत आणि सध्याही त्यांचं काम चालू आहे. या प्रकल्पांपैकी वस्त्र निर्मिती माहिती कोश हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे योगेश सावंत सर, प्रकल्प सहाय्यक राज्य मराठी विकास संस्था मुंबई हे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सगळ्यांना.
0: सर, राज्य मराठी विकास संस्था वस्त्र निर्मिती माहिती कोश बनवला आहे, तर हा प्रकल्प जो आहे हा कधी त्यांनी सुरू केला आणि या मागची पार्श्वभूमी किंवा इतिहास काय आहे याविषयी जरा सांगा.
1: राज्य मराठी विकास संस्थेकडे हा 1997 पासून ह्या प्रकल्पाचं कामकाज झालं. त्यापासून ह्या खंडामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या खंडाचं काम चालू आहे, माहिती कोशाचं काम चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था या संस्थेच्या सहकार्याने आपण हे काम करत असतो. मुळात वस्त्रनिर्मिती माहिती कोश हा कोश निर्माण करण्याची गरज का भासली, कारण भारतामध्ये भरपूर वर्षापासून वस्त्रोद्योग सुरू आहे. म्हणजे जर आपण आधी काळापासून बघितलं की मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा. तर त्यातलं अन्न, अन्नासाठी माणसाने शेती किंवा कृषी व्यवसाय चालू केला. त्याचबरोबर मग पुढची गरज झाली ती वस्त्रांची. तर वस्त्रोद्योगासाठी

0: आधी काळामध्ये जसं माणूस झाडांची पानं किंवा वेली असं गुंफून वस्त्र तयार करायला लागला, नंतर जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेलं किंवा माणसाची बुद्धिमत्ता वाढत गेली त्याप्रमाणे त्याने कापसापासून, त्यानंतर मग जनावरांच्या चांबड्यापासून, त्यानंतर रेशमापासून, म्हणजे असं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांनी ही कला किंवा हा उद्योग मध्ये प्रगती साधत गेली. त्यानंतर आपण जसं पुढे पुढे जात गेलो की आधुनिक युग आलं, मग आधुनिक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं, मग आपण हातमागावरून आपण यंत्रमागावरती आलो. तर अशा प्रकारे वस्त्र निर्मितीमध्ये प्रगती होत गेली आणि ही सर्व जे ज्ञान होतं हे सर्व ज्ञान आपल्या सर्वसामान्य लोकांना पर्यंत पोहोचावं यासाठी ह्या प्रकल्पाची आपण आखणी केली आहे.
1: ह्या प्रकल्पात तुम्ही म्हणालात मगाशी की डीकेटी म्हणजे दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेची मदत घेण्यात आली आहे, तर तांत्रिक माहितीची ही जी कमतरता आहे ती यामुळे भरून निघाली असं आपल्याला वाटतंय का?
0: हो नक्कीच, कारण जर आपण बघितलं तर इचलकरंजीला आपण मॅनचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था ह्या वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये एक अग्रगणी संस्था आहे. त्या संस्थेबरोबर आपण सहकार्य करून हे आपण वस्त्र निर्मिती माहितीकोशाचं काम करतो आहे. तर आजपर्यंत कसं झालं आहे की वस्त्र निर्मिती संदर्भात परिपूर्ण माहिती कुठे उपलब्ध नाहीये, जी आहे ती इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे, किंवा दुसरीकडे जर आपण बघितलं तर ललित लेखनामध्ये मिळू शकते आपल्याला किंवा साहित्यामध्ये, पण ती तेवढी अधिकृत मानली जात नाही. तर ह्यासाठी जर विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती हवी असेल तर त्यांना संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आपण माहिती कोश तयार केला आहे. आणि जर
1: त्या कोशामध्ये काही विशिष्ट यंत्रांच्या आकृत्या किंवा असं काही आहे का?
0: नक्कीच, तर आपल्याला जसं हातमाग म्हटलं तर हातमागामध्ये जे भाग येतात, ताना येतो, बाना येतो, अडळी येते, तर ह्या सर्व बद्दल त्याच्यामध्ये आपण आकृत्यांसह सचित्र रंगीत चित्र असं आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: सर मग हे असे कोशाचे किती खंड आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत?
0: आतापर्यंत पूर्ण माहिती कोशाची एकूण व्याप्ती ही 9 खंडांची आहे. यामध्ये एकूण आतापर्यंत 8 खंड प्रकाशित झाले आणि शेवटचा जो खंड आहे या खंडाचं काम आता पूर्ण होऊन तो मुद्रणालयात गेला आहे.
1: मग हे जे 9 खंड प्रकाशित झाले तर याची मांडणी कशी आहे, म्हणजे टप्पे कसे, कारण एवढे 9 खंड म्हणजे एवढी माहिती काय आहे याविषयी जरा सांगा.
0: वस्त्र निर्मिती जी माहिती कोशाची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे, जिला आपण म्हणू शकतो आता जसं 9 खंडामध्ये तरी आपण हे 9 खंड आपण कमीच केले तर त्याच्यामध्ये अजून खूप आपल्याला माहिती तयार करता येते. पण 9 जे खंड आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा एका टप्प्याटप्प्याने कसा वस्त्र निर्मितीचा विकास होत गेला या प्रकारे आपण त्याची माहिती तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो खंड आहे तो आहे आपला तंतुनिर्माण, म्हणजे आपण सर्वात वस्त्र निर्मिती किंवा कपड्यांच्या बाबतीत सर्वात पहिला जो भाग येतो तो म्हणजे तंतू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायबर असं म्हणू शकतो. तर सर्वात पहिलं तंतू म्हणजे काय, तो तंतू निर्माण कुठून होतो, तो आपल्याला कुठे उपलब्ध होतो, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण पहिला जो खंड आहे खंड 1 तंतू निर्माण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर तंतू आता आपल्याकडे आले, मग तंतूंचं वरती जी प्रक्रिया केली जाते म्हणजे तंतू एकमेकांचे गुंफून आपण सूत तयार करतो, मग त्या सूत निर्माणामध्ये किंवा ते कसं निर्माण केलं जातं, मग त्याच्या वरती काय प्रक्रिया केली जाते, जर म्हणजे दोन तंतू जर आपण जोडले तर ते नुसते जोडून उपयोग नाही, त्यांना त्यांच्यामध्ये बळकटी यायला हवी, तर त्यासाठी काय प्रक्रिया केली जाते, ह्या सर्व संदर्भातली सर्व माहिती आपण सूत निर्माण या खंडामध्ये दिली आहे. आता तंतू झाला, तंतूपासून सूत तयार झाला, तर सूतांमध्ये प्रक्रिया करून आपलं कापड निर्माण होतं. मग वेगवेगळ्या कापड जे आपले जर तुम्ही बघितलं असत की मायक्रोनमध्ये कापड येतात, जर पण कपडे बघितलं त्याच्या एक खाली पट्टी असते 120-70, तर त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ होतो, तर ते कापड निर्माण ह्या खंडामध्ये आपण ती माहिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: आता कापड निर्माण झाला, आता पुढची प्रक्रिया काय, तर कापडापासून आपण आपले जे कपडे तयार करतो की वस्त्र प्रावरण, तर ते पुढचे जे 2 खंड आहेत 5वा आणि 6वा तो आहे फॅशन, फॅशनच्या संदर्भात. मग
1: वेगवेगळ्या
0: एकदम म्हणजे महिला वर्गाचा तो आवडीचा विषयच आहे फॅशनच्या संदर्भात. आणि दुसरा आहे 6वा खंड तो म्हणजे तांत्रिक वस्त्र. तांत्रिक वस्त्र म्हणजे काय की वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही कृषी म्हणा, त्यानंतर

0: अग्निसुरक्षा म्हणा, त्या अशा वेगवेगळ्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये वस्त्रांचा वापर कसा केला जातो. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की कोविडच्या वेळी पीपीई किट्स खूप वापरण्यात आले, तर तो एक सुद्धा वस्त्र प्रावरणांचा किंवा कपड्यांचाच एक भाग आहे. हो, तर किंवा आपण जे मिलिटरीमध्ये किंवा अग्निसुरक्षामध्ये आपण जे कपडे वापरले जातात तर त्यांची कशी निर्मिती होते, त्याच्यामुळे हल्ली एक नवीन संकल्पना आली आहे की रस्ते बनवताना सुद्धा वस्त्रांचा वापर केला जातो, किंवा धरणं बनवताना, शेततळी बनवताना त्यात जी तांत्रिक वस्त्र वापरली जातात, तर त्या संदर्भातली सर्व माहिती आपल्या 6व्या खंडामध्ये आली आहे. आता हे सूत पासून कापड, त्यानंतर 2 हे टप्पे, त्यानंतर 7वा खंड आला वस्त्रोद्योग व्यवस्थापन. तर आता फक्त तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान असून उपयोग नाही, की पुढे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला 7व्या खंडामध्ये आपण उपलब्ध करून दिली आहे. आपला जो 8वा खंड आहे तो म्हणजे वस्त्र निर्मिती किंवा वस्त्र संकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार. या खंडामध्ये आपण काय केलं आहे की आता आपल्याकडे सर्व प्रक्रिया आली, म्हणजे तांत्रिक ज्ञान आलं, त्यानंतर ते कुठे वापरायचं ते आलं, पण त्याचा इतिहास काय आहे. तर हा जो इतिहास आहे, म्हणजे जो पूर्ण आधी काळापासून तो आतापर्यंत, हा सर्व इतिहास आपण या खंडामध्ये मांडला आहे. आणि त्यात सुद्धा 2 भाग केलेले आहेत. एक आहे सांस्कृतिक आविष्कार, म्हणजे ज्यामध्ये इतिहासाच्या संदर्भात आहे, आणि दुसरा आहे प्रादेशिक किंवा पारंपरिक वस्त्रकला. मग ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी भारताची आपली टोकं आहेत, त्या सर्व राज्यांमध्ये कुठकुठल्या प्रकारची वस्त्रकला अवगत आहे ती आपण त्याच्यामध्ये दाखवली आहे. म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी आली, गुजरातमध्ये बांधणी आली, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये इकत खूप वापरलं जातं, किंवा अजरक आलं, किंवा बनारसी साडी आली, बनारसी पल्लू आला, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्या 8व्या खंडामध्ये आपण दिली आहे. आणि जो 9वा खंड आहे तो ह्या सर्व खंडांचा एक परिपूर्ण, त्यातल्या ज्या संज्ञा आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी आपण 9वा खंड म्हणजे परिभाषाकोश तयार केला आहे.
1: खूपच छान माहिती आणि खूप छान याचं आरेखन आहे. ऐकूनही मला खूप छान वाटतंय, कारण नक्की त्याचा उपयोग ऐकणाऱ्या श्रोत्यांना होईल, किंवा तुम्ही आता असं म्हणतात की उद्योजकांना होईल, तर तो कशा प्रकारे होईल याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: उद्योजकांसाठी कसं होईल की आपला जो 7वा खंड आहे, त्या 7व्या खंडामध्ये आपण पूर्ण वस्त्रोद्योगाबद्दल आपण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये वस्त्रोत्पादन कसं करायचं, कुठली वस्तू कशी निर्माण केली जाते, कोण बनवतं, त्यानंतर ह्या उद्योग स्थापन करायला तुम्हाला काय काय भांडवल लागतं, काय काय प्रक्रिया असतात, तर या संदर्भात सर्व माहिती ह्या खंडामध्ये आपण दिलेली आहे.
1: सर, आपण जी माहिती सांगत आहात तर आवाका खूप मोठा आहे त्या माहितीचा. आणि एकंदरीतच म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की वस्त्रोद्योगामध्ये पण इतके शब्द असतील किंवा इतक्या प्रक्रिया असतील. तर हे सगळं होण्यासाठी किंवा त्याचा समावेश होण्यासाठी कोणकोणत्या संस्थांचं आपल्याला सहकार्य लाभलं किंवा व्यक्तींचं सहकार्य लाभलं याविषयी जरा सांगा.
0: हो, नक्की. हा जेव्हा प्रकल्प सुरुवात झाली या प्रकल्पाची, तेव्हा मुख्य जी संस्था होती ज्याच्याकडे हे ज्ञान होतं, तर ती होती दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था इचलकरंजी. तर ह्या संस्थेने त्यांच्याकडचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अशी वस्त्रनिर्मिती क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर जसं जसं ह्या खंडाचा आवाका वाढत गेला, तसं अन्य क्षेत्रातील किंवा अन्य संस्थांमधली जी तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला मदत झाली. जसं की अहमदाबाद रिसर्च आहे, अटिरा आहे, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री अँड रिसर्च असोसिएशन, किंवा मुंबईतली बिट्रा आहे, पुण्यामध्ये सॉफ्ट म्हणून स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्या संस्थांचंही आपल्याला मोलाचं योगदान लाभलं आहे. त्यांनी त्यांच्याकडचे जे प्राध्यापक आहेत किंवा प्राचार्य आहेत, तर ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये प्रकरणं लिहिली आहेत, किंवा ह्यामध्ये त्यांची जी क्षेत्र आहेत, म्हणजे वस्त्रनिर्मितीमध्ये सुद्धा वेगवेगळे क्षेत्र आहेत, तर ते त्यांनी त्याबद्दलची त्यांच्याकडची जी परिपूर्ण माहिती होती किंवा संपूर्ण माहिती होती ती आपल्याला उपलब्ध करून दिली लेखनाच्या माध्यमातून.
1: सर, खूपच छान, कारण इतक्या लोकांचा सहभाग असल्याशिवाय असे कोश परिपूर्णतेकडे वाटचाल करत नाहीत. पण आता ह्या कोशांना आपण डिजिटलायझेशन करतो, कारण आधुनिकतेची ती अगदी गरज आहे. तर त्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत म्हणजे नेमकं काय केलं गेलंय?
0: राज्य मराठी विकास संस्थेद्वारे जेवढी काही प्रकाशनं होतात त्याची आपण एक डिजिटल किंवा आपण ज्याला आपण म्हणू शकतो पीडीएफ,

0: ती आपण राज्यमाटी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरती आपण उपलब्ध करून देतोय. ते राज्यमाटीचं विकास संस्थेचं संकेतस्थळ आहे rmvs-marathi.maharashtra.gov.in. राज्यमाटी विकास संस्थेच्या या संकेतस्थळावरती आपल्याला राज्यमाटी विकास संस्थेची सर्व प्रकाशनं, त्याचबरोबर वस्त्रनिर्मिती माहिती कोश हे विनामूल्य स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा आपल्या माहितीमध्ये जी विद्यार्थी असतील किंवा उद्योजक असतील जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांनाही तुम्ही नक्की उपलब्ध करून द्या.
1: श्रोते हो, वस्त्रनिर्मिती माहिती कोशाबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे योगेश सामंत सर आलेले होते. सर, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवीन तज्ज्ञांसह आणि विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: и
1: Акли мараки.
0: Абия мараки.
1: Акли мараки.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सात वाजून 40 मिनिटं होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि
1: मध्यम लहरी 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
1: श्रोते हो, भावगीतांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली भावगीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेले या प्रवीण दवनी यांच्या गीताने.

यांची रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, भावगीतांच्या कार्यक्रमात आज आपण श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात प्रसाद कुलकर्णी यांची रचना ऐकूयात.

0: स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात प्रसाद कुलकर्णी यांची भावगीत रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: पार्टी हवी
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
3: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चाललीयस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: वैशाली भैसने माळे यांच्या आवाजात सुरेश भट यांची भावगीत रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. आज श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरचनांचा आनंद आपण घेतलात. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण

0: आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
1: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं। पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाअंतर्गत की नाही आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत। आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत। आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगो होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा। तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान ऐकूयात
3: ज्ञान आणि विज्ञानासह निखळ मनोरंजनाची हमी 1305 kHz वर, ऐकत रहा परभणी आकाशवाणी। प्रत्येक घरासाठी,
4: घरातील प्रत्येकासाठी
3: परभणी आकाशवाणी,
4: सदैव तत्पर आपल्या मनोरंजनासाठी।

0: Pakistan gets global backing, reports the Pioneer. In line with the commitment, the multilateral forum launched the BRICS Mission for Healthy Lifestyle and the BRICS Roadmap for the Joint Initiative on Healthy Lifestyle Promotion 2026 to 2029, writes the Asian Age. On the sidelines of summit, world leaders' families hosted at BRICS Bazaar, informs Hindustan Times. And finally, trainees have become trainers, thereby providing India's excellence in the niche field of fighter jet flying. In a historic first, three Indian Air Force pilots will train the young Royal Air Force pilots in the UK, reports the Pioneer. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. BRICS leaders condemn 2025 Pahalgam terror attack in Jammu and Kashmir, call for zero tolerance towards terrorism, also express concern over escalation of tensions in West Asia. Prime Minister Narendra Modi to hold bilateral meetings with presidents of Kazakhstan, Philippines, Egypt, South Africa and Burundi today on sidelines of BRICS summit. West Bengal government approves DRDO's proposal to set up weapon and missile testing range in Purva Medinipur district of the state. IMD issues red alert for very heavy rainfall in Gujarat today. Alina Rybakina of Kazakhstan beats Belarusian Arina Sabalenka to win women's singles title of US Open tennis. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani se pesh hai khabarnama.
3: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी. आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं अशा या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
5: आजची चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
4: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं त्यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
5: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमती को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए

0: और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा। इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी। ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए।
1: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला। ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत मंडपम इथं विशेष सहभोजन समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी नवरसा सामायिक भावनांचं विश्व या नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमात ब्रिक्स देशातील विविध वाद्य सादर करण्यात आली, तसंच भारताच्या शास्त्रीय नृत्य कला प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं। ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे। अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता, सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याची जडणघडण या विषयावर ही परिषद होत आहे। आज होणाऱ्या सत्रात सदस्य देशांसह बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे 10 देश सहभागी होणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत। नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या उपपंतप्रधानांबरोबरही ते बैठक घेणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली। भारत आणि चीननं आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते आज बीकेसीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील। एशियाटिक सोसायटीलाही ते भेट देणार आहेत। तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहणार आहेत। याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत। दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे। बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे। पश्चिम बंगालमध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या डीआरडीओच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी मंजूरी दिली आहे। हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल, तसंच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील चाचणी क्षमतांना बळकटी देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पश्चिम बंगालमधल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या जुनपूर या किनारी गावात हे चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासाचा वेग काहीसा कमी करण्याचं आवाहन अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमेडे यांनी केलं आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास सुरूच राहिला हवा, मात्र त्यातून निर्माण होणारे धोके गंभीर असून त्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी कंपन्या आणि सरकारांना वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि एक्सएआयचे मुख्य इलॉन मस्क यांनीही अमोडेई यांच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवला आहे। दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। आताच मजबूत सुरक्षा उपाय लागू केले नाहीत तर पुढील 6 ते 12 महिन्यात एआय इंटरनेटवर नियंत्रण मिळवण्यासही सक्षम होऊ शकतं अशी भीती व्यक्त होत आहे। नेपाळमधल्या पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1386 वर पोहोचली असून अजूनही सुमारे 5130 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे। सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे। आतापर्यंत 13700 अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनानं आयना सबालिंकाचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला। रायबाकिनाचं हे पहिलंच युएस ओपन विजेतेपद आहे। या विजयामुळे तिनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। तत्पूर्वी अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या निल्स कुपस्की या जोडीनं जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलं। तर पुरुष एकेरीची अंतिम फेरी आज रात्री न्यूयॉर्कमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात होईल। दुबईत आज होणाऱ्या महिलांच्या टी20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे। हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल। 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं अ गटामध्ये 3 विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली। महिला आशिया चषकाच्या इतिहासात 7 विजेतेपदांसह भारत हा सर्वाधिक

0: वेळा यशस्वी संघ ठरला आहे, तर श्रीलंकेनं याआधी 2024 अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. भारत अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 सुरू होईल, दुसरा सामना मंगळवारी, तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे, तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. हवामान विभागानं आज देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18 ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी. आणि महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM च्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8:40 झालेत. मेहराब या अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला हरिहरण यांनी गायलेली ही गझल ऐकूयात.

हरिहरण यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली आहेत. कार्यक्रमात आता अशोक खोसला यांच्या आवाजातील गझल ऐकूयात.

अशोक खोसला यांनी गायलेली गझल आपण ऐकली आहेत. कार्यक्रमात आता हरिहरण यांनी गायलेली गझल ऐकूयात.

हरिहरण यांनी गायलेली गझल आपण ऐकली आहेत. श्रोते हो मेहराब या कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाच्या शेवटी गुलाम अली यांच्या आवाजातील गझल ऐकूयात.

गुलाम अली यांनी गायलेल्या या गझलबरोबरच आजचा आपला मेहराब या अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो, मेहराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूयात उर्वरित गझल.

कुमार सानू यांच्या आवाजात परदेसी या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली आहेत. या रचनेला संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता धडकन या चित्रपटातील गीतरचना ऐकूयात.

अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील धडकन या चित्रपटातील समीर यांची गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. या गीताला संगीतदान नदीम श्रवण यांचं. लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या सदाबहार अशा कार्यक्रमात आता कुरुक्षेत्र या चित्रपटातील सुखविंदर सिंग यांनी संगीतबद्ध केलेली देव कोहली यांची गीतरचना ऐकूयात अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरात.

कुरुक्षेत्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात. सुखविंदर सिंग यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती देव कोहली यांची. लगलग चंदेरी या कार्यक्रमात आता शेवटी

0: उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात दिल क्या करे या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना श्रोती होत नाही. संगीत होतं जतीन ललित यांचं. आणि या गीतावरच आजचा आपला सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा आनंद श्रोतेहो आपण घेतला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी. आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
4: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही. लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबॅसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद, योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
5: चौफेर माहिती, सुरेल गाणी, 1305 किलोहर्ट्स वर ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
0: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात.

0: शाबाश, अब इस गीत को अपने घर जाकर अभ्यास करना, करोगे ना?
1: जी सर।
0: साथियों को भी सिखाना, सिखाओगे ना?
1: जी सर। नमस्ते सर।
2: श्रोते हो, आपण ऐकत होता नेपाळी भाषेतील देशभक्तीपर गीत सामुदायिक गायनपाठ या आमच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:50 होत आहेत.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
7: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
8: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा आता. खर्च
7: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
8: का?
7: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
8: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
9: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
10: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
11: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
10: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. यात मंजुषा कुलकर्णी यांच्या स्वरात होनाजी बाळा या नाटकातलं नाट्यपद.

0: या नाट्यगीताबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यपराख संपला.
1: मध्यम लहरी 229 अंश मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजतात.

0: ज्ञान आणि विज्ञानासह निखळ मनोरंजनाची हमी
1: 1305 किलोहर्ट्ज वर ऐकत रहा परभणी आकाशवाणी।
2: श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत, ऐकूयात।
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगीळ आणि सन्स, परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ। अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास, पूना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून।
2: श्रोतेहो, आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरात।

बेला शेंडे यांच्या आवाजात आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता बालगीतरचना ऐकूयात. ही बालगीतरचना आहे जिव्हाळा या चित्रपटातील. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आहे. ग. दि. माडगुळकर यांची, स्वर आहे आशा भोसले यांचा.

यांची ही बालगीत रचना गायली होती आशा भोसले यांनी. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात बालगीत रचना श्रुती हो आपण ऐकली. आता नाट्यपद ऐकूयात. हे नाट्यपद आहे मत्स्यगंधाने या नाटकातलं. रामदास कामत यांनी गायलेलं, जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं, वसंत कानेटकर यांचं हे नाट्यपद आता ऐकूयात.

0: रामदास कामत यांच्या आवाजात मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं पद आपण ऐकलं. या पदाला संगीतबद्ध केलं होतं जितेंद्र अभिषेकी यांनी. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात नाट्यपद आपण ऐकलं आणि या नाट्यपदाबरोबर आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. मिश्र संगीताचा आनंद श्रोतेहो आपण घेतला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: चौफेर माहिती सुरेल गाणी 1305 किलोहर्ट्स वर ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आज दाग द फायर या चित्रपटातील समीर यांच्या गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. संगीतकार आहेत नदीम श्रवण. दाग द फायर या चित्रपटातील सुरुवातीची गीतरचना ऐकूयात कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरात.

फोरवार यांच्या युगलस्वरात डाग द फायर या चित्रपटातील ही गीतरचना श्रुती हो आपण ऐकली आहे. कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना ऐकूयात उदित नारायण नालका यांनी यांच्या युगलस्वरात.

सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील ही गीतरचना श्रुती होपण ऐकलीत. आणि या रचनेवर आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाअंतर्गत डार्क द फायर या चित्रपटातील समीर यांची गीतं आपण ऐकलीत. संगीतकार होते नदीम श्रवण. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम श्रोते हो प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि एफ एम बँडच्या 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 10:30 झालेत. गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वृषाली सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात श्रोते हो सुपरहिट गीतं तर तुम्हाला ऐकायला मिळणारच आहेत. त्यासोबतच या गाण्यांनी चित्रपटाच्या यशात कसा वाटा उचलला आहे याचा रंजक प्रवास देखील अनुभवता येणार आहे. कधीकधी चित्रपटाची कथा ही साधी असते, कलाकार नवीन असतात, त्यांचा दिग्दर्शक फारसा प्रसिद्धही नसतो, पण त्या चित्रपटातील गाणी प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकांच्या ओठांवर चढतात आणि त्याच गाण्यांच्या जोरावर प्रेक्षक चित्रपटगृहात खेचले जातात. चित्रपटांच्या यशाचा मुख्य आधार राहिलेल्या निवडक चित्रपटातील गाणी आज आपण या कार्यक्रमातनं ऐकूयात. श्रोते हो, 1991 साली प्रदर्शित झालेल्या साजन या चित्रपटाविषयी जाणून घेऊयात. साजन या चित्रपटातील जवळजवळ प्रत्येक गाणं हे सुपरहिट ठरलं. प्रेम त्रिकोणावर आधारित हा चित्रपट जितका कथेसाठी लक्षात राहिला त्याहूनही अधिक तो संगीतासाठी जास्त लक्षात राहिला. समीर यांच्या भावपूर्ण शब्दांना नदीम श्रवण यांच्या संगीताची साथ लाभली आणि यातील कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत ठेवली आहेत. ऐकूयात साजन या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतेहो, 1990 साली प्रदर्शित झालेल्या दिल या चित्रपटाविषयी जाणून घ्या. दिल हा चित्रपट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आमिर खान, माधुरी दीक्षित यांची या चित्रपटातील जोडी खूप लोकप्रिय ठरली. या चित्रपटाच्या यशामागे या चित्रपटातील गाण्यांचा खूप मोठा वाटा होता. मुझे नींद ना आए हे गाणं 90s काळातील प्रत्येक प्रेमी युगुलाच्या ओठांवर होतं. या गाण्यासोबतच ओ प्रिया प्रिया आणि हमने घर छोडा हे यांसारख्या गाण्यांनी चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून दिली. आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडतात.

श्रोते हो, 1997 साली प्रदर्शित झालेला दिल तो पागल है या चित्रपटातील जवळजवळ सगळीच गाणी अतिशय गाजली. ही गाणी आजही ऐकली की ताल धरायला लावतात. उत्तम सिंग यांचं संगीत आणि रोमॅन्टिक गाणी यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. निशा, राहुल आणि पूजा या तिघांभोवती, तसेच उत्कृष्ट नृत्य आणि गाणी या आधारावर हा चित्रपट भरपूर कमाई करणारा चित्रपट ठरला. आजही या चित्रपटातील गाणी ताल धरायला लावणारी आणि वेड लावणारी अशीच गाणी आहेत.

श्रोतेहो, 1994 साली प्रदर्शित झालेला हम आपके है कौन हा चित्रपट देखील त्या चित्रपटातील गाण्यांमुळे प्रचंड गाजला. श्रोतेहो, तब्बल 14 गाणी या चित्रपटातील आपल्याला ऐकायला मिळतात. ही 14ही गाणी आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. चित्रपटसृष्टीतील संगीतप्रधान चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनात सर्वाधिक कमाई करणारा आणि पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील दीदी तेरा तेवर दिवाना, जूते दे दो, मायने माये यांसारखी गाणी लोकपरंपरेचा भाग बनली आहेत. ही गाणी लग्न समारंभात आपल्याला ऐकायला नक्की मिळतात.

श्रोते हो, जतीन ललित यांच्या संगीताची जादू आणि आनंद बक्षी यांची सुंदर अशी शब्दरचना असलेला आणि अनेक पुरस्कार मिळवलेल्या सोबतच या चित्रपटातील जवळजवळ सगळीच गाणी हिट ठरलेला चित्रपट कुठला बरा असेल? ओळखलत ना, हा चित्रपट म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। श्रोते हो, तुझे देखा तो ये जाना सनम, मेहंदी लगा के रखना आणि हो गया है मुझको तो प्यार सजना ही या चित्रपटातील गाणी आजही विवाह सोहळ्याची शान ठरली आहेत। यासोबतच जतीन ललित

श्रोते हो, सर्वच गाणी सुपरहिट देणाऱ्या आशिकी या चित्रपटाचा या कार्यक्रमातून उल्लेख तर नक्की व्हायलाच हवा, अशी या चित्रपटातील सगळी

हीच गाणी लोकप्रिय आहेत. श्रुती हो, या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटातील गाणी रसिकांच्या ओठावर तरळत होती. या चित्रपटातील लीड ॲक्टर दोघेही नवे, गायक तेही नवे, पण गाणी मात्र सुपर डुपर हिट. नदीम श्रवण यांचं संगीत असलेला हा चित्रपट, या चित्रपटाने इतिहासच रचला. आजच्या कार्यक्रमात सुपरहिट गाणी ठरलेल्या चित्रपटांच्या नावांमध्ये या चित्रपटाचं नाव आवर्जून असायलाच हवं होतं. ऐकूयात हे शेवटचं गीत.

श्रोतेहो, या सुपरहिट संगीत असलेल्या लोकप्रिय गीतांबरोबरच श्रोतेहो आजच्या गाण्यांच्या मैफिलीतून उद्याच्या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत मी वृषाली सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात एका वेगळ्या विषयासह. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: चौफेर माहिती सुरेल गाणी 1305 किलोहर्ट्स वर ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
0: श्रोतेहो, आता वेळ झाली आहे युवा कट्टा या कार्यक्रमाची. आजच्या युवा कट्टा या कार्यक्रमात श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकूयात. या संवादाचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करत आहोत.
2: हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आयुष्याचा नियमच आहे सुखाच्या आकाशात उडण्या अगोदर दुःखाच्या धावपट्टीवर सहनशीलतेची सीमा ही आपल्याला गाठावीच लागते. त्याच्याशिवाय सहज आनंदाची उंच भरारी आपण घेऊच शकत नाही.

आणि क्षितिजा पार पोहोचण्याचे जे आपले ध्येय आहे ते ध्येय आपण प्राप्त करू शकत नाही, या विचारासह वळूया आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद.

0: सर्व विद्यार्थ्यांचं युवा कट्टा या आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आकाशवाणी परभणी केंद्रावरील युवा कट्टा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आज आम्ही आपल्या श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत. आजच्या युवकांपर्यंत जर जुन्या गोष्टींचा, जुनं ते सोनं म्हटलं जातं ते काही खोटं नाही, जुन्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच आपण त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो आणि ही खरोखर काळाची गरज आहे. त्यासाठीच युवा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास तुम्हा युवा मित्र मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण सुषमा कुलकर्णी येथे आमच्या संपूर्ण टीमसह आलेलो आहोत. आता आपण संवाद साधूया. ओके, मैत्रिणीकडे वळते. तुझं नाव सांग.
1: माझं नाव शिवलकर श्रुती, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच थर्ड इयरला आहे.
0: छान, तुझ्याकडे पाहिल्यानंतरच मला जाणवलं हं की वेगवेगळ्या कलागुणांनी संपन्न अशी तू विद्यार्थिनी आहेस. तर अभ्यासासोबतच इतर निश्चितच कलागुणांना तू छान तुझ्यामध्ये रुजवलंयस. काय सांगशील, काय काय आवडी आहेत तुझ्या?
1: सर्वप्रथम तुमचे धन्यवाद करते मी. आणि तुम्ही बरोबर ओळखलात मला, खूप साऱ्या गोष्टींमध्ये, खूप गोष्टींमध्ये मला म्हणजे इंटरेस्ट आहे. मी करते त्याच्यामध्ये, मी 7वीपासून कराटे शिकत होते, त्याच्यानंतर मी 5वीपासून शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेली आहे. बरोबरच मी हार्मोनियम पेटी पण वाजवते. परत मला कुकिंगची पण खूप आवड आहे, स्वयंपाक करायची. परत मी वेगवेगळ्या लँग्वेजेस म्हणजे भाषा शिकण्यामध्ये पण मला खूप इंटरेस्ट आहे. तर मी सध्या कोरियन लँग्वेजही शिकत आहे.
0: किती छान बरं, एवढ्या सगळ्या कलागुणांनी युक्त अशी तू आहेस. निश्चितच तुझं भविष्य हे उज्ज्वलच असणार. तुझ्या आयुष्यातील स्वप्न काय आहेस आणि या महाविद्यालयामध्ये कोणते स्वप्न घेऊन तू प्रवेश घेतलास?
1: या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना माझं एक ठरलेलं होतं की मला इंजिनिअरिंग तर करायची आहे पण इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये जॉब नाही करायचा आहे. तर अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर माझी इच्छा आहे की मी लॉ करावे. तर इंटरनॅशनल लॉमध्ये मला मास्टर्स करायची इच्छा आहे आणि तेच माझं स्वप्न पण आहे.
0: छानच छानच. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेलेत की ये हृदयचे ते हृदय. संगीत हा माझाही आवडता विषय, त्यामुळे संगीत आवड असणारे किंवा संगीत ही कला आत्मसात करणारे आपोआपच कनेक्ट होतात बरं का. मग तो आपला श्रीहरी दादा असेल किंवा तू असशील. तुझाही निरोप घेण्यापूर्वी मला तुझ्याकडनं छानसं गीत ऐकायचंय.
1: आज

0: घरी।
1: खूप छान, मस्त। तुझ्याच मित्राशी मी संवाद साधते, मला तो थोडासा अबोल वाटतोय चेहऱ्यावरून, कदाचित चुकीचीही असू शकते मी। तुझं नाव सांग मित्रा, ब्रँच सांग आणि यापुढचं तुझं स्वप्न काय आहे सांग।
2: माझं नाव सुनील पुयडे आणि सध्या मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येच आहे, थर्ड इयरला। यापुढे माझं स्वप्न इंजिनिअरिंग झाल्यानंतर जास्त तर जॉब सेक्टरमध्ये तर बिलकुल नाही, मला बिझनेस वगैरे त्या रिलेटेड थोडं इंटरेस्ट आहे। तर पुढे जाऊन माझं स्वप्न आहे की एक तर MS करेल, MS केल्यानंतर फॉरेनमध्ये जाऊन काही शिकेल, नव्या गोष्टी करेल आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये येऊन कोणत्या नव्या गोष्टीवर स्टार्टअप वगैरे तसल्या प्रकारात काही करण्यात, या गोष्टी माझी आवड आहे। तर हे तर माझं स्वप्न झालं।
1: छान, त्यासाठी पण आपल्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे, त्याविषयी काय सांगशील? आणि ते जरी तुझ्यामध्ये आज नसतील तरी ते तुला पेरणं तितकंच गरजेचं आहे, रुजवणं तितकंच गरजेचं आहे, मग त्यासाठी तू काय प्रयत्न करत आहेस?
2: बरोबर आहे तुमचं, काही करण्यासाठी स्वतःकडे काही गुण वगैरे असणं हे पण गरजेचं असते। तर मला तर पहिली गोष्ट वाटते लीडरशिप वगैरे असली पाहिजे, तर त्याच्यासाठी मी तर प्रयत्न करत आहे अलग अलग कुठे जाऊन मन मोकळे व्हायचं किंवा म्हणजे बोलता येईल असं कुठे जाऊन प्रयत्न करायचं। तर अलग अलग हॅकॅथॉन झालं, तसल्यामध्ये पार्टिसिपेट करणं, डिबेट कॉम्पिटिशन तिथं पार्टिसिपेट करणं, लीडरशिप ऑपॉर्च्युनिटीज जर कोणतं डिपार्टमेंटमध्ये भेटत असेल किंवा कोणत्या क्लबमध्ये वगैरे भेटत असेल तर तिथे जाऊन भाग घेणं हे मला आवडेल आणि मी करतो पण तसं। ठीक आहे।
1: महाविद्यालयामध्ये अभ्यासासोबत कोणते अभ्यासेतर उपक्रमांमध्ये तू सहभाग नोंदवतोस?
2: सध्या तर कॉलेजमध्ये तेवढं तर मी काही सहभाग घेत नाही अलग अलग गोष्टींमध्ये, पण माझी आवड अलग आहे, जसं की मला फोटोग्राफी वगैरे आवडते किंवा तसल्याच गोष्टी अलग अलग आवडतात ज्याच्यात मी

0: तर्फे भाग देतो, पण असं फक्त विद्यालयाकडून जर सहभाग घ्यायचं म्हणलं तर तसं वगैरे काही नाही माझं.
1: म्हणजे तू तुझ्या आवडी जपतोस पण प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होतोस महाविद्यालयाच्या असं नाही. छान, तू म्हणालास की बोलणं खूप आवश्यक आहे आणि तू तुझ्यामध्ये ते डेव्हलप करणार आहेस. खरंच आहे, एक उत्तम व्यावसायिक व्हायचं असेल तर त्यासाठी उत्तम संवाद कौशल्यही आपल्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच तू स्वतःमध्ये ते डेव्हलप करशील. तुला तुझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हरीश बोलतो.
0: माझं नाव हरीश वाकडे.

0: नक्कीच तू स्वतःमध्ये ते डेव्हलप करशील. तुला तुझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हरीश बोलतो.
1: माझं नाव हरीश वाकडे, मी थर्ड इयर इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटचा आहे आणि मी परभणीचाच आहे.
0: तर हरीश, तुझ्या छंदांबद्दल सांगशील.
1: मी नाटक करतो, ठीक आहे. तर आमच्या कॉलेजमध्ये एक गंधर्व ड्रामा क्लब म्हणून क्लब आहे. सो तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो. आम्ही कॉलेजकडून परफॉर्म करायला पण गेलेलो आहे. आम्ही लास्ट टाईमला मागच्या जानेवारीमध्ये महाविद्यालयीन जी राज्य नाट्य स्पर्धा होती त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं आणि आमचा त्यात सेकंड प्राईज आला होता. त्यात आम्ही विषाद ही एकांकिका प्रदर्शित केली होती आणि त्यात अजून व्हेरियस प्राईज पण आले होते. 4 स्टेप्समध्ये टोटल प्राईज असं 80,000 वगैरे असं आलेलं होतं. आणि बस त्यानंतर मी व्हॉलीबॉल पण खेळतो.
0: छानच. तर हरीश, हे सांगशील की कॉलेजमध्ये आल्यानंतरचा एखादा एक चांगला आठवणीतला प्रसंग सांगायचा आहे आणि काही वेळेला तुला खूप अडचणीही आलेल्या आहेत, तर त्यातून तू कसा मार्ग काढलास की परीक्षेचे पिरियड्स आहेत, काहीतरी वैयक्तिक अडचणीही आलेल्या होत्या, तर यातून तू कसा मार्ग काढलास सांगशील.
1: कसं होतं की जे पण आपल्या आयुष्यात घडत आहे, ठीक आहे, ते घडणारच आहे. आपल्याला आपल्या फ्युचरच्या निगडीत जे पण आहे ते करणं भागच आहे आणि तुमच्यावर डिपेंडेंट असणारी माणसं पण आहेत. तर फक्त प्रॉब्लेम्सला बघून तिथेच थांबून जाणं, त्याचं टेन्शन घेऊन राहणं हे सोल्युशन नाही आहे. तुम्ही तुमच्या सोबतच्या माणसांकडे बघणं, ते तुमच्यावर निगडीत आहेत ते पाहून काम करणं हे इम्पॉर्टंट आहे.
0: अगदीच छान. हरीश, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हरीशने खूप अडचणीमधनं इंजिनिअरिंग तो करतोय, मला स्वतः म्हणजे अनुभव आहे म्हणून सांगते. आणि खूप सारं याच अशा गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला होणाऱ्या आणि त्यातून आपण शिकायला हवं की आपल्याला जे झालं आहे त्याला मागे सोडून पुढे जायचं आहे, जबाबदारी असते आणि त्यामधनं आपल्याला पुढे जायचं असतं, आपल्यावर आपलं कुटुंब असतं अवलंबून. आणि असा एक विचार मनात ठेवला आणि आपण कॉलेजमध्ये करिअर घडवण्यासाठी आलेलो आहोत हे लक्षात घेऊन जर आपण पुढे चाललो, एन्जॉय करायचं आहे कॉलेज पण सोबतच आपल्या करिअरवरती सुद्धा फोकस करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर असेही मित्र तुमच्या सोबत असतात तर यातले सुद्धा गुण चांगले आपण घ्यावेत असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना? छान. तू बोलतोस. नाव सांगशील?
2: माझं नाव संकेत पाटील, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचचा आहे, थर्ड इयर स्टुडंट आहेत.
0: बरं, मला सांग, तू मेकॅनिकलचा स्टुडंट्स आहेस, तर बऱ्याचदा आता असं होतं आहे की कोअर ब्रँचमधली जी मुलं आहेत, इलेक्ट्रॉनिक्स असोत, इलेक्ट्रिकल असोत, मेकॅनिकल असोत, तर ते जेव्हा जॉबची वेळ येते तेव्हा त्यामध्ये जायचं सोडून आय टीमध्ये जातात. यामागचं कारण काय असावं, तुला काय वाटतंय?
2: सध्याच्या फेजमध्ये सर्वांचं म्हणणं आहे की सी एस आय टी या ब्रांचमध्येच किंवा मग या सेक्टरमध्ये जास्त जॉब वगैरे आहेत. पण जर आपण कोअरमध्ये जर जॉब करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी मेहनत थोडी, ज्या वेळेस आपण कॉलेजच्या टायमिंगमध्ये असतो त्या पिरियडमध्ये असतो त्या टायमिंगला जर आपण चांगली मेहनत आणि जास्त मेहनत जर घेतली, कोअरमध्ये जर डीप नॉलेज जर घेतलं, तर सर्वात भारी जॉब जे असतील ते कोअरकडे आहे. सी एस आय टीचं असं आहे की आज आपण ज्या पोस्टवरती जातो आहे त्या पोस्टवर जाण्यासाठी अजून खूप लोक आहेत आणि सी एस आय टी इंडस्ट्रीमध्ये सहसा आता तर त्या लोकांची गरज हीच आहे की याच्यापेक्षा अजून कोण चांगला भेटेल. इनफॅक्ट जी कोर इंडस्ट्री असते तिथं त्यांना हे इम्पॉर्टंट नसतं की याच्यापेक्षा चांगला कोण, जो आहे तोच ह्या गोष्टीला चांगलं पुढं कसं नेणार. तर याच्यानुसार सर्वांचा माइंडसेट वेगवेगळा आहे. तर जे सोपं बघता ते या साईडला जात्या शॉर्ट टर्म गोल, ज्यांचे लॉंग टर्म गोल आहेत ते कोअरमध्ये ट्राय करतात.
0: बरं, आणखी एक मला सांगशील की बऱ्याचदा तुमच्या प्लेसमेंट जेव्हा होतात किंवा इंटरव्ह्यूसाठी लोक इथे आलेले असतात तुमचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्यावेळेला बऱ्याचदा कंपन्या तुमच्याकडे प्रॉब्लेम सोल्युशन माइंडसेट म्हणून बघत असतात, नाही का? तर तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का की तुमच्या फील्डला त्यांनी किंवा तुमच्यातल्या माणसाला ओळखून त्यांनी, तुमच्या हुशारीला ओळखून त्यांनी जॉब द्यायला हवा, तुम्हाला काय वाटतंय?
2: सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल, EXTC ह्या ज्या ब्रांच आहेत ह्या ब्रांचकडे सहसा बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन हाच आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग इंजिनियर्स. आणि सध्या जे काही जेवढं काही AI वगैरे सॉफ्टवेअर किंवा मग याच्या अलीकडे जो काही कोर म्हणजे मशीनरीज वगैरे हे पूर्ण रिलेट करतं ह्याच ब्रांचसोबत. CSIT वाले आहेत पण मग ते त्यामध्ये रन करता, पण ते बनवणं काम हे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, EXTC, सिव्हिल या ब्रांचेसचे काम आहे. आणि त्यांना माहीत आहे की त्याला रन करणारे तर सी एस आय टी आहे, पण त्याला प्रॉपर तिथपर्यंत बसवण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी तर हेच आहेत.
0: ओके, छान मत मांडलंस तुझं. तर मला सांग, पुढे भविष्यामध्ये काय करण्याचा विचार आहे?
2: सध्या तरी कॉलेजमध्ये टीम फिनिक्स नावाने एक क्लब आहे, त्यामध्ये मी व्हाईस कॅप्टन आहे आणि त्यामध्ये पूर्ण ऑटोमेटिव्ह जी इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री जी आहे, त्या बाबतीमध्ये सर्व गोष्टी असतात. म्हणजे आम्ही एक

0: टी व्ही बनवत असतो. बहा एक इंटरनॅशनल इव्हेंट आहे, त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करत असतो. तर मला भविष्यामध्ये जॉब करण्यापेक्षा जॉब देण्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट आहे, आवड आहे. तर त्यानुसार मी आता सध्या जो काही डीप नॉलेज वगैरे किंवा मग प्रॅक्टिकल नॉलेजेस जे घेतोय, जेवढं मला तर माहिती आहे की कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स वगैरे होतात, पण ऑटोमोबाईलचे एवढे पाहिजे तसे प्रॅक्टिकल्स नाही होत, तेवढं डीप नॉलेज जात नाही. तर त्यासाठी मी क्लब वगैरे जॉईन केलेला आहे आणि त्यामध्ये जेवढं काही नॉलेज भेटतं आहे त्या बेसिसवरती मला तरी वाटतं की उद्या चालून काहीतरी होईल, त्यानुसार मी बिझनेसचा ट्राय करणार आहे.
1: खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता पुढच्या विद्यार्थ्याकडे वळते.
2: नाव सर?
3: माझं नाव आर्या देशमुख आहे, मी इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांचमध्ये.
1: अरे मला सांग, तुझे छंद, अभ्यास, कॉलेज किंवा अजून इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना वेळ देत तू या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस?
3: मॅम, माझा इंटरेस्ट फोटोग्राफीमध्ये आहे मेन. मग त्याच्यासाठी मी टीम चित्राक्ष म्हणून जॉईन केलं होतं. मग तिथंच मला माझ्यासारखे लोक भेटले ज्यांना असे छंद आहेत. तर मग त्यांच्यासोबत आम्ही एक स्टार्टअप चालू केला टीम बियॉन्ड म्हणून. त्याच्यात आम्ही जे आता तर स्टार्ट आहे, तर त्यामुळे आम्ही बेसिक जे पण क्लायंट्स येतात त्यांचे मी मॅनेज करते. हे दोघं ऑन ग्राउंड काम करतात आणि तेच मग आमचं सगळ्यात आता सध्यासाठी तर मोठा क्लायंट एक मास्टर्स युनियनमधून गुडगाव नोएडामध्ये एक कॉलेज आहे MBA चं. तिथं आम्ही सध्या तिथली मीडिया हँडलिंग करतो.
1: मला आणखी एक तुला प्रश्न विचारा असा वाटतोय की इंजिनिअरिंग क्षेत्र मुलींसाठी योग्य कसं आहे, कसं काय सांगशील?
3: आता ते पहिली गोष्ट जेंडरवरून काही नसतं, जे करू शकते ते करतात.
1: हे तुझं मत आहे, ठीक आहे, हरकत नाही. छान बोललीस तू पण, खूप धन्यवाद, थँक्यू. आता तिकडे येते.
4: माझं नाव कावेरी ढगे, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करत आहे, थर्ड इयर
1: इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.
4: येस.
1: ओके. मग पुढे भविष्यात आता इलेक्ट्रिक गॅजेट्स खूप येत आहेत आणि विशेषतः व्हेकलमध्ये बराच क्रांती होते, तर याच्याकडे इंजिनियर म्हणून किंवा ह्या ब्रँचचे विद्यार्थी म्हणून कसे बघते असतो, काय वाटतं तुला?
4: मोस्ट आता जे इलेक्ट्रिकल व्हेकल आणि इलेक्ट्रिकल गॅजेट्स बनवण्याचा मेन जे मोटो आहे, जे आजचं युग जे आणि यंग बघत आहेत किंवा जे ओल्ड पण आहेत, त्यांचं मेन असतं की कमी वेळेमध्ये जास्त बेनिफिट कसे होतील. मग इलेक्ट्रिकल व्हेकल असो किंवा इलेक्ट्रिक गॅजेट्स वगैरे, आता ओन वगैरे, म्हणजे काम सोयीस्कर होईल या अशा रीतीने. मग आमचं जो मेन मोटो असतो की जास्तीत कमी वेळेत जास्त प्रॉफिट कसं होईल, याच्याकडे फोकस मेन असतो आमचा.
1: येस. याशिवाय आणखी तुला काय आवडतं अभ्यासाशिवाय?
4: तसं तर मला खूप काही आवडतं. मला गाणी ऐकायला आवडतात, गाणी म्हणायला आवडतात, बुक्स रीड करायला आवडतं मला. पुन्हा डिफरंट टाईप्स ऑफ सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला आवडतात ॲज कम्पेअर्ड टू टेक्निकल इव्हेंट्समध्ये. पुन्हा गुड थॉट्स वगैरे लिहायला पण आवडतात आणि वाचायला पण आवडतात.
1: चांगले विचार माणसाचं भवितव्य घडवतात असं म्हणतात, आणि तू छान म्हणतेस की मला लिहायला आवडतात. एखादा चांगला विचार सांगू शकशील तू लिहिलेला?
4: म्हणजे लिहित नाही मी, बघून लिहिते असे थॉट्स.
1: ओके, म्हणजे तू संग्रह करतेस?
4: येस, जे चांगले विचार आहेत ते नोट डाऊन करत असते मी.
1: तर आता दुसरा छंद तू सांगितलास, तुला गाणं ऐकायला आणि सोबत म्हणायला आवडतं, तर गाणंसुद्धा ऐकायला आम्हाला पण खूप आवडतं. तू कुठलं गाणं म्हणशील?
4: तशी मला ओल्ड प्लस मॉडर्न आवडतात, त्याच्यामध्ये अभंग, 90s सॉन्ग, डिफरंट टाईप ऑफ न्यू पण आवडतात. त्याच्यामध्ये मला एक म्हणायला आवडेल, ओळ आहे एक, अभंगच आहे. आवडे हे रूप गोजिरे सकून, आवडे हे रूप गोजिरे सकून, पाहता लोचन पाहता लोचन, सुखावले सुखावले सुखावले, आवडे हे रूप गोजिरे सकून, आवडे हे रूप गोजिरे सकून.
1: खूप सुंदर, छान टाळ्या तिच्यासाठी वाजवायच्यात.
5: मित्रमैत्रिणींसोबतचा आपला हा संवाद चालू असतानाच आता आपण कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहोत एका पहारदार अशा गीताचा.

0: सकते।
1: आपण आता काय करूया, मी फक्त एक विषय देईल, त्या विषयावर जे जे बोलले नाहीत त्यांनी आपली मतं मांडायची आहेत, ओके? श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आम्ही आज युवा कट्टा या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी आलेलो आहोत, आणि निश्चितच या महाविद्यालयाविषयी खूप काही सकारात्मक गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत, माहिती आहेत, आणि आणखीही जाणून घ्यायच्या आहेत। तर मी या मित्राला विषय देते, SGS अभियांत्रिकी महाविद्यालय, तुझं महाविद्यालय याविषयीचे तुझे विचार सांगायचे आहेत। सुरुवातीला नाव सांगायचं आणि पुढे।
2: माझं नाव जयराम चिंचोले आहे, मी रसायन अभियांत्रिकी या विभागाचा विद्यार्थी आहे, त्याचबरोबर मी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे। तर आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप काही गोष्टी आहेत, त्यांचं नॉलेज एज्युकेशनसोबतच त्यांना आव्हान तर ज्या काही गोष्टी असतील, जसं की स्पोर्ट्सच्या गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत आणि कल्चरल गोष्टी आहेत। त्याचबरोबर हा NSS एक प्लॅटफॉर्म आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण शिकतो, आपण समोर जातो, त्याचबरोबर आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे। त्यासुद्धा गोष्टी या कॉलेजनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या जे सुप्त गुण आहेत त्याला वाव देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी, 18 प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे क्लब सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये आहेत।
1: खूप छान, महाविद्यालयाविषयी खूप छान व्यक्त झालास तू। एक मित्र बराच वेळचा अगदी एकटाच बसलाय, त्याला मी छान विषय देते, संवाद। आज संवादाची काय गरज आहे नेमकी, मित्रांसोबत असेल, आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत असेल, संवाद कसा महत्त्वाचा आहे?
3: माझं नाव हिमांशू आहे आणि मी केमिकल इंजिनिअरिंगमधला सेकंड इयरचा स्टुडंट आहे, आणि जसं की आज संवाद खूप इम्पॉर्टंट आहे कारण मुलांमध्ये डिप्रेशन खूप वाढत चाललेलं आहे आणि सुसाईड केसेस खूप होत आहेत, आणि जर ते आपल्या मत दुसऱ्यांना व्यक्त नाही करतील, जसं म्हणतात की जे खुशी आहे ते वाटल्याने वाढते आणि दुःख वाटल्याने कमी होते, तसंच ते आहे अगर आपण दुःख वाटू तर ते कमी होणार आणि आपले प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होणार, आणि आपल्याला जितकं जास्त आहे तितकं मुलांशी संवाद करायला पाहिजे।
1: खूप छान, अजून कोण राहिलं आहे? संस्कार याविषयी काय सांगशील?
4: तसं मॅम, शिस्त, संस्कार हे कॉलेजच्या परिसरातनं आणि शिक्षकांकडनं तर मिळतेच, आणि सगळेजण आपल्या घरून इथं शिक्षणासाठी आलेत तर ते सगळे शांतीनेच वागतात।
1: छान, तू महाविद्यालयाविषयी बोलतोयस, आपल्या जीवनामध्ये संस्कारांचं काय महत्त्व आहे याविषयी तू काय विचार मांडशील? तुझे बालपणापासून आपले आई बाबा आपल्यावर संस्कार करत असतात, त्याच्यामुळे नक्कीच त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहेत। मग हे संस्कार काय देतात आपल्याला, जीवन जगण्याचा एक दृष्टिकोन, नवा दृष्टिकोन त्यांच्याकडनं प्राप्त होतो, त्याविषयी बोलायचं आहे तुला।
4: तसं मॅम सुचत नाही।
1: ठीक आहे,
5: माझं नाव ऋषिकेश आहे, मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 3rd year शिकतोय। माझ्या मते जे पॅरेंट्सनी दिलेले संस्कार आहेत हे सगळ्यात जास्त मूलभूत, आणि म्हटल्यापेक्षा एक कसं आपलं स्वतः जगापुढे कसं म्हणजे रिप्रेझेंट होतो याचं एक हे

0: जसे तुमचे पॅरेंट्स तुम्हाला संस्कार किंवा ते तुम्हाला जे हॅबिट्स लावतील, म्हणजे तुम्ही कसं आपण म्हणतो की हा तुझा मुलगा आहे, तर हा तुझा मुलगा आहे हे रिप्रेझेंट करणारी जी गोष्ट आहे तेच संस्कार आपल्या पॅरेंट्स पासून आपल्याला भेटलेले असतात. आणि निश्चितच ही गोष्ट आपल्याला म्हणजे खूप जपावी, म्हणजे तीच गोष्ट आपण जपून चालली पाहिजेत, कारण त्यांचा सन्मान आणि त्यांची जर कॉलर टाईट झाली तर त्याच्यापेक्षा मोठा अभिमान आपल्या जिंदगीमध्ये आपल्या कोणताच नाही आहे. तर संस्काराचं खूप म्हणजे हेच खूप जास्त मोठं महत्त्व आहे, हेच मी सांगतो.
1: खूप छान विचार प्रगट केलेस तू मित्रा. तुझं नाव सांग आणि तुला बोलायचंय कॉलेज लाईफ.
2: मला खूप चांगला टॉपिक भेटलाय. पहिले तर मी माझं नाव सांगतो, माझं नाव सुशांत ढोळे आहे आणि मी माझी एक रिप्रेझेंटेशन सांगतो. मी कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी होतो थर्ड इयरला, आता मी फायनल इयरला आहे. मी माझ्या टेन्युअरमध्ये 9 इव्हेंट्स केले आहे कॉलेजमध्ये, इन्क्लुडिंग सगळ्यात मोठा होता उत्सव, ज्याच्यात आर्या आंबेकर मॅमला मी ॲज अ गेस्ट पण बोलवलं होतं. देन ते पूर्ण उत्सवची टीम मी हँडल केली आहे, 350 मेंबर्सची टीम होती. अँड देन जे इथे आपण कॉलेज क्लब्सला बोलवलं आहे तसे माझ्या अंडर 6 क्लब्स आहेत, तर ते पण हँडल केले आहेत मी. तर कॉलेज लाईफ असं, माझं थर्ड इयर तर खूप चांगलं गेलं आहे. फर्स्ट इयर आपण जेव्हा येतो नवीन नवीन असते सगळं, तर तेव्हा सगळं फिगर आउट करण्यातच जाते फर्स्ट इयर, की कसं असते कॉलेज लाईफ, कशी असते, काय नवीन नवीन थिंग्स असते, कसं शिकवण वगैरे, कसे न्यू फ्रेंड्स असतात. मग सेकंड इयरमध्ये आल्यावर आपल्या टेक्निकलमध्ये थोडं जातो आपण, की बघतो डिपार्टमेंटमध्ये एंट्री करतो. मग कॉलेज लाईफ तिकडे थोडी टर्न होते आपल्या टेक्निकलमध्ये, की सगळे थिंग्स एक्सप्लोअर करतो. मग थर्ड इयरमध्ये आल्यावर कसं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी नोन असते, की हां सगळे फ्रेंड्स बनून असतात आपले, म्हणून थर्ड इयरला थोडी इकडे पॉवर भेटते आपल्याला, पोझिशन्स भेटतात. तर मग मी पण तशी एक पोझिशन ऐकवर केली थ्रू इंटरव्ह्यूज वगैरे होतात, त्यांनी घेतली आणि थर्ड इयर खूप एन्जॉय केला मी. आता फायनल इयर बघू जर्नीचा. थँक्यू.
1: तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता तुमच्या सर्वांचा आवडता विषय देते, पण नवीन चेहरा हवाय. मला वाटतं तुमचा पूर्ण ग्रुप झाला आहे, फक्त तुझा हा मित्र राहिला आहे. तर मी खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट देते तुला, तू बिनधास्त बोल त्या विषयावर.
3: माझं नाव गीतेश जोशी, मी थर्ड इयर मेकॅनिकलचा स्टुडंट आहे आणि शिस्त मला दादा कॉलेज लाईफमध्ये जास्त शिस्त पाळता येत नाही, कारण की थोडंसं माइंडसेट असं नसतो तसा, उशिरा उठणं, क्लास बंक करणं, सगळं ते आमचं असं होतं.
4: मित्राला ते आवडीचा टॉपिक तो
5: बोलेल. माझं नाव आदित्य कल्याण जाळक, थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग. तर मॅडम मला इंटरेस्ट आहे व्हिडिओग्राफी, शॉर्ट फिल्म्स वगैरे, किंवा मी एक व्हिडिओ एडिटर आहे आणि टीम चित्राक्ष हा मीडिया सेल आहे कॉलेजचा. तर त्यावर जे इव्हेंट होतात, समजा उत्सव, झेनीत, प्रज्ञा, असे वेगवेगळे इव्हेंट होतात, तर त्याचं जे अपडेट आहे ते टाकले जातात, किंवा इव्हेंटला कोणते सेलिब्रिटी आले किंवा कोणी काय कसा परफॉर्मन्स केला ते सगळं दाखवलं जातं. याने काय होतं कॉलेजची रीच वाढते. आणि मागच्या वर्षी 1 मिलियन गेली ती कॉलेजची रीच पूर्ण हे करून, म्हणजे मॅनेज करत हे करत. आणि हाच पॅशन फॉलो करत नंतर मी यामध्येच करिअर करण्याचं ट्राय करणार आहे, म्हणजे करेलच जवळपास झालं समजायचं. आमची टीम आहे, आम्ही स्टार्टअप चालू केलेलं आहे आणि चांगल्यापैकी रिस्पॉन्स येतो आहे त्याला आणि क्लायंट्स देखील भरपूर आहेत. आणि मेन म्हणजे जे क्लायंट्स आहेत का ते रिपीट क्लायंट्स जास्त आहेत, कारण सर्व्हिस पण चांगली देते.
1: मस्त. प्रत्येकामध्ये काहीतरी पॅशन असावं आणि ते पॅशन आपण जपावं. फ्रेंड्स, युवा कट्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत तुम्हा युवा मित्र मैत्रिणींचे विचार पोहोचवण्याची संधी श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाने आकाशवाणी परभणी केंद्राला दिली आणि तुमचे विचार आम्ही श्रोतांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी आपल्या या महाविद्यालयाचे संचालक आदरणीय मनीष कोकरे सर, त्यासोबतच डॉक्टर किरण सानप सर आणि डॉक्टर वैद्य सर यांचे आम्ही मनस्वी धन्यवाद मानतो. आणि तुम्हीही सर्वांनी खूप छान असा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हा सर्वांशी साधलात, त्याबद्दल आपण सर्वांचेही खूप खूप धन्यवाद.

फ्रेंड्स, आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकलात. नक्कीच आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. आता मात्र वेळ झालेली आहे फ्रेंड्स कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया आकाशवाणी केंद्र प्रसारित अशाच माहितीपूर्ण मनोरंजक उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

0: युवा कट्टा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकलात. युवा कट्टा हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: ज्ञान आणि विज्ञानासह निखळ मनोरंजनाची हमी 1305 किलो हर्ट्सवर ऐकत रहा परभणी आकाशवाणी. चौफेर माहिती सुरेल गाणी 1305 किलो हर्ट्सवर ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
2: अगं राधे चल म्हणलं बिगिन पाराकडे.
3: अगं शेवंते अगं निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं जायचं कुठं.
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: अगं होय होय असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता मला एक प्रश्न पडला या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे.
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना मग शेळी असो गाय असो म्हैस असो कोंबडी असो या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल चाऱ्याचं असेल हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही.
3: अगं होय तर
2: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा.
3: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: घरासाठी
4: घरातील प्रत्येकासाठी
1: परभणी आकाशवाणी
4: सदैव तत्पर आपल्या मनोरंजनासाठी.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आता बालदोस्तांसाठी बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो बालमंडळ या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. सहनिवेदन केलं आहे अपर्णा पारवेकर यांनी. ऐकूयात बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम.

0: नमस्ते बालमित्रांनो, बालमंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. बालमित्रांनो, बालमंडळ कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन असे कार्यक्रम ऐकत असतो. आजच्या बालमंडळ कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कलागुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया.
1: नमस्कार रसिक श्रोतांनो आणि बालमित्रांनो, आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील काही विद्यार्थ्यांनी आपल्या समोर नाटक, कविता गायन, भाषण, पर्यावरण पूरक गणपती इत्यादी विषयांवर आपले विचार मांडणार आहोत. तर सर्वात अगोदर आम्ही नाटकापासून सुरुवात करतो. चला ऑक्सिजन पिऊ. हे नाटक रमेश मुनेश्वर या सरांनी लिहिलेलं आहे. तर त्यातील काही पात्रे.
2: नमस्कार, मी तेजस्विनी. मी शिक्षकाच्या भूमिकेत आहे.
3: मी प्रगती. मी चिंटूच्या भूमिकेत आहे.
4: मी स्नेहल. मी मीनूच्या भूमिकेत आहे.
1: मी प्रांजल. मी रोहनच्या भूमिकेत आहे.
5: मी प्रांजली. मी आपल्या सर्वांचं आवडतं झाड. मी झाडाच्या भूमिकेत आहे.
6: मी आरोही. मी निसर्गमात.
1: चला तर मग आता नाटकाला सुरुवात करूया.
2: मुलांना उद्या आपल्या शाळेत वृक्षारोपण दिवस आहे.

0: झाडे का लावायची असतात?
1: सर मला वाटत सावलीसाठी ऊन खूप लागतं ना,
2: आणि झाडांवर फळं येतात, आंबा जांभूळ पेरू, किती मस्त।
3: झाडे नसतील तर ऑक्सिजन कुठून मिळणार, आपण श्वास कसा घेणार?
0: अगदी बरोबर, तुम्ही ते गाणी वेगवेगळी उत्तरे दिलती, पण तिन्ही उत्तर खरे आहेत का? झाड म्हणजे पृथ्वीचे पप्पूस आहे, झाडे नसतील तर आपला श्वास अडेल, पाऊस थांबेल आणि पृथ्वी कोरडी होईल।
4: अरे छोट्या मित्रांनो, मी तुमचे सर्व बोलणे ऐकत होतो, खूप बरे वाटले, पण माझं मन थोडं दुखी आहे।
2: अरे वा, झाड बोलते, तुम्हाला काय झालं झाड मामा?
4: मला पहा, मी कितीतरी वर्षांपासून उभा आहे, मी सावली देतो, पक्ष्यांना निवारा देतो, तुम्हाला फळे आणि फुले देतो, हवा शुद्ध करतो, पण माझ्या मित्रांना म्हणजे झाडांना लोकांनी तोडून टाकले। कुणाला घर बांधायचे होते तर कुणाला रस्ता रुंद करायचा होता, पण लावलेली नवीन झाडे मात्र जपली नाहीत।
0: खरंय झाड मामा, आमच्या कॉलनीत 5 झाडे लावली होती, पण कुणी त्यांना पाणी टाकलं नाही म्हणून ती सुकली। हाच मुद्दा आहे मुलांना, फक्त झाड लावले म्हणजे काम संपत नाही, त्यांना पाणी खत प्रेम काळजी हवी, अगदी लहान बाळांसारखी।
5: मुलांना माझं ऐका, मी निसर्ग माता, मी पर्वत डोंगर नद्या वारा पाऊस प्राणी आणि झाडे निर्माण केली, पण आज माझा तर ढासळत आहे, कारण मानव झाडे कापतो, नद्या घाण करतो, प्रदूषण पसरवतो।
3: आई ग, आम्ही काय करू?
5: तुम्हीच मला वाचवू शकता, शाळेत घरी गावात झाडं लावा, पण तेवढंच नाही, रोज त्याच्याकडे पहा, त्याला पाणी घाला, त्याची काळजी घ्या, आपला परिसर स्वच्छ ठेवा, तुमची छोटी छोटी पावले भविष्यात मोठं जग उभे करतील।
2: म्हणजे झाडे आपले दोस्त?
4: अगदी खरं, मी तुमच्यासाठी उभा आहे, पण तुम्ही माझी काळजी घेतली तरच मी जिवंत राहीन।
6: पाणी देऊ खत देऊ झाडांचं जीवन फुलू, झाडे लावू झाडे जगू पर्यावरण वाचू।
0: वा, किती सुंदर घोषवाक्य आहे ती, फक्त घोषवाक्य नसून आपलं वचन आहे। आज आपण ठरवूया की प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावायचं आणि ते जगवायचं।
1: मी आमच्या घरासमोर लिंबाचं झाड लावणार,
2: मी गुलमोहर लावणार,
3: आणि मी पावसाळ्यात पिंपळाचं झाड लावणार, माझे झाड मामा खुश होते।
4: वा, माझ्या छोट्या मित्रांनो, माझे हृदय आनंदाने भरून आले।
5: लक्षात ठेवा, वृक्ष म्हणजे फक्त लाकूड नाही, ते जीवन आहे, त्यांच्यामुळे तुम्हाला पाणी हवा खत फळे फुले पक्ष्यांचं गाणं सगळं मिळतो।
0: मुलांनो, झाडेच आपल्याला ऑक्सिजन देतात, म्हणून चला ऑक्सिजन पेरूया,
4: झाडे लावूया, झाडे जपूया, सुंदर भविष्यासाठी आज वचन देऊया, शुद्ध श्वासासाठी चला ऑक्सिजन पेरूया।
3: धन्यवाद। तर आता पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा, या संदेशाचं तंतोतंत पालन करा। चला, पाणी का उकळतो, गंप कसा होतो, जमीन एवढं पाणी कसं शोषून घेते, तेल आणि पाणी कसं वेगळं होतं, झाडे कसे तयार होत असतील, उत्क्रांती म्हणजे काय, डायनोसर कसे दिसतात, तुम्हाला असे प्रश्न पडतात का? तुमच्यासारखे असे प्रश्न एका मुलाला सुद्धा पडतात, एका शब्दाचे दोन अर्थ कसे काय असा त्याला प्रश्न पडतोय, त्याची मजा तुम्हाला ऐकायची आहे ना? अगोदर त्यातील पात्र बघूया।
1: मी प्रगती, मी मम्मी ससेच्या भूमिका आहे।
7: मी प्रज्ञा, मी पिल्लू ससुलेच्या भूमिकेत आहे।
3: चला तर मग आता त्यांची मजा ऐकूया।
1: हे बघ, आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे, टीचर काय म्हणते ते ऐकायचं।
7: ओके, कोणत्या कारणाने ऐकायचं?
1: अरे ऐकायचं म्हणजे त्या सांगतील तसं करायचं।
7: मला आतापर्यंत असं वाटत होतं की ऐकायचं असतं ते फक्त कानानं।
1: हो तर, तसंही ऐकायचं आणि असंही ऐकायचं।
7: तू फार गोंधळ घालतेस आई, ऐकण्यात तसं आणि असं असे दोन प्रकार काय असतात ग?
1: कळेल तर थोडं मोठं होशील तेव्हा।
7: पण आई, मला एक कळत नाही, आपण शाळेत कशासाठी जायचं?
1: शिकून मोठं होण्यासाठी।
7: म्हणजे मी जर शाळेत गेलो नाही तर मी एवढाच राहीन, मोठं होणारच नाही?
1: शिकून मोठं व्हायचं म्हणजे चांगली नोकरी मिळवायची, शास्त्रज्ञ डॉक्टर प्रोफेसर वकील कलेक्टर असं काहीतरी व्हायचं।
7: बघ, आणि मला वाटत होतं की आपण उंचीनं वाढतो त्याला मोठं होणं म्हणतात।
1: अरे सोनिया, हे मोठं होणं खरं आणि तेही मोठं होणं खरंच।
7: आज तुला झालंय काय आई? प्रत्येक शब्दाला दोन अर्थ असल्याचं सांगत आहेस आज तू।
1: बर, आता बस झाली बडबड, दोन घास खाऊन घे, नाहीतर शाळेत गेल्या गेल्या भूक लागेल तुला।
7: फक्त दोनच घास ना आई, लगेचच खाऊन टाकतो।
1: चांगली एक पोळी खा, तूप साखर लावून।
7: पण दोन घासांत एक पोळी कशी संपेल?
1: अरे दोन घास खा म्हणजे जेवून घे।
7: हे आणखी नवीन, मला वाटलं होतं 1 आणि 2 संपले दोन घास।
1: तू आहेस ना, अगदी तुझ्या बाबांच्या वळणात गेला आहेस।
7: छेट, बाबांना किती तर म्हटलं मला सोबत घेऊन जा फिरायला, पण मला नाहीत नेत ते, मग ते कुठल्या वळण जातात ते तरी मला कसं कळणार?
1: पण आता अचानक तुला कसं आठवलं?
7: तूच तर म्हणालीस ना मी त्यांच्या वळणावर गेला आहे म्हणून।
1: वळणा

0: म्हणजे एखाद्यासारखं वागणं तुझे बाबा कसे शब्दांचं काढतात म्हणून मी तुला ते म्हटलंय.
1: शब्दांची पिसं, शब्दांना कुठं पंख असतात.
0: दमले ग बायबी, शाळेत टीचरच्या नाकात दम म्हणाला आहेस. अगदी तू
1: काय म्हणालीस, नाकात दम.
0: जा रे बाबा तुझ्या शाळेत, मी तुला हात जोडते.
2: इटुकल्या नाटुकल्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला का? इटुकल्या नाटुकल्या म्हणजे छोट्या नाट्यछटा होईल. या नाट्यछटामधून वाक्प्रचाराचा अर्थ किती सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. आपली मराठी भाषा आहे सुंदर आणि त्यातील वाक्प्रचारही तितके सुंदर. गणेश चतुर्थी येते आणि गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की गणपती बाप्पा हे पृथ्वीपासून खूप दूर राहतात. तर हे नाटक गणपती व मोषक यांचं आहे. तर त्यातील काही पात्रे.
3: नमस्कार, माझे नाव प्रांजली, मी गणपतीच्या भूमिकेत आहे.
0: मी प्रगती, मी मुषकच्या भूमिकेत आहे.
3: हे नाटक आमच्या गावातील लक्ष्मण तात्या यांनी लिहिले आहे.
2: चला तर मग आता नाटकाला सुरुवात करूया.
3: मुषकराज, ओ मुषकराज.
0: आलो आलो देवा, प्रणाम देवा.
3: चला आपल्याला पृथ्वीवर जायचं आहे ना. गणेश चतुर्थी येते, आमचे भक्त आमची वाट पाहत असतील.
0: हो ना देवा, गणेश चतुर्थी गणेश भक्तांची दिवाळीच असते. केवढा उत्साह ओसाडून राहत असतो 10 दिवस.
3: हो ना मुषकराज, आमचे भक्त भक्तीत तल्लीन होतात 10 दिवस.
0: देवा, काय तो मंडप, काय ती लाईट, काय तो डीजे, काय ती गर्दी.
3: परंतु मुषकराज, तुम्हाला नाही वाटत हे जरा अतिच होते म्हणून?
0: खरे बोलले देवा तुम्ही. आमच्या सुद्धा मनात हेच विचार होते की गणपती हा बुद्धीचा देवता म्हणून आपण हा सण बुद्धीपूर्वक साजरा करायला हवा.
3: अगदी बरोबर बोलला तुम्ही मुषकराज. आज या उत्सवात प्रसन्नता कमी आणि दिखावपणाच वाढलाय असे वाटते.
0: देवा, पूर्वी कशी तुमची पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा हलकी वाजत प्रसन्नपणे मिरवणूक होती, नाही का?
3: परंतु आज तो डीजे त्याचा कांठाला बसवणारा आवाज नाही ऐकवत आम्हाला.
0: हो ना देवा, लहान मुलं, आजारी माणसं यांना खूप त्रास होतोय.
3: पूर्वी आमच्यासाठी झाडाची पाने, फुले, कागद, कापड यांनी छान मंडप सजवायचे, नाही का?
0: हो ना देवा, आणि आज प्लॅस्टिक, थर्माकोल, रासायनिक घटक वापरून मोठमोठे मंडप बनवतात जे पर्यावरणाला हानिकारक आहे.
3: मुषकराज, पूर्वी आमच्या उत्सवात 10 दिवस पारंपरिक देखावे, नाटक, खेळ, स्पर्धा, व्याख्यान असे प्रबोधनात्मक कार्यक्रम असायचे. मुषकराज, पूर्वी आमची मूर्ती शाडू किंवा मातीची बनवत होते, किती छान वाटायचे. आणि भक्तांनी स्वतःच्या हाताने आमची मूर्ती बनवली तर आम्हाला आनंद व्हायचा.
0: हो ना देवा, आणि आज भव्य दिव्य मूर्ती असतात, परंतु त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आणि त्यावर रासायनिक रंग, त्यामुळे त्या पाणी प्रदूषित होत आहे.
3: बरोबर बोलत मुषकराज, आमच्या पृथ्वीवर येण्याने माणसाच्या समस्या दूर व्हायला पाहिजेत.
0: परंतु समस्या वाढत आहेत, याला मानवच जबाबदार आहे. त्यासाठी देवा तुम्हीच या मानवाला काहीतरी बुद्धी द्या.
3: मुषकराज, नक्कीच जे आमचे सच्चे भक्त असतील ते आमचा उत्सव ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण याबरोबरच विचार प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन साजरा करतील अशी आशा घेऊया.
0: नक्कीच देवा, तुमचा संदेश थोड्याच वेळात तुमचे भक्त येतील याची आम्हाला खात्री आहे. गणपती बाप्पा
3: मोरिया.
2: तुम्हाला वाटत नाही का हे ध्वनी प्रदूषणचं जरा जास्तच होते? मला वाटतं तुम्ही हे ध्वनी प्रदूषण न करता तुम्ही गणेश उत्सव आनंदाने साजरा कराल. यानंतर माझी मैत्रीण प्रांजली ही पर्यावरण पूरक गणपती यांच्याविषयी माहिती सांगणार आहे.
3: नमस्कार बालमित्रांनो आणि श्रोते हो, मी प्रांजली कविता रामेश्वर गाडेकर. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे म्हणजेच श्री गणेशाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आपल्या घरात, गल्लीत आणि मनामध्ये आनंदाचे वातावरण पसरते. पण मित्रांनो, उत्सव साजरा करताना आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतो का? हा विचार करणे आज खूप गरजेचे झाले आहे. म्हणूनच आज आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव या विषयावर चर्चा करणार आहोत. बालमित्रांनो, आपण बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो, म्हणजे सर्वांची संकटे दूर करणारा देव. पण आज आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या निसर्गावर आणि पर्यावरणावर मोठे संकट आले आहे. बाजारात मिळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच POP च्या मूर्ती दिसायला जरी सुंदर असल्या तरी त्या पाण्यात सहजासहजी विरघळत नाहीत. या मूर्तींवर वापरलेले रासायनिक रंग पाण्यातील मासे आणि इतर जलचरांसाठी खूप विषारी असतात. मग आपण काय करायला हवे? आपण पर्यावरणपूरक गणपती बसवायला हवा. शाडूची किंवा मातीची मूर्ती वापरली पाहिजे. ही माती पाण्यात अतिशय सहज विरघळते. ट्री गणेशची कल्पना. आजकाल मूर्ती बनवताना त्यात झाडांची बी घातली जाते. जेव्हा आपण या मूर्तीचे विसर्जन करतो तेव्हा त्या मातीतून एक सुंदर झाड उगवते. किती छान कल्पना आहे ना हो. नैसर्गिक रंग. मूर्ती रंगवण्यासाठी हळद, कुंकू किंवा वनस्पतीपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करावा. थर्माकोल आणि प्लास्टिकऐवजी फुले, पानांचे तोरण, कागदी पंखे आणि कापडाचा वापर करून घर सजवावे. घरच्या

0: घरी विसर्जन, मूर्तीचे विसर्जन नदीत न करता घरच्या घरी एका मोठ्या टब मध्ये किंवा कुंडीत करावे. ते पाणी आणि माती आपण झाडांना वापरू शकतो. मित्रांनो, आपण 6वीत शिकत आहोत आणि हे आपल्याला माहित आहे की निसर्ग वाचला तरच आपण वाचू. गणपती बाप्पाच्या पूजेनिमित्त वाहिलेल्या बेल, फूल, दुर्वा यालाच निर्मल्य असे म्हणतात. हे साहित्य पाण्यात टाकून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा आपल्या शेतात किंवा बागेत कुंडी टाकले तर त्यामुळे पिकास सेंद्रिय खत मिळून झाड ताजेतवाने होऊन आनंदाने डोलू शकतो. या गणेश उत्सवात आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया, निसर्गाची हानी टाळूया, पर्यावरणपूरक बाप्पा घरी आणूया. तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: आपण घरच्या घरी पर्यावरणपूरक गणपती कसा मांडावा याची पूर्णपणे दक्षता घ्यावी. आता कवितेकडे वळूया. वृक्ष आमचे मित्र ही कविता माझी मैत्रीण सादर करीत आहे.
2: नमस्कार, मी आरोही. मी तुम्हाला वृक्ष आमचे मित्र ही कविता सादर करून दाखवणार आहे. कवयित्री विजया वाड यांची कविता आहे. वृक्ष

0: तर जनहित दक्ष वसात यांचा देत रहाणे जपूया मनोमनी वृक्ष आमुचे मित्र तयांना तोडू नका कोणी तयांना तोडू नका कोणी। धन्यवाद
1: मित्रांनो, स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्या स्वप्नांना उद्याचा इतिहास घडवण्याची जिद्द बाळगणं खूप महत्त्वाचं असतं। न्यूटन, स्टीफन, कलाम यांच्यासारख्या महान विचारांची शिदोरी आणि छत्रपतींचा आदर्श समोर ठेवणारी कविता माझी मैत्रीण सादर करत आहे।
2: नमस्कार, मी निदा उमेरा मनोहर्षे। मी दप्तर माझे ही छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे पेन्सिल पट्टी कंपास पेटी अभियंत्याची शस्त्र हाती विकासाचे हे हात माझे छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे माय मराठी सोबत हिंदी इंग्रजी पण आहे सोबती माय मराठी सोबत हिंदी इंग्रजी पण आहे सोबती भाषांवरती प्रेम माझे छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे न्यूटन स्टीफन सोबत माझ्या कलामुद्याचे डोळ्यात माझ्या न्यूटन स्टीफन सोबत माझ्या कलामुद्याचे डोळ्यात माझ्या ध्येयाकडे पाऊल माझे छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे इतिहास सारा समोर आहे छत्रपतींचा आदर्श आहे इतिहास सारा समोर आहे छत्रपतींचा आदर्श आहे लक्ष हेरतील डोळे माझे छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे जादू करती ब्रश माझे रंगीत करती जीवन माझे जादू करती ब्रश माझे रंगीत करती जीवन माझे मन स्वप्नांवर स्वार माझे छोटे नाही दप्तर माझे भविष्य आहे त्यात माझे। धन्यवाद।
1: यानंतर या भारतात ही कविता मी सादर करीत आहे।

शीलवान दिसुदे देव रची असादे हा जाती भाव विसरुनिया एक हो अम्मी अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी हळ निंद कामनी सत्य न्याय वसुदे देवरची असादे सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी ही नष्ट होऊ दे।

0: नित्य वसुदे देवरची असावे। धन्यवाद। ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे। भारत हा अतिशय विविधतेने नटलेला देश आहे। तितके धर्म ही विविध ऐक्याची भावना कशी जपायची हे आपल्याला या कवितेतून कळते। इतिहास केवळ भूतकाळ नसून तो उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असतो। ज्या भूमीला हजारो वर्षाचा समृद्ध इतिहास लाभला अशा भारताविषयी निदा आपल्याला माहिती सांगणार आहे।
1: मी निदा हुमेरा मुनवर्षे वर्ग 6वा। मी आपल्या भारत देशाचा गौरवपूर्ण इतिहास सांगणार आहे। तसं पाहिलं तर आपला भारत देश इतका महान आहे की त्याचं महत्त्व विशद करायला पूर्ण दिवस पुरणार नाही आणि माझ्याकडे शब्द उरणार नाही। तरी पण मी थोडक्यात भारताविषयी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। भारताला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे। भारताचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे, अत्यंत समृद्ध आणि विविधतेने नटलेला आहे। आपण सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करूया। ही जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे। ह्या काळात हडप्पा आणि मोहेजोदारो सारख्या प्रमुख शहरांची निर्मिती झाली। ही शहरे त्या काळातील उत्कृष्ट शहररचना, सांडपाण्याचे व्यवस्थापन यांचे उत्तम उदाहरण आहे। यानंतर वैदिक काळ। या काळात समाज निसर्गवादी व समतावादी होता, तर उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था व यज्ञ संस्कृती उदयास आली। याच काळात वेद निर्मिती झाली। प्रामुख्याने चार वेद आहेत, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद व यजुर्वेद। प्राचीन काळी भारतीयांनी वेद मुखोद्गत पाठ करण्याचे तंत्र विकसित केले होते, नंतर ते लिहिले गेले। साधारणतः याच कालखंडात चंद्रगुप्त याने विशाल अशा मौर्य साम्राज्याची स्थापना केली। पुढे सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धात झालेल्या रक्तपातानंतर बौद्ध धर्म स्वीकारून शांततेचा जगभर प्रसार केला। याच काळात कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित यामध्ये अभूतपूर्व प्रगती झाली आणि याच काळात आर्यभट्ट, वराहमिहीर यांसारखे गणिततज्ञ जन्माला आले। उत्तरेमध्ये या घडामोडी चालू असताना दक्षिणेत सातवाहन, चालुक्य, पल्लव आणि सोळ या शक्तिशाली राज्यांची निर्मिती झाली। याच काळात उत्तरेतसुद्धा वास्तुकला, शिल्पकला यांचा खूप विकास झाला। थोडक्यात प्राचीन भारताने गणितात शून्य, दशांश पद्धत, आयुर्वेद, योग व अध्यात्माची भेट या जगाला दिली। पुढे मध्ययुगीन काळात प्रतिहार, पटमार, चौहान यांचे राज्य स्थापन झाले। यात मुख्यत्वे महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान यांसारखे शूरवीर राजांची सत्ता स्थापन झाली। यानंतर मात्र इस्लामी आक्रमणे झाली। यात प्रामुख्याने मोहम्मद बिन गजनी यांनी अनुक्रमे सिंध व सोमनाथवर स्वारी केली। यामुळे प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे नुकसान झाले। मोहम्मद खॉरीने राजपूत साम्राज्यावर आक्रमण करून पृथ्वीराज चौहानला हरवले। उत्तरेत कुतुबुद्दीन ऐबक, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक यांनी राज्य केलं, तर त्यानंतर 1526 ते 1857 या काळात मुघलांनी राज्य केलं। त्यात प्रामुख्याने बाबर आणि नंतर अकबर यांनी दिल्लीवर राज्य केलं। अकबरच्या कारकिर्दीत धार्मिक सलोखा व धार्मिक सहिष्णुता वाढीस लागली। अकबरने आपल्या राज्यात प्रशासकीय सुधारणांमध्ये आमूलाग्र बदल केले। त्याने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रशासनिक कामांवर नेमणुका केल्या व सत्तेचं विकेंद्रीकरण केलं। त्याने आपल्या राज्याचं नऊ प्रशासनिक विभाग केले व त्याच्या कारभार नवतज्ञ आणि निपुण लोकांच्या हातात दिला। त्याच्या दरबाराला नवरत्नांचा दरबार म्हणून ओळखले जाते। नंतर जहांगीर शहाजहाँ आणि औरंगजेब यांनी सत्ता सांभाळली। शहाजहाँने आपल्या पत्नीच्या स्मरणात ताजमहालची निर्मिती केली। आज ताजमहाल जगातल्या 7 आश्चर्यांपैकी गणले जाते। या काळात शिवाजी महाराजांचा उदय झाला। शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली। पुढे पेशव्यांच्या काळात मराठा राज्य कमकुवत झाले। इकडे इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचं आगमन झालं आणि युरोपीय सत्तेची विजय रोवली गेली। पुढे 1857 राष्ट्रीय लढ्यात अनेक वीरपुरुष आणि महिला स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात पुढे आले। तब्बल 150 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। आता आधुनिक भारत समजून घेऊया। आधुनिक भारताची प्रगती विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने होत चालली आहे। UPIमुळे डिजिटल व्यवहारात भारत जगात आघाडीवर आहे। डिजिटल इंडिया आणि IT क्षेत्रातील वाढीमुळे देशाचे चित्र बदलले आहे। अंतराळ संशोधनात सुद्धा आमूलाग्र बदल झाले। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग करून आणि आदित्याची मोहीम आखून व राबवून भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली। भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड मानले जाते। करोना काळात स्वदेशी लस तयार करून भारताने जगातील 100 अधिक देशांना लस पुरवली। तेजस लढाऊ विमान INS विक्रांत ही स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करून भारताने संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवली आहे। वंदे भारत सारख्या हायस्पीड ट्रेन्स, मेट्रो नेटवर्क आणि जागतिक दर्जाच्या एक्सप्रेसवेमुळे देशांतर्गत दळणवळणाचा वेग वाढला। भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनला आहे। तर असा आहे आपला भारत देश, अतिशय सुंदर आणि संपन्न। काही देश इतिहास जपतात तर काही देश भविष्य घडवतात, पण भारताने हे दोन्ही केले। धन्यवाद।
2: नमस्कार श्रोतेहो आणि बालमित्रांनो, आज आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बालमंडळ या कार्यक्रमात रायपूरच्या विद्यार्थ्यांना

0: होण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्राचे आम्ही सर्व विद्यार्थी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आमचे शिक्षक श्री माधव गव्हाणे सर आणि सई मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतील शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
1: बालमित्रांनो, आत्ताच आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकला. बालमित्रांनो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून अपर्णा पारवेकर तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या बालमंडळ या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू येथील विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात. सहनिवेदन होतं अपर्णा पारवेकर यांचं. बालमंडळ हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, आता आपल्या लाडक्या आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. श्रोते हो, आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर.
2: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर, या आमच्या कार्यक्रमात. विषय: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
3: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबॅसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय.
0: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत होता. आता दुपारचे 12 वाजतात. ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. श्रोते हो, FM बँडच्या 102 MHz वर विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

ते चल। मैत्रिणींनो, माणूस जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो. पुढे सुखदुःखांची अनेक वादळं झेलत तो आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो, कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना त्याला नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट तो करतो, लहान सहान कामं करतो, अंग मेहनतीचीही कामं करतो आणि त्यातच तो आनंदात विलीन होतो. त्यानंतर कुटुंबीय नातेवाईक 4 दिवस त्याच्या जाण्याचं दुःख करतात. पण खरं म्हटलं ना, आपलं मात्र या पृथ्वी तलावरचं आयुष्य, अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं. आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबापुरतंच जगतो. आपलं कुटुंब हेच आपलं जग असतं. आणि आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदी 100% खरी आहे. मग खरं सांगा मैत्रिणींनो, जगावं तर कुणासाठी? पडला ना प्रश्न तुमच्याही मनात? आणि म्हणूनच असं म्हटलं जातं मैत्रिणींनो, जगावं ते समाजासाठी. तुम्ही समाजातील कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारता, तुम्ही कधी कोणाच्या कामी आला का, यालाच तुमचं करिअर म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार आपला कधीही नसावा. हा, समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय. चांगल्या स्वभावाच्या, चांगल्या विचारांच्या व्यक्ती दीर्घकाळ इतरांच्या स्मरणात राहतात. भौतिक सुखासाठी कमावलेली एकही वस्तू तुमच्या अंतानंतर तुमच्या सोबत येत नाही, परंतु तुमच्या सोबत येतात ती तुमची कर्म, तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढले जाणारी तुमची आठवण. आणि हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असते. म्हणून जर फिरावंसं वाटलं तर भरपूर मनसोक्त फिरून घ्या. कारण एकदा वृद्धत्व आल्यानंतर फिरावंसं वाटलं तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. एक मात्र गोष्ट अगदी पक्की आहे हा मैत्रिणींनो, आपण येताना एकटे जरी आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांच्या हृदयात आपली हक्काची जागा करून जाणं यातच आपलं खरं कर्तृत्व आणि अस्तित्व आहे. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आता आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या

0: मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव पालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, अभिनय क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आपल्याला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे आणि अनेक मान सन्मान पुरस्काराने आपणास सन्मानित केलं गेलेलं आहे. त्या तुमच्या संपूर्ण यशस्वी प्रवासाविषयी काय सांगाल?
1: हो, कामं चालू आहेत. मी तुम्हाला बोलले की वैयक्तिक मला अजूनही पुरस्कार मिळाला नाही. नक्कीच पुढच्या काळात मला अपेक्षा आहे की असं काम मिळावं जे लॉंग लेंथ असेल, ज्याला खूप मोठं वेटेज असेल. आत्तापर्यंतची कामंही तशीच आहेत, परंतु जे पुरस्कारासाठी पाहिजे असेल असं नॉमिनेशन किंवा तो अवॉर्ड, तर या वाटचालीमध्ये मला ना म्हणजे फक्त अभिनय किंवा या क्षेत्रातलं माझं करिअर हे तर महत्वाचं आहे, पण मी ना ज्या ठिकाणाहून आले आणि आज जे आहे हा माझा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ना, बदल खूप झाला. कारण वैचारिक पण याला जोड मिळाली. कारण फक्त मी शिकले असते, मी माझं पीएचडी ही झालं असतं आणि मी प्राध्यापक म्हणून कुठे जॉईनही झाले असते, पण मला माहित नाही की त्यावेळी मला, मी जे आत्ता विचार करते की तुम्ही आत्ता मगाशी बोलताना बोललात की आई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढी धडपड केली माझ्या आईने, परंतु आत्ता काही आई अशा आहेत की त्यांचं जे अर्धवट स्वप्न आहे ते लादतायत.
0: बरोबर.
1: किमान मला या वाटचालीमध्ये असं म्हणजे मी अशी झाले किंवा मला असं हे मिळालंय की आपल्या गोष्टी इतरांवर लादू नये, की मी माझ्या मुलीवर माझी गोष्ट लादणारच नाही. तिला जे वाटतं योग्य वयापर्यंत तिला आपलं मार्गदर्शन गरजेचं आहे ते देऊन तिला तिचं विचार स्वातंत्र्य देणं महत्वाचं आहे. आणि हा जो अभिनयाचा जो प्रवास आहे यामध्ये मला वेगवेगळी माणसं भेटली गेली. एक एक माणूस एका विद्यापीठासारखं मोठं आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे माणसांसोबत मी राहिले. म्हणजे मी जेव्हा पहिलं आर्टिकल लिहिलं होतं, दलपत सिंग एती गावा म्हणून एक माझं नाटक होतं जे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा इतिहास सांगणार.
0: अच्छा.
1: म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, निखिल डे यांनी जो राजस्थानात लढा उभारला होता आणि त्यानंतर मग पहिल्यांदा तो लढा झाला आणि मग त्याच्यातनं माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची उत्पत्ती झाली आणि मग ते आपल्याकडे लागू झाला. तर हा जो इतिहास होता, हा जो त्यांचा संघर्ष होता, तो आम्ही दलपतसिंग येती गावा म्हणून या नाटकाच्या माध्यमातून तो आला होता म्हणजे बऱ्यापैकी. तर त्याचं लिखाण हे मकरंद साठे सरांचं होतं, नाट्य रूपांतर राजकुमार तांगडे सर आणि अतुल पेटे आणि अतुल पेटेने ते दिग्दर्शित केलं होतं. शिवाजी अंडरग्राऊंडच्या आधी 2009 ते नाटक आलेले, त्याचे 25 प्रयोग झाले. त्यात वीणा जामकर यांनी काम केलं होतं, लीड करत होत्या. आणि म्हणजे तसं मोठ्या कलाकारांसोबत माझं पहिलं काम होतं. तर म्हणजे लोक शिकवत आपल्याला, आपण शिकतो त्यांच्याकडनं गोष्टी शिकतो. ते किती खूप मोठे आहेत लोक हे महत्वाचं नाहीये, पण त्यांच्यातल्या काही प्लस पॉइंट्स आहेत जे आपण आपल्याकडे अधिक करत जातो. तर या वाटचालीमध्ये मला काही जी लोक मिळाली त्याच्याकडनं, काहीकडनं स्वभाव शिकायला मिळाला, काही लोकांकडून मला अभिनयाच्या कुठल्या गोष्टी ज्या करायच्याच नसतात, कुठल्या गोष्टी ज्या चांगल्या पद्धतीने करता येतात हे शिकायला मिळालं. मला अजून लिखाण शिकायला मिळालं नाही. पुढच्या काळात मला लिहायला यावं यासाठी मी खूप म्हणजे मला आत्ता खूप माझी तळमळ आहे. आणि मग पुरस्कार नाटकाला खूप म्हणजे चांगले पुरस्कार 13-14 पुरस्कार शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मिळालेत. आत्ता बयांसाठी शॉर्ट फिल्मसाठी मला एक मिळालं होतं. माझा एक पुसलेला नंबर नावाची शॉर्ट फिल्म होती, खूप छोटी होती, आमच्या मित्राने डिरेक्ट केलेली होती. ते पण एक सुंदर कॅरेक्टर होतं, छोटं कॅरेक्टर होतं आईचं आणि तिचा मुलगा गेला आणि ती त्याच्यात हे झालेली असती. हा, असे अनुभव पण असतात की जे खूपच आपल्याला काही काही देऊन जातात. तर ही सगळा जो काळ होता म्हणजे हे सगळे जे कामं होती यातनं मला खूपच चांगल्या गोष्टी मला जमा करता आल्या माझ्याकडे.
0: आणि हाच खरा महत्वपूर्ण पुरस्कार तुम्हाला मिळाला किंवा तुमच्यासाठी असावा. ओके. नाही मॅडम, मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, शॉर्ट फिल्म्स यासोबतच शिक्षण, करिअर आणि घर ही संपूर्ण तारेवरची कसरत तुम्ही केलीत. शिक्षण आणि अभिनय क्षेत्र ही तर खूप मोठी तारेवरची कसरत तुमची होती, ती तर तुम्ही आता छान सांगितलीत. पण हे सगळं करत असताना हा पूर्ण समतोल तुम्ही कसं जमवून आणला आणि आजही कसं जमवताय? म्हणजे आजही तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तिथे तुमचं काम चालू आहे आणि त्यासोबतच अभिनय क्षेत्रातील कार्य सुरू आहे, संसार आहे, मुलबाळ आहेत, कसं हे सगळं कसं जुळवून आणता?
1: हा, शिक्षण आणि त्यावेळेसच अभिनय क्षेत्र ते एक वेळ सोपं होतं. आत्ता जे आहे तुम्ही म्हणालात ती खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे ती एवढी तारेवरची कसरत आहे की आठवलं तरी आता अंगाला काटा येतो की आता मी परत त्यात नांदेडला राहायला गेले. या सगळ्यामध्ये एक आहे, माझा नवरा खूप कोऑपरेटिव्ह

0: आहे. मला 2.5 वर्षाचं माझं बाळ झालं आणि त्यांनी जे सांभाळायला घेतलं आणि मला सांगितलं की तू तुझ्या आवडीचं काम कर, त्याला तुला अडथळा नाहीये.
1: किती
0: अशा सहकारी मिळणं हाही मला नाटकामुळेच मिळालंय. माझं लग्नही टिपिकल पद्धतीने झालं नाही.
1: अच्छा.
0: आमच्याकडे तरी जनरली सातबारा बघून लग्न होतं. आम्ही पुरस्कार बघून, सर्टिफिकेट बघून लग्न झालं आमचं. दोघांनाही लग्नाची एकच अट होती की मी माझ्या क्षेत्रात काम करते, मला मोकळी दे. त्यांनाही असं होतं की मी जे काम करतोय त्याला तिचं हे पाहिजे. टिपिकल बायकोसारख्या प्रत्येक गोष्टीला ती कटकट अशी मुलगी नको की जी घर संसार खूप जास्त अडकून पडेल घरात. आणि आपण जितकं जास्त घरात अडकतो तितकं समोरच्या व्यक्तीला आपण जास्त त्रासदायक असतो असं मला वाटतं. मग अशा वेळी ते खूप सपोर्टिव्ह आहे. आणि आपल्या फील्डशी जरा निगडीत असल्यामुळे, म्हणजे कवी लेखक असल्यामुळे, ते मनही जाणतात कलाकाराचं. डॉक्टर विनायक येवले असं त्यांचं नाव आहे.
1: अच्छा.
0: नांदेडला त्यात असतात. माझी मुलगी आहे आता 4 वर्षाची, आता काल परवा 4 वर्षाची झाली. 1.5 वर्षापासून ते तिला छान सांभाळतात. इतकं छान की मला तिचं म्हणजे फक्त आठवण येते. असं नाही वाटत की माझ्यानंतर ती मी नसल्यावर तिचं तिथे काय होईल. पण तारेवरची कसरत अशी झाली आता

0: कवी लेखक असल्यामुळे ते मनही जाणतात कलाकाराचं. डॉक्टर विनायक येवले असं त्यांचं नाव आहे.
1: अच्छा.
0: नांदेडला त्यात असतात. माझी मुलगी आहे आता 4 वर्षाची, आता काल परवा 4 वर्षाची झाली. 1.5 वर्षापासून ते तिला छान सांभाळतात. इतकं छान की मला तिचं म्हणजे फक्त आठवण येते, असं नाही वाटत की माझ्यानंतर ती मी नसल्यावर तिचं तिथे काय होईल. पण तारेवरची कसरत अशी झाली आता की मी नांदेडला राहते, माझे प्रयोग जास्तीत जास्त मुंबईत पुण्यात होतात आणि हा 12 तासाचा प्रवास मला सगळं घर बाळ आणि म्हणजे नवरा त्यांचाही वेळ हे सगळं मॅनेज करून रात्री 10 वाजताच्या काडीने मी बसते, सकाळी तिथे पोहोचते. आता बरं नाटक असं आहे त्याचे कमीच प्रयोग लागतात. नाटक आपलं पॅशन असल्यामुळे त्याचा फार आर्थिक बघता येत नाही आणि नाटकाला 14 वर्ष झालेत आणि त्या नाटकाने एवढं काही दिलंय तर आता त्याच्यात फार आर्थिक गणित आपण बघतच नाही. त्यामुळे ते सगळं असं मॅनेज करत करत प्रत्येक वेळी वेगळ्या मित्रमैत्रिणीकडे राहायला जायचं तिथे मुंबईत जाऊन, आपला काय फ्लॅट नाहीये.
1: बरोबर.
0: आणि मग तिथे जायचं, प्रयोग करायचा आणि रात्री बुकिंग असो नसो, मग कधी ट्रॅव्हल्सनं म्हणा कधी गाडी निघून जाते, वेळ प्रयोगाच्या वेळा असतात 12:30 वगैरे नाटक संपतं, अशा वेळी ट्रेन नसते. जे मिळेल, जे वाहन मिळेल त्या वाहनाने परतीचा प्रवास करावा लागतो कारण लेकरू वाट बघतं घरी. तिला तारीख सांगितलेली असते की आपण 2 दिवसाने येणार आहोत आणि त्याच्या ओढीनं म्हणजे आता मला भरून आलं
1: साहजिकच मॅडम. म्हणजे हे ऐकताना मला सुद्धा आपोआपच डोळे पाणावले आणि आसवांनी वाट मोकळी करून घेतली स्वतःची, स्वतः असं म्हणायला काही हरकत नाही. पण आई झाल्यानंतरच आईच्या खऱ्या वेदना कळतात.
0: अगदी
1: ही गोष्ट पक्की आहे. प्रत्येक स्त्रीचं जीवन हे ती आई झाल्यानंतर सर्वार्थाने खुलतं. म्हणजे एकीकडे तिला स्वातंत्र्यही हवं असतं, तिचं आवडतं कामही तिला हवं असतं, पण आतमध्ये सतत आपल्या लेकराची ओढ असते आणि बाहेर पडल्यानंतर कधी एकदा घरी जाऊ आणि आपल्या लेकराला कुशीत घेऊ हीच एक आशा, हाच एक विचार आईच्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतो. जरी तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी, प्रयोगासाठी, तुमच्या अभिनयासाठी बाहेर पडत असलात तरी तुमचं मन सतत गुंत तुमच्या बाळामध्ये. किती छान. म्हणजे कलाकाराचं स्ट्रगल काय असतं हे याच्यापेक्षा आणखी वेगळ्या स्वरूपात सांगता येणार नाही. ते तुमच्या अश्रूंनी सांगितलं की विषय निघाला तरी चटकन डोळ्यात पाणी आलं आणि सगळंच वातावरण अगदी भावुक झालं. आता या भावुक वातावरणातून थोडस आपण रिलॅक्स होऊया. आणि मॅडम आता आजपर्यंतच्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला प्रभावित करणारं आणि तुमचं आदर्शस्थान प्रेरणास्थान असणारं व्यक्तिमत्व कोण आहे बरं?
0: खरं तर हा खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे. मला ना सावित्रीबाई फुले खूप खूप प्रेरणा देतात. मी मला ना त्यांच्याशी जोडून घेते असं मला वाटतं की आता मी जिथनं आले त्यांनी जे काम केलं ते त्याची तोडच नाहीये. आपण सगळ्या ज्या आज आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, फक्त त्यांच्यामुळे आहोत. आपण जे बोलतोय, मी येते, माझे स्वातंत्र्य, मी ज्या गप्पा मारते मोठ्या मोठ्या, ह्या सगळ्या त्यांच्यामुळे आहेत. आणि मी त्यांच्याशी का म्हणजे जोडले जाते त्यांच्यासोबत, तर मला वाटतं सावित्रीमाईंनी त्यांच्यावर जे चिखल झेलला त्यांनी आणि आपल्यासाठी एवढं काम करून ठेवलंय जे आपण आज उभे आहोत,
1: खरंच
0: ते जर त्यांनी झेललं नसतं तर आपण आज नसतोच. कदाचित खूप कालांतराने आपल्या पुढच्या पिढ्या असल्या असत्या. त्या मला का प्रेरणा देतात नेहमी, म्हणजे हे आजच नाही, जेव्हा मी नाटकासाठी बाहेर पडले तेव्हा मला खूप म्हणजे तसा त्रास झाला की आमच्याकडे वाळीत टाकण्यापर्यंत माझ्या वडिलांना गोष्टी केल्या नातेवाईकांनीच की नाटक आणि पिक्चर असं कुठं असतं का, काय लग्नाचं काही बघतो की नाही. माझ्या वडिलांना इथपर्यंत लोकांनी टॉर्चर केल्यासारखं केलं. माझे वडील, तुम्ही मगाशीच बोललं, ते खमके होते. त्यांनी सांगितलं की असा नवरदेव आणा, असं स्थळ आणा की जे माझ्या मुलीला अशाला असं स्वीकारीन. असा जर स्वीकारणारा एखादा पोरगा असेल तर मी पण आहे का असा मुलगा, मग त्यांच्याकडे उत्तर नाही ना त्याचं. त्यामुळे मग हा त्रास होत होता ना की आपल्यामुळे आपल्या वडिलांना आईला कोणी ऐकवतं, बाया चलता चलता ऐकवायच्या, बाई एवढं उशिरा लग्न असतं का आणि आपल्यात कुठं असतं का आणि कोण करीन हिच्यासोबत कोण करीन, या प्रश्नाने माझी आई भाजी खूप बारीक झाली होती या काळात. माझी आई आजारी पडायची सतत आणि मग मला वाटायचं, मग मी खच्चीकरण झालं माझं की परत वाटायचं नाही होईल आपण करूया प्रयत्न असं. आपलं तर काहीच मोठा संघर्ष नाही ना, आपल्याला तर फक्त त्यांनी करून ठेवलेलं आहे तर त्यातनं फक्त यातनं थोडासा मार्ग काढायचा
1: आहे.
0: त्यामुळे आणि राजमाताजी जाऊ आत्ता म्हणजे आता जेव्हा मी आई झाले ना तेव्हा मला राजमाता खूप अट्रॅक्ट करतायत की काय केलं पाहिजे आपल्या मुलासाठी, केवढं गेले त्या स्त्रीने. हे दोन माझे आदर्श स्थान आहेत, प्रेरणा स्थान आहेत. आणि मला माहित नाही पुढे सांगायचं, मी आत्ताच सांगते की मला पुढचा जो प्रोजेक्ट करायचा आहे माझा तो राज

0: माताजी जाऊनवर आहे, तो एक पात्री आहे, त्याची स्क्रिप्ट रवींद्र इंगळे चावरेकर सरांनी लिहून झाली आहे. आता सगळ्यांसोबत बसायचं, माझ्या टीमसोबत आम्हाला सर मला मदत करणार आहेत. आणि हे सगळं आता म्हणजे या वर्षभरात 6 महिन्यात तो प्रोजेक्ट बाहेर येईल आणि मला खूप समाधान होईल की ते एक पात्री मी करेल. ते मला म्हणजे ती खूप मोठी जिम्मेदारी आहे, ते मला पेललं पाहिजे. त्यासाठी मला मानसिक शारीरिक अजून सगळ्या तयाऱ्या करायच्यात, म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी जाईल. नक्की चांगला प्रोजेक्ट असेल.
1: किती छान, म्हणजे एक ज्ञानाची गंगा आणि एक आदर्शाची, मराठी संस्कृती संस्कारांची गंगा, या तुमच्या आदर्शस्थान आहेत. आणि खरोखर कालच्या आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक स्त्रीच्या आदर्शस्थान ह्या आहेत, होत्या आणि नक्कीच पुढेही असतील. मॅडम, तुम्ही PhD केलत राज्यशास्त्र या विषयामध्ये, त्यासोबतच अभिनय क्षेत्रामध्येही भरपूर अशी कारकीर्द तुमची झालेली आहे आणि यासोबतच तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट यातून पदव्युत्तर शिक्षणही केलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: राज्यशास्त्र हा विषय माझा तसा पहिल्यापासून आवडीचा, म्हणजे नागरिक शास्त्र जेव्हा होतं ना तेव्हापासून खूप आवडीचा विषय, म्हणजे तो पॅटर्नच आवडायचा मला अभ्यासाचा.
1: अच्छा.
0: आणि मला चांगले मार्क्स मिळायचे ज्युनियर कॉलेजला वगैरे होते त्यावेळेस, बऱ्यापैकी आउट ऑफ, म्हणजे 90-96 असे मार्क्स असायचे आणि माझा एक कलच तिकडे गेला. म्हणून मग मी ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय ठेवला, त्यानंतर PG पण त्याच्यातच केलं. आणि पुन्हा मग माझा जो PhD विषय आहे तो मला सांगायला आवडेल की मी जो टॉपिक निवडला तो असा होता की जालना जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील स्त्री प्रतिनिधींची भूमिका आणि 20 वर्षाचा कालखंड होता तो. या विषय निवडण्यामागचं कारण हे होतं की माझ्या त्याच्यात 2 स्वार्थ होते. एक तर मला ऍक्च्युअल परिस्थिती बघायची होती की आपल्या नामधारी प्रमुख आहेत की काम करणाऱ्या बाया आहेत खरंचच, आणि आहेत तर किती प्रमाणात आहेत, आणि नाहीत तर का नाहीत, याची मागची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरं म्हणजे मला अभिनयाला हा डेटा खूप मदत करेल, कारण मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला भेटेन, वेगवेगळ्या ज्या प्रतिनिधी निवडून आल्या त्या वेगवेगळ्या जात समूहातल्या होत्या, सगळ्या वेगवेगळ्या घटकातल्या होत्या. तर त्या 20 वर्षाच्या कालखंडातल्या एवढ्या स्त्री प्रतिनिधींच्या मुलाखती मी घेतल्या, त्यातनं ना मला वेगवेगळी लुक्स, वेगवेगळ्या स्त्रिया मिळाल्या की ज्या वेगवेगळ्या स्वभावाच्या होत्या. आणि त्या ना म्हणजे काम करताना मी रेफरन्स म्हणून बऱ्यापैकी, म्हणजे नाटक सिनेमा बघून रेफरन्स घेण्यापेक्षा मी असे जिवंत अनुभव घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करते. किंवा मग ट्रेनमध्ये जाताना काही कॅरेक्टर्स ऑब्झर्व करणं, त्याच्यानंतर बसमध्ये जाताना, आणि मग PhD काळात, म्हणजे त्या संपूर्ण प्रवासात खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मला मिळत गेले आणि त्याचाही डेटा चांगला झालाय. ती एक डॉक्युमेंटरी फिल्म खूप सुंदर होईल, इतका सुंदर त्याचा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं म्हणजे नाट्यशास्त्र माझे शिक्षण नव्हतं, मी राज्यशास्त्र म्हणजे PG केलं, त्याच्यानंतर PhD केलं, 2018 अवॉर्ड झालं, त्यानंतर मग 2-3 वर्ष बाळ झालं, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये मग माझं बाळ झालं. मी 2020 इकडे शिफ्ट झाले नांदेडला संभाजीनगरवरून. मी काही काळ मुंबईत राहिले नाटकासाठीच पूर्ण वेळ. त्याच्यानंतर जी सिरियल केली मी, हा ते एक सांगायला आवडेल मला की मी ज्या वेळेला PhD झालं 2018 आणि लगेच देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यशास्त्रासाठी CHB माझी तिथे नियुक्ती झाली.
1: अच्छा, म्हणजे तिथेही तुम्ही प्राध्यापिका म्हणून छत्रपती संभाजीनगरला कार्य पार पाडलं.
0: हा, 1 वर्ष मी तिथे काम पाहिलं आणि ते एवढा तो झपाटलेला प्रवास होता की सकाळी 8 ते 1 मी कॉलेजमध्ये असायची, 1 मी कॉलेजमध्येच्या तिथे ड्रेसिंग रूममध्ये चेंज करायची आणि नगरला, अहिल्यानगरला जायची, तिथे कट्टीबट्टीचा सेट होता, तिथे शूट करायची. 11-12 जेव्हा माझं पॅकअप व्हायचं तेव्हा भेटेल त्या वाहनाने परत यायची. त्यावेळेसच क्रेज होतं की मला उद्या कॉलेजला जायचंय आणि आज यावं लागतं ते ओढेने. आणि त्यावेळेस मजा म्हणून करायची मी. माझा मित्र तर मला असं बोलला की अरे VDS का तू कशानेही प्रवास करते, म्हणजे मी बाय कार पण यायची, पैसे देऊन ते असतं ना की शेअरिंग कार्स असतात, त्याने पण प्रवास. मला ना भीतीच संपली होती माझी, म्हणजे परत थोडीशी भीती मला आई झाल्यापासून वाटते, नाहीतर मधल्या काळात माझी भीतीच गेली होती. मला ना रात्रीच्या प्रवासाचे आजही मी 2-3 वाजताची बस पकडते, ट्रॅव्हल्सला कुठेही उतरते, एकटी जाते, मला भीती नाही वाटत तशी. मला वाटतच नाही की मला कोणी काही म्हणेल किंवा मला काही वाईट प्रसंग होईल असं मला वाटतच नाही, मला आलेही नाही विशेष खर तर बघायला गेले तर तसे. आणि तसं करून परत महाविद्यालयात यायची, दिवसभर करायची आणि शूटला जायची. खूप इंटरेस्टिंग काळ राहिला तो. आणि तेवढ्या काळात शूटही छान व्हायचं, ते माझं कॅरेक्टरही खूप सुंदर होतं, मजेशीर कॅरेक्टर होतं. विनोद लवेकर सर डिरेक्टर होते आपल्या,

0: नांदेडचीच आहे सर.
1: अच्छा.
0: हा, खूप खूप छान सिरियल होती, त्यांच्या सगळ्या सिरियल्स खूप छान असतात. तर तिथेही मला संधी मिळाली होती. आणि मग जेव्हा गॅप नंतर मग मी इथे, मग असं झालं की आता नाटकापासून बाळामुळे थोडी दूर दूर राहू लागले, मग प्रयोग कमी लागू लागले आणि जाता येत नव्हतं. मग मी म्हटलं आपण इथे पीजी करावं, ऍटलिस्ट काहीतरी त्यांचा जो वर्षभराचा प्रोजेक्ट असतो त्याच्यात आपल्याला सहभागी होता येईल, म्हणजे आपली जी असते खास ती तिथे मिटली जाईल, तालमी होतील, मुलांशी मैत्री होईल, नवा ग्रुप होईल नांदेडला. यामुळे मग मी पीजीला आपल्या SRT मध्ये या थिएटर अँड फिल्म या कोर्सला ऍडमिशन केलं. 2 वर्षाचा कोर्स झाला आणि मला सांगायला आनंद होईल की मी तिथे फर्स्ट रँकने पास झाले.
1: क्या बात आहे, किती छान,
0: चांगल्या पर्सेंटेजने पास झाले मी.
1: मस्त. शिक्षणाची ओढ तुम्हाला कायमच होती, जरी अभिनय हे तुमचं क्षेत्र असलं तरी, त्यामुळे नो डाऊट की तुम्ही सहजच फाईन अँड आर्ट मध्येही तुमचं शिक्षणातलं कसं पूर्णपणाला लावलं. मॅडम, तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: सासू सुनांचं एक आहे, चालेल?
1: हो.
0: ती चालली शेतात आणि मग पिंटीची आई आणि पिंटीची आजी, पिंटी शाळेतून यायच्या आधीचा त्यांचा संवाद आहे. आत्या, घराकडे ध्यान द्यावं, मी रानात चालले. ती आव, मी म्हणलं घराकडे ध्यान द्या, बाळ्या झोळणी टाकलाय, मी रानात चालले. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आव, पिंटी शाळातून येऊस तर बाळ्याकडं ध्यान राहू द्या म्हणलं. अग अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. अग, त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला काय दिसनाय ग. याच्यामुळेच म्हणत होते डोळ्याचं ऑपरेशन नका म्हणून, तुमचं तर लय चाललं होतं करून करू. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आमच्या म्हातारीचं तर हसचे, एक म्हणलं तर दुसरंच लावीती. माया नशिबाला तर सगळे येडेच भेटलेत ग माय. आव आत्या, मी रानात चालले, बाळ्या झोळणी टाकलाय, त्याच्याकडं ध्यान द्या, पिंटी शाळातून येऊस तर. हा बर बर बर बर.
1: खरंच काहीतरी वेगळंच असतं हे ग्रामीण जीवन.
0: हो
1: छान. मॅडम, आता अभिनय क्षेत्रामधली कारकीर्द आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द या दोन्हीही तुम्ही अतिशय उत्तमपणे साकारल्या आहेत किंवा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतरचं तुमचं एम काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे, काय सांगाल त्याविषयी?
0: हा, आत्ता ना काळ म्हणजे खूप खरं तर संदिग्धता असणारा आहे. आमच्या चर्चाही होतात. आता मी ज्या शहरात राहते तिथे ना म्हणजे अशा मानसिकतेचे लोक की स्थिरता असावी. माझा स्वभाव मुळातच स्थिरतेकडे जाणारा नव्हताच, म्हणजे खूप चंचल प्रवृत्तीची आहे मी, की मला मी एका ठिकाणी खूप काळ टिकून राहू शकत नाही. मला जागा बदलणं, काम बदलणं असं मला पहिल्यापासून त्यांना अट्रॅक्ट केलेलं आहे, त्यामुळे स्थिरतेकडे नाही. परंतु आत्ता असं झालं या स्टेजला की नाही, आत्ता एक असं हक्काचं काम पाहिजे मी करणार आहे किंवा ते मिळवायचं आहे की ज्या कामातनं पूर्णतः इंडिपेंडेंटली आनंद मिळेल. आणि मग तो जो मगाशी मी तुमच्याशी बोलले प्रोजेक्ट, जो राजमाता जिजाऊंचा प्रोजेक्ट आहे एक पात्रीचा, तो मला करायचा आहे. आणि त्याच्या माध्यमातनं जिजाऊंचे वेगवेगळे अँगल, त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे प्रसंग जीवनातील आणि त्याची प्रेरणा ही मला सगळ्यांपर्यंत पोचवायची, मैत्रिणींपर्यंत पोचवायची, आपल्या अशा पुरुषांपर्यंत पोचवायची की ज्यांना खरंच या विचारांची गरज पण आहे आणि ज्यांना मदत पण होईल या सगळ्या गोष्टींची.
1: खरंच
0: हे माझं सगळ्यात मोठं आत्ता ध्येय आहे की मला ते काम करायचंय. कारण ते वाटत जरी आता सोपं असलं या क्षेत्रात असल्यामुळे तरी अवघड आहे. कारण मोठं कॅरेक्टर आहे, त्याला तेवढं पेलणं, आतापर्यंत जी कामं केली ती आहेत की आख्या नाटकात बरीच लोक असतात, ती जिम्मेदारी नाही. ते इंडिपेंडेंटली करायचं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून मग जरा काही वर्ष तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचा आहे, मग बघूया स्थिरतेचं.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमची जी त्या प्रोजेक्ट विषयीची आत्मीयता आहे, ती आत्मीयता सांगते नक्कीच तुम्हाला त्यात सक्सेस भेटणार आहे. आणि यशस्वीपणे तुम्ही तो प्रोजेक्ट बराच काळ अगदी स्थिरतेने पूर्ण करणार आहात किंवा त्यात तुम्ही सतत अव्याहतपणे कार्य करत राहणार आहात. मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मैत्रिणींशी खूप छान खरं तर आतापर्यंत संवाद साधला आणि तुमच्या संपूर्ण आजपर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीविषयी, शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती आपण मैत्रिणींपर्यंत पोहोचवली. पण आजही स्त्रिया घर संसार

0: आणि एक चौकट एक मर्यादा सोडून बाहेर पडत नाही किंवा घाबरतात ते करण्यासाठी. तर मला वाटतं की आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल की खर संसार यासोबतच आपले छंद आपल्या आवडीनिवडीही आपण आपल्या जीवनात जपायला हव्या, काय सांगाल याविषयी?
1: हा खरं तर खूपच महत्वपूर्ण मुद्दा आहे किंवा गोष्टही आपल्यावर एवढ्या जिम्मेदाऱ्या आहेत ना आणि बालपणापासूनच आहेत. मला कुटुंब पण तसं मिळालं, माझा मित्र सहकारी मित्र नवरा पण तसा मिळाला की जे मला आता जगू देतो, आपला छंद जो आहे तो जोपासू देतो. तर मला आपल्या मैत्रिणींना हे म्हणायचं आहे की हे सगळं तर आहेच, ह्या जिम्मेदाऱ्या आहेत, खूप मोठं म्हणजे आपल्यावर आपले कर्तव्य आहेत, पण यातनं आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ना की आम्हाला कुठं जमतं किंवा आमच्याच्यानं शक्यच नाही, बाई त्यांना जमतं आणि त्यांचं काय, त्यांचं असं असं आहे म्हणून त्या हे करतात, हे जर सोडलं ना तरच आपण जगू शकतो मोकळं. आणि ना आपण किती वर्ष दाबून ठेवणार ना, मग त्याची एक लिमिट असते. मॅडम मी तुम्हाला सांगते, मी जेवढी ऍक्टिव्ह आहे ना त्याच्यापेक्षा दुपटीने ऍक्टिव्ह असणाऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना संधी नाही मिळाली. मी जे काम करते ना त्यापेक्षाही जास्त बोल्ड होत्या माझ्या काही मैत्रिणी.
0: अच्छा.
1: पण नाही, घरच्यांनी 10वी झालं 12वी झालं की त्यांची लग्न केली आणि त्या आजही तिथल्या तिथे मार्ग काढून काहीतरी करतायत, पण त्यांच्या वाट्याला खूप मोठं आलं असतं जे मी करते यापेक्षाही मोठं काहीतरी करू शकले असत्या त्या, पण त्यांना तिथे संधी नाही मिळाली. पण संधी आपल्याला कधी कधी काढावी लागते, आणावी लागते, ओढावी लागते.
0: खरंच.
1: तर मला असं आपल्या मैत्रिणींना सांगायचंय किंवा माझी विनंती असेल त्यांना की आपल्याला या सगळ्यातनं काढायचंय, वेळ हा काढायचा आहे आणि छंदाशिवाय काही खरं नाहीतर रुटीन आयुष्यात आपण मेल्यासारखं जगतो सध्या, मला असं वाटतं. इन द सेन्स की काहीच नाही ना, चेंजेस नाहीये आणि खूप लवकर मग आपण ना म्हणजे त्या कशा वृद्ध काळाकडे जायला लागतो. अगदी 35 आपली गावाची बाई 35-38 मध्ये डायरेक्ट ती म्हणते आता काय आम्हाला कुठं गण नटायला. अरे का, तर ती मानसिकता झाली, आता आमची लेकरं मोठी झाली हे आणि तिला भजन म्हणायला आवडत असतं, तिला चांगलं येतं म्हणता, तर मग म्हणा ना. आणि आता तर मोबाईलनं आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी, संधी आपल्याला आठवून की आपल्याला काय करायचं होतं बालपणापासून, आपल्याला जे व्हायचं होतं ना त्याच्यासाठी एक अर्धा तास जरी काढला ना आपण रोज स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीचं ते काही असो. काही काही वेळेस ना खूप मनमोकळ्या गप्पा मारणं हा सुद्धा छंद असतो.
0: खरंच.
1: आणि तो सुद्धा मारत नाहीत, असं करायचं की नाव जरी कोणी ठेवलं ना काही हरकत नाही, पण आपल्याला मनातून ते आवडतंय ना तर ते 200% करायलाच पाहिजे. मैत्रिणींनी ना आपल्या म्हणजे सगळ्यांनी जी गोष्ट खूप प्रिय आहे ना आपल्याला लहानपणापासून, जी आपली दबली आहे ना, तिला शोधून तिच्यासाठी एक अर्धा तास तरी द्या आणि मजेशीर जगता येतं मग आपल्याला.
0: खरं
1: नाव ठेवण्याचं कोण काय म्हणतं या ना, आयुष्यच हे होत नाही आपलं.
0: आपली दैनंदिन जीवनशैली तर चालूच राहणार आहे ती अव्याहतपणे आपल्या अंतापर्यंत, पण त्यातल्या त्यात आपल्यातच काहीतरी नवीन बघण्याचा शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि ती पुढे न्यायला हवी.
1: आणि अजून एक, हे सध्या ना हे मीम्स हे जे रील्स आहेत ना हे ना स्त्रियांच्या म्हणजे बौद्धिक पातळी खूप कमी आहे, यानुसार जे जोक्स येतात ना, माझं म्हणणे पहिले त्याला फॉरवर्ड करणं बंद करा. आपण नाहीच आहेत तशा, आपल्याकडे खूप जास्त कॅपेबिलिटी आहेत, पुरुषांच्या बरोबरीच्या काही प्रमाणात अधिक असतील. कारण आपण बघा ना, जी वर्किंग वुमन आहे ती आजही सगळं घर बघते, बाळांना बघते, नवऱ्याला बघून परत त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा टॉपला आहे. म्हणजे किती कॅपॅसिटी आहे. आजही आपला पुरुष कितीही फॉरवर्ड पुरुष असू दे, तो स्त्रीसाठी घरात राहत नाही. आणि आपल्याबद्दल म्हणजे स्त्रियांच्या संदर्भाने जे बौद्धिक पातळी कमी आहे किंवा गमतीशीर व्हिडिओ आहेत ना की ज्या खूप मला भार राग येतो त्याचा, तसे व्हिडिओज तशा रील्स आपण शेअरच करायच्या नाही किंवा तशा बनवायच्या नाही. का बनवायच्या आपण, आपण नाहीयेत तशा आणि यांना मग अजून चालना मिळते लोकांना तसं म्हणण्यासाठी, तर ते हे अजिबात नाही करायला पाहिजे. करायचं तर तुम्ही, तुमच्याकडे एम्पायर आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, हे दाखवण्याचं करा, करत कदाचित 2 लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल.
0: अगदी खूप छान मॅडम, छान असा संदेश आपण सर्व मैत्रिणींना दिलात. मॅडम आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद. एकदा सुरू झाले की मी खूपच जास्त सुरू होते, थांबायचं कुठे कळत नाही, आणि हे खूप अवघड असतं खरं तर रेकॉर्डिंग आणि आकाशवाणीचं. पण आकाशवाणी म्हटलं की एक वेगळं फील येतं.

0: आणि मला खूप खूप छान वाटतंय, लय भारी वाटतंय खरं तर की इथे मी आले, तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप अजून मोठी कारकीर्द करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या शुभेच्छा पाहिजे, त्या मी तुमच्याकडनं घेणार. खूप खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आपण बघतोय की आजही प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे करिअर करता येतं असं नाही, किंवा प्रत्येक स्त्रीच्या मनात जो छंद असतो, जो कलागुण असतो, तो वृद्धिंगत करता येतो असं नाही. परंतु आजच्या स्त्रीने आपल्या मनातील छंद, त्यासोबतच आपलं आवडतं करिअर केल्यानंतर ती कशाप्रकारे स्वावलंबी होऊ शकते आणि अतिशय आनंदाने सुखाने आपलं जीवन व्यतीत करू शकते, याविषयी प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्या सर्व मैत्रिणींना केलं आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक उत्तम अनुभव किस्से आपल्या सर्वांशी शेअर केले. तेव्हा डॉक्टर अश्विनी भालेकर मॅडम यांची मुलाखत नक्कीच आपणास आवडली असेल अशी आशा आम्ही करतो. तेव्हा आता मात्र आपली मैत्रीण सुमेधा कुलकर्णी हिला रजा द्या, पुन्हा भेटूयातच सर्व मैत्रिणींच्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे ती मनोरंजनाची, तेव्हा कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया आता एका गीताचा.

मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आपल्या सर्व सखींसाठी असणारा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहात स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ, योगतज्ज्ञ तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्याकडून माहिती जाणून घेत होतो. आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत पुनश्च एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी. चला तर मग स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी अधिक माहिती आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर मॅडम, आता हे वाढतं जे वजन आहे, आपण याची सगळी कारणं लक्षणं वगैरे जाणून घेतली, पण सोबतच हे वाढतं वजन कमी करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तर ते उपाय नेमके काय असतील?
1: आता ज्यावेळी आपण स्वतःचं वजन कमी करायचं आहे हे ठरवतो, त्यावेळीच आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये आपल्याला बरेचसे बदल घडवून आणावे लागतात. आता त्यामध्ये आहाराचा खूप महत्वाचा रोल असतो. आहारामध्ये खूप बदल घडवावे लागतात. ज्या आहारामुळे वजन वाढेल तो सर्व प्रकारचा आहार आपल्याला कमी करावा लागतो. जसं की साखरेमुळे वजन वाढतं, कुठलाच गोड पदार्थ सहसा घेऊ नये 2 ते 3 महिन्यांसाठी. जे अगदी प्युअर फॅट्स आपण ज्याला म्हणतो, तेल आणि तूप, त्यांचं प्रमाण कमी करावं. बेकरी पदार्थांचं प्रमाण कमी करावं, कारण ते पूर्ण मैद्याचे बनलेले असतात. कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम यासारखे खूप जास्त साखरेचे पदार्थ पूर्ण कमी करावेत. मांसाहार, मद्य याचं सुद्धा प्रमाण पूर्ण कमी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काय असतं की आपल्याला दिवसभरातल्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात, दिवसभरातली जी कामं असतात, त्यासाठी आपल्याला एक ठराविक ऊर्जेचा सप्लाय आपल्याला हवा असतो. पण ही ऊर्जा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणातच आपण आहार घेतला पाहिजे. आपल्याला कमी कॅलरीज लागतात आणि आपण हाय कॅलरीज आहार घेतोय, मग त्याचा उपयोग होणार नाही. यासाठी जेवढ्या कॅलरीज आपल्याला लागतात, जेवढा आहार आपल्याला लागतो, त्याच प्रमाणामध्ये आपण आहार घेतला पाहिजे. आणि स्पेशली वेट लॉस करताना जो आहार लागतो त्यापेक्षा थोडासा आहार कमी करावा आपण. खूप जास्त डायटिंग करू नये, खूप जास्त प्रमाणामध्ये आहार कमी करू नये, कारण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कॅलरीजची आवश्यकता असते त्या प्रमाणामध्ये कॅलरीज सप्लाय होणं सुद्धा आवश्यक आहे.
0: बर, तर मॅडम आता तुम्ही डाएट संदर्भात बोलत होतात, तर वजन कमी करण्यासाठी आपल्या महिलांमध्ये असंही आढळून येतं की क्रॅश डाएट किंवा उपाशी राहणं त्या पसंत करतात, तर हे योग्य आहे का?
1: नक्कीच नाही. कारण काय की आपल्या शरीराला कंटिन्यू काही प्रमाणामध्ये ऊर्जेचा काहीतरी स्रोत मिळणं आवश्यक असतं. त्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त वेळ उपाशी राहिल्या तर आपल्या पोटामधलं ऍसिड वाढू शकतं. ऍसिड वाढल्यामुळं आपल्याला अल्सर होऊ शकतो आणि त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळं ठराविक वेळेनंतर आहार घेणं खूप आवश्यक असतं. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, 2 वेळेस जेवण कंपल्सरी घेणं खूप आवश्यक आहे. फक्त आहार घेताना दोन्ही वेळची जेवणं आपली दिवसा झाली पाहिजेत, म्हणजे दिवस असताना, सूर्यास्तापूर्वी आपली दोन्ही जेवणं झाली पाहिजेत. सूर्यास्तानंतर फक्त पाणी घेतलेलंच चालेल, पण बाकी काही आहार घेऊ नये.
0: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं डाएट करणं योग्य राहू शकतं. क्रॅश डाएट मध्ये महिलांचं असं असतं की एक दिवस ज्यूस वर राहूयात, एक दिवस आपल्या सूप वर राहूयात, भाज्यांच्या रसांवर.
1: आयुर्वेद दृष्ट्या ते अगदीच चुकीचं आहे, कारण आयुर्वेद सांगतो तुम्ही 2 वेळेस जेवण करा, फक्त सूर्यास्ता पूर्वी जेवण संध्याकाळचं झालं पाहिजे.
0: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की मैत्रिणींमध्ये बसल्यानंतर एखादी स्त्री स्वतः जर काही डाएट करत असेल तर त्याचा सल्ला ती इतर मैत्रिणींना सुद्धा देते, तर हे योग्य आहे का?
1: आता ज्यावेळी आपण वेट लॉस करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला पेशंटचं वय, पेशंटची उंची, पेशंटचं काम करण्याचं स्वरूप या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक मैत्रीण एक स्पेसिफिक डाएट प्लॅन फॉलो करते, तोच डाएट प्लॅन जर दुसरी स्त्री करत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे, कारण तिचं वय वेगळं असतं, तिची कार्यक्षमता वेगळी असते, तिचं वर्किंग शेड्यूल वेगळं असतं. आता एखादा कामगार असतो, त्याचा आहार वेगळा असतो, आणि जो एखादा काही ऑफिसर आहे ज्याचं सिटिंग खूप जास्त आहे त्याचा आहार वेगळा असतो. कामगारासाठी

0: जर तुम्ही 2 पोळ्या फक्त खायला सांगितल्या तर त्याला तेवढ्या पुरेशा नाहीयेत, कारण तो खूप जास्त अंग मेहनत घेतो. पण ऑफिसरसाठी तुम्ही जर 2 पोळ्या सांगितल्या आणि त्या प्रमाणामध्ये त्याची जर शारीरिक हालचाल नसेल तर त्या 2 पोळ्यांमुळे सुद्धा त्याचं वजन वाढू शकतं. त्यामुळे डाएट प्लॅन घेताना हा कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, उंचीनुसार आणि लिंगानुसार सुद्धा, स्त्री पुरुषानुसार सुद्धा बदलत असतो.
1: तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात.
0: हो बिलकुल.
1: तर मॅडम, आहाराचा विषय निघाला आहे तर असंही म्हटलं जातं की साखरेचा रोल वजन वाढीमध्ये
0: खूप जास्त
1: आहे. वजन कमी करत असताना विशेषत साखर कमी करा असं म्हणतात, तर यामागचं काय कारण असावं?
0: आता साखरेमुळे मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराकडून वापरली जात असते, पण जर अतिरिक्त साखरेचं प्रमाण असेल आणि त्या प्रमाणात तुमची शारीरिक अंग मेहनत नसेल तर या जमा साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होत राहतं आणि चरबी वाढणं म्हणजेच वजन वाढणं. त्यामुळं साखरेचं प्रमाण वजन वाढीमध्ये खूप जास्त कारणीभूत राहू शकतं.
1: अच्छा. तर मॅडम, बोलत असताना मघाशी आपण सांगितलं की वजन वाढीमध्ये विशेषत आहारावर लक्ष द्यायला हवं, काही पथ्य सुद्धा पाळावी लागतात त्यामध्ये, जेणेकरून वजन आटोक्यात राहू शकतं. पण हे झालं आहाराविषयी, पण मग आपला विहार सुद्धा त्यासाठी तितकाच महत्वाचा आहे का? जर असेल तर मग तो कसा असावा?
0: ज्याप्रमाणे वजन कमी करताना आपण खूप जास्त आहाराला महत्व देत असतो, त्याच प्रमाणामध्ये आपण विहाराला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. कारण आपण जे काही अन्न वगैरे खातो त्याचा समावेश आपण आहारामध्ये करतो आणि जे काही आपण शारीरिक मेहनत करतो, व्यायाम करतो, डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो, त्याचा सगळा समावेश विहारामध्ये केला जातो. तर आहाराचा तर परिणाम होतोच वेट लॉसमध्ये, पण विहार सुद्धा कसा असावा? तर रोज कमीत कमी 40 मिनिटे चालण्याचा तुमचा सराव असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे त्याला सपोर्टिव्ह अशी काही योगासनं तुम्ही रोज करावीत. कमीत कमी 20 मिनिटं तरी तुम्ही योगासनाला दिली पाहिजेत, योगासनं करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. फक्त ही योगासने कुठल्याही सोशल मीडियावर शिकलेली नसावीत, तर ती कुठल्या तरी योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकलेली असावीत. त्याचप्रमाणे विहाराचा विचार केला तर दिवसा झोपू नये आणि जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपली थोडीशी शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की वर्किंग स्त्रिया असतात, त्यांना बऱ्याच वेळी व्यायामासाठी वेगळा वेळ काढता येत नाही, तर अशा वेळी आपण वर्किंग आवर्समध्ये सुद्धा थोडीशी शारीरिक हालचाल करून वेट लॉससाठी उपयोग करून घेऊ शकतो. जसं की आपण, आपल्याला माहिती आहे की आपण 2 तास कंटिन्यू बसलेलो आहेत, तर 2 तास बसण्याच्याऐवजी 1 तास झाल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये थोडंसं एक पाय मोकळे करू शकता, थोडीशी हालचाल करू शकता. किंवा तुम्हाला कुठला तरी कॉल अटेंड करायचा आहे तर तो तुम्ही बसून अटेंड करण्याच्या ऐवजी थोडंसं उभं राहून तुम्ही कॉलवर बोलू शकता, मोबाईलवर बोलू शकता. छोट्या छोट्या हालचाली असतात. तुम्ही थोडंसं जर सिटिंग अवॉइड केलं आणि थोडीशी शारीरिक हालचाली केली तर त्याचा सुद्धा वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो.
1: अगदीच. म्हणजे थोडं वर्किंग वुमननी स्वतःकडे लक्ष द्यावं, तासनतास बसून राहण्यापेक्षा मध्ये मध्ये 2 तास
0: काहीतरी शारीरिक हालचाल असावी,
1: स्ट्रेचिंग करता येईल, जसं की खुर्चीवर बसून हाताचे सूक्ष्म व्यायाम करता येऊ
0: शकतो,
1: मानेचे करता येऊ शकतात.
0: बिलकुल.
1: अगदीच. तर मॅडम, आता आपण विहाराबद्दल सांगत होतात तर त्यामध्ये आपण चालण्याबद्दल पण म्हणालात, तर चालण्याचा आणि योगासनाचा शरीरावर विशेषतः काय परिणाम जाणवतो?
0: आता ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी आपल्या मांसपेशी खूप ऍक्टिव्ह असतात, त्या खूप जास्त काम करत असतात आणि या मांसपेशींना कंटिन्यू ग्लुकोजचा सप्लाय असणं आवश्यक असतं, त्याला कायम ऊर्जेची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: तर या मांसपेशींना जर आपण ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी या मांसपेशींना ऊर्जा देण्यासाठी बऱ्याच वेळी आपली चरबी खर्च होत असते, आपल्या कॅलरीज बर्न होत असतात, त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपल्या हार्टचं काम सुधारण्यासाठी सुद्धा चालण्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. स्पेशली आपल्या पोटावरचे जे फॅट्स असतात, आपल्या मांड्यांवरचे जे फॅट्स असतात, ते कमी करण्यासाठी चालणं हा खूप छान व्यायाम प्रकार आहे. आता जसं आपण चालण्याचा उपयोग म्हटलं तसंच योगासनाचे सुद्धा खूप छान परिणाम आपल्या शरीरावर झालेले दिसून येतात. एकाच संस्थेवर नाही तर बाकी आपल्या पूर्ण श्वसन संस्था, रक्तवहन संस्था, बाकी सगळ्याच संस्थांवर खूप चांगले परिणाम झालेले दिसून येतात. योगासनामुळे आपली थोडीशी भूक कंट्रोल होते, त्यामुळे आहार परिणामी कमी जातो आपल्या शरीरामध्ये आणि त्यामुळे वेट लॉसला त्याचा

0: खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तसंच योगासनाचा सगळ्यात सुंदर चांगला परिणाम म्हणजे आपलं मनस्वास्थ्य राखण्यासाठी मदत होते आणि मानसिक ताण कमी झाल्यानंतर आपोआप त्याचा लठ्ठपणा कमी करण्यावर परिणाम होतो.
1: मॅडम, चालणं किंवा योगासनं आपण करत असताना रोज किती वेळ या गोष्टींसाठी द्यावा आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्याला यामध्ये फायदेशीर जास्त फायदेशीर ठरू शकतो?
0: प्रत्येक व्यक्तीनुसार चालण्याचा वेळ आणि योगासनाचा वेळ आपण ठरवू शकतो. सहसा सर्वसाधारण व्यक्तींसाठी 40 मिनिटं पुरेशी असतात आणि योगासनासाठी 20 ते 25 मिनिटे योगासने आणि 10 मिनिटं ध्यान असा तुमचा 1 ते 15 तासाचा पूर्ण रुटीन असणं आवश्यक असतं. हां, कारण काय, योगासनाचे फक्त शारीरिक परिणाम होत नाहीत तर मानसिक सुद्धा चांगले होतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक लवचिकता वाढते आणि वजन, बऱ्याच पेशंटमध्ये काय होतं की ते 2-3 महिने व्यवस्थित सगळं रुटीन फॉलो करतात, त्यांना छान रिझल्ट येतो, पण नंतर परत रिगेन व्हायला सुरुवात होते वजन. तर योगासनाचा हा परिणाम असतो की ते प्रत्येक तुमच्या पचन संस्था वगैरे यांच्यावर एवढे सुंदर परिणाम करून जातात की परत रिगेन होण्याचे तुमचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात.
1: तर मॅडम, आणखी एक असा गैरसमज आपल्याला स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतो की बाजारात मिळणारी वजन कमी करणारी औषधं किंवा पावडर्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत तर ते घेत असतात, तर ते कितपत सुरक्षित आहे?
0: आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असतं त्यावेळी दिवस रात्र अगदी ध्यानी मनी कायम त्याला वजन कमी करण्याचाच ध्यास असतो. मग त्यासाठी तो कुठलाही उपाय करण्यासाठी तयार असतो. पण तसं नसावं. कायम वजन कमी करण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचाच उपयोग केला पाहिजे, त्यातील तज्ज्ञाचाच सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. आजकाल एक ट्रेंड झालाय की फिटनेस वाढवा, पण यामध्ये बरेचसे म्हणजे जे डॉक्टर्स नाही आहेत, जे त्यातले तज्ज्ञ नाही आहेत, ज्यांना त्या पावडरचा किंवा त्या औषधांचा काहीही परिणाम माहिती नाही आहे, त्या व्यक्ती सुद्धा ह्या फील्डमध्ये आलेल्या आहेत. तर ही अगदीच चुकीची गोष्ट आहे. वजन कमी करताना जे आपण औषध वापरतोय ते औषध आपल्या शरीरावर काय काम करतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात ह्याची पूर्ण माहिती आपण रुग्णाला देणं आवश्यक असतं. की जी माहिती फक्त एक त्यातली शास्त्रोक्त माहिती असणारा तज्ज्ञ देऊ शकतो. त्यामुळे ही बाजारात मिळणारी औषधं वापरणं अगदी चुकीचं आहे. आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक औषधाचा डोस हा व्यक्तीच्या वय, त्याची उंची, त्याचं काम करण्याचं स्वरूप, त्याचं लिंग, स्त्री पुरुष यानुसार आपण ठरवत असतो. त्यामुळं एका माझ्या मैत्रिणीने हे प्रोडक्ट वापरले तेच मी प्रोडक्ट मी वापरतेय असं म्हणून आपल्याला चालणार नाही.
1: अगदीच. मॅडम, आणखी एक साधा प्रश्न म्हणजे कुठलीही स्त्री व्यायाम किंवा योगासन टाळण्यासाठी, मी तर खूप घरकाम करते आणि माझा खूप व्यायाम होतोय तरी पण लठ्ठपणा वाढतोय, आणखी विशेष काय व्यायाम करावा असं
0: बऱ्याचदा
1: तोंडून हे ऐकतो, तर घरकाम हा व्यायाम होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल बरं?
0: काळानुसार घरकाम ही जी कन्सेप्ट आहे ही खूप बदललेली आहे. आज आपण जी घरकाम करतो त्यामध्ये आणि पूर्वीच्या काळी जी घरकाम होती त्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. आजची जी घरकामं असतात त्यामध्ये आपली अंगमेहनत खूप जास्त प्रमाणामध्ये होत नाही. पूर्वीच्या काळी आडातलं पाणी शेंदून काढणं किंवा कपडे धुणं ह्या किंवा दळण दळणं ह्या सगळ्या जात्यावरती ह्या सगळ्या ज्या हालचाली होत्या त्या तुमचं पूर्ण सर्वांगीण शारीरिक हालचाल करणाऱ्या होत्या, सर्वांगीण विकास करणाऱ्या होत्या. पण आज त्या स्वरूपामध्ये घरकामं होत नाहीत. जास्तीत जास्त स्त्रिया काय करतात, मॅक्झिमम गोष्टींसाठी काही मावशी लावलेल्या असतात, पण घरकाम करतात म्हणजे काय करतात, फक्त त्या स्वयंपाक करतात. आणि स्वयंपाक करताना तुमच्या पायाची फारशी हालचाल होत नाही, फक्त आपल्या हातांची हालचाल होते. आणि योगासनं व्यायाम हा असा प्रकार आहे की तुमच्या पूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम व्हायला हवा की जो घरकामांमध्ये होत नाही. त्यामुळं घरकाम करतीये आणि त्यामुळं मी चालणार नाही, त्यामुळं मी योगासनं करणार नाही हे होऊ शकत नाही.
1: अगदीच. म्हणजे कितीही घरकाम आताच्या स्त्रीने केलं तरी ते व्यायामात मोडत नाही,
0: त्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसल्यामुळं ते दोन्ही बरोबर असं योग्य वाटत नाही.
1: अगदीच. म्हणजे सगळं घरकाम जे आपण स्त्रिया करतात ते व्यायाम या प्रकारात मोडत नाहीये, त्यांना विशेष हालचाली करण्याची गरज आहे.
0: आणि

0: म्हणूनच त्यांनी व्यायामाकडे किंवा योगा, मेडिटेशन, सायकलिंग, चालणे.
1: आणि दुसरं म्हणजे घरकाम करताना आपण काय करतो की खूप घाईमध्ये करत असतो, काहीतरी तणावाखाली करत असतो, काहीतरी आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असतं, आपलं मन रिलॅक्स नसतं. पण योगासनं जेव्हा करत असतो आपण अगदी शांत मनाने करत असतो, कुठेही काही ताण नसतो, त्यामुळं त्याचा मानसिक परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यतेसाठी योगासनं हे बेस्ट आहेत.
0: अगदीच. तर एकंदरीतच मॅडम, लठ्ठपणाच्या समस्याविषयी आपण माहिती आमच्या मैत्रिणींना दिलीत. तर शेवटी जाता जाता हे सांगा की सर्व स्त्रियांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी त्यांच्या निरामय आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी विशेष महत्वाच्या आहेत, त्यांनी काय करायला हवं?
1: निरामय आयुष्याची सुरुवातच आपल्या आहारामधून होते असं म्हणायला हरकत नाही. कारण अथर्ववेदामध्ये असं वर्णन आहे की अहम अन्नम, जसे खाल तसे दिसाल असं म्हणतात. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत असता त्या प्रकारचं तुमचं वागणं, बोलणं आणि एकूण तुमचं दिसणं असतं. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जर प्रवास निरामयतेकडे करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला थोडंसं आहारावर फोकस करावं लागतं. त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपलं जे भारतीय आहारशास्त्र आहे, हे अगदी सर्वसमावेशक आहारशास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आहारशास्त्रामध्ये प्रत्येक अन्न घटकाचं जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य स्वरूपामध्ये दिलेलं आहे. मिठाचं प्रमाण किती असावं, चटण्यांचं प्रमाण किती असावं, कोशिंबिरी किती खाव्यात, भाजी किती खावी आणि पोळी आणि वरण भात किती खावा, ह्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण चटणी खातो, लोणचं खातो, त्या प्रमाणामध्ये आपण भाजी खात नाही, आणि ज्या प्रमाणामध्ये भाजी खातो त्या प्रमाणामध्ये आपण लोणचं चटणी खात नाही. त्यामुळे हे जे सगळ्यांचं प्रमाण आपण ठरवून दिलेलं आहे आपल्या आहारशास्त्रामध्ये, ते पान वाढलेलं असतं, त्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण वरण खातो त्या प्रमाणामध्ये आपण तूप खात नाही. तूप आपण फक्त एक छोटा चमचाभर तूप खातो, वरण मात्र आपण वाटीभर खातो. तर त्यामुळं बाकीचं काही किती खावं काय नाही ह्यापेक्षा फक्त जर आपण भारतीय आहार पद्धती जरी फॉलो केली तरी पण आपण स्वतःला फिट ठेवू शकतो. आता यामध्ये आपण काही गोष्टी ह्या स्वतःहून आपण नियमित फॉलो करायला पाहिजेत. स्पेशली जेव्हा आपण वेट लॉस ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस नियमितता खूपच महत्वाची आहे. नियमितता, सातत्य आणि आपण स्वतःहून आपल्यालाच घालवून दिलेले काही विशेष नियम आणि आपली स्वतःचीच काही आहार, व्यायाम, झोप यांची शिस्त, ह्या सगळ्याच गोष्टी खूप आवश्यक असतात. या सर्वांच्या योग्य एकत्रीकरणातून निश्चितच आपण दीर्घायुषी शतायुषी होऊ शकतो. तर यासाठी पण ठराविक काही व्यायाम, चालणे, योगासने यासाठी काहीतरी ठराविक वेळ आपण ठरवून द्यावी. सहसा सणवार सोडून गोडधोड पदार्थ थोडेसे खाणं टाळलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण विशेषतः काय असतं की आजकाल चाललंय की खूप पाणी प्या, खूप पाणी प्या, पण तसं काहीही नाही आहे. पाण्याचं प्रमाण आपल्याला जेव्हा पाण्याची कमतरता असते त्यावेळी आपोआप आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की मला पाण्याची कमी आहे आणि तहानेनी ते दाखवत असतं. तर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्या, विनाकारण पाणी घेऊ नका. त्याचप्रमाणे आहाराचं सुद्धा काही प्रमाण सांगितलेलं आहे. जर आपण आपल्या पोटाचे, आमाशयाचे जर चार भाग केले तर दोन भाग आहार, एक भाग पाणी आणि एक भाग हवेसाठी तुम्ही रिकामा ठेवावा. अगदी भरपेट जेवण आपण जेवताना म्हणतो सावकाश जेवा, स अवकाश, अवकाश म्हणजे थोडीशी पोटामध्ये जागा ठेवून आपण जेवण केलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय ते निरामयतेकडे प्रवास करण्यासाठी. पण यामध्ये जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात लठ्ठपणासारखे, त्यावेळी स्वतःहून काही उपाययोजना करण्याच्या ऐवजी काही तज्ज्ञांचाच त्यामध्ये सल्ला घ्यावा आणि चुकीच्या पद्धतीने थोडंसं डाएट करणं टाळावं. आणि या सगळ्या गोष्टी जर फॉलो केला तर नक्कीच आपण निरामय आयुष्य जगू शकतो, अगदी शतायुष्य होऊ शकतो.
0: खूप धन्यवाद मॅडम. तर मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं की लठ्ठपणा हा केवळ दिसण्याचा प्रश्न नाही तर तो अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारा महत्वाचा आरोग्यविषयक मुद्दा आहे. मात्र योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप किंवा ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचा सल्ला, या सगळ्या गोष्टींच्या साध्या सवयी आपण अंगीकारल्या तर त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तर मैत्रिणींनो, स्वतः निरोगी राहणं खरं तर ही प्रत्येक स्त्रीची गरज

0: नाही तर तो तिचा अधिकार आहे हे
1: नक्कीच
0: आपण लक्षात घ्यावं. कारण स्त्री ही निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहतं आणि समाजही अधिक सक्षम बनतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अवैज्ञानिक उपाय, उपाशी राहणं किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच हिताचं ठरतं. तर मैत्रिणीनो, आज स्मिता कुलकर्णी मॅडम यांनी आपल्याला याविषयी अतिशय सोप्या भाषेत उपयुक्त पद्धतीने बहुमोल अशी माहिती दिलेली आहे. तर मॅडम, सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद
0: मैत्रिणींनो. आता मात्र मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी रहा. नमस्कार.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की अनेक मैत्रिणींना आरोग्याच्या बाबतीत लठ्ठपणा, स्थूलता या समस्या जाणवतात आणि या गोष्टीचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही ताण आपल्या मैत्रिणींना येत असतो. तेव्हा यावर सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांनी आपल्या सर्व मैत्रिणींना केलं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण आज सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजत आहे. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अविनाश विश्वजीत. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे प्रमिला दातार आणि सहगायकांनी गायलेलं घरकुल या चित्रपटातलं गीत. गीतकार शांता शेळके आणि संगीतकार सी रामचंद्र.

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उलाढाल या चित्रपटातलं गीत गायलं आहे अजय आणि सहकार्यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार अजय अतुल.

0: अजय आणि सहकायकांनी गायलेलं उलाढाल या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच गीतभार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजत आहे. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 1:40 नागपूर केंद्रावरून नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ब्रिक्स शिखर परिषदेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्वाच्या खनिजांचं शस्त्रीकरण याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करतानाच सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलंय. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक

0: दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत, याचा आनंद वाटत असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. यशस्वीरित्या पार पडलेली ब्रिक्स इंडिया 2026 शिखर परिषद आणि या परिषदेनं स्वीकारलेली नवी दिल्ली घोषणा ही भारतासाठी तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे, असंही ते म्हणाले. नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे, तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रायसस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मदानी झादे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. जुनपूट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत वर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं, त्यादृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल, या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी, असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रुपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी

पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाले. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं अरेना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कूप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर क्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला, तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 सुरू होईल. नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात 6 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1386 पोहोचली. अजूनही सुमारे 5,130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13,700 जास्त लोकांची सुटका करण्यात आली, तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती. नागपूर शहर अधिकारित आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण महाअभियानाचा प्रारंभ राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सदर येथील लोकभवन परिसरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल डॉ पंकज भोयर, महापौर नीता ठाकरे, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश वटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत लोकभवन परिसरात 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रणयास, जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि ग्रीन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत नागपूर शहरात 5 लाख तर नागपूर जिल्ह्यात 5 लाख अशा एकूण 10 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. नागपूर येथील विणकर सेवा केंद्राच्या वतीने कळमेश्वर येथील धापेवाडा, कळमेश्वर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजीव भास्करराव पुदार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार प्राप्त तसेच भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांसाठी विशेष 3 दिवसीय

तपासणी आणि साहित्य वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करून त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराचा सुमारे 3,500 दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूरसह विविध भागातून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, पारंपरिक चालीरीती आणि मातृभाषेचे संवर्धन तसेच आदिवासी हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्न, अन्याय आणि अत्याचारांविरोधात एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नागपूर शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रामनगर येथील ऐतिहासिक बाजीप्रभू चौकापासून सावरकर चौकापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळाकरी विद्यार्थी, विविध सांस्कृतिक पथके तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले शीख बांधव यांच्यामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. या रॅलीचे मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा भव्य तिरंगा ध्वज ठरला. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात तब्बल 1,75,000 तिरंगा ध्वजांचं वाटप करण्यात आलं होतं. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 यांच्या वतीने संयुक्त जेल भरो आंदोलन करण्यात आले. योजना, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे, योजना कर्मचाऱ्यांचा कामगार कायद्यांमध्ये समावेश करावा, 4 नवीन कामगार कायदे रद्द करावे तसेच कार्यमुक्तीनंतर योजना कर्मचाऱ्यांना 5,00,000 रुपये ग्रॅच्युइटी आणि दरमहा 10,000 रुपये पेन्शन लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुमारे 3,500 महिला आणि पुरुष सहभागी झाले. त्यापैकी सीटूच्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला होता. पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या जन्मोत्सवानिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा उत्सव मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात साजरा केला. मरकजी सिरतुन्नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली सेवा सदन चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात भाईचारा आणि एकतेचा संदेश देणारा उत्साहपूर्ण जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. MPSC तसेच इतर शासकीय परीक्षांमधील पेपरफुटी, वाढती महागाई, बेरोजगारी आणि घरांमध्ये बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून बाईक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती आणि वाचक स्वरूता धैर्यशील मेश्राम यांचा.

नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आताच आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 आणि 29 सेकंद झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुजाता पटवा यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत ऐकूया.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या सीमेवरचा भाग या दरम्यान एक अतिशय लोकप्रिय लोककला अस्तित्वात आहे. ती म्हणजे दशावतार. कर्नाटकातील यक्षगान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार यामध्ये एक विलक्षण साम्य आहे. दोन्ही लोककला प्रकारात नृत्य, नाट्य, वादन, अभिनय यांचा समावेश असतो. दशावताराला पुरातन कालचं नाटक असं म्हटलं जातं. दशावतारामध्ये प्रारंभी गणपती, रिद्धी, सिद्धी आणि सरस्वती यांची सोंगं पूर्वरंगात येतात. पखवाज, हार्मोनियम, झांज या वाद्यांच्या साथीनं दशावतार सादर केला जातो. मुख्यतः तळ कोकणातील यात्रेच्या जत्रेच्या प्रसंगी दशावतार सादर होतो. साधारणतः दिवाळीनंतर तुळशीचं लग्न होतं आणि तुळशीच्या लग्नानंतर गावोगाव दशावताराचे खेळ होतात. त्यावेळी देवीच्या मंदिरातून तरंग आणि पालखी मिळवली जाते. दशावताराला दही कालो देखील असं म्हटलं जातं. कोकणात रवळनाथ, भूतनाथ, गिरोबा, वेतोबा, घोडेमुख,

0: कळेश्वर, सातेरी, पावणाई, खाजना देवी, भराडी देवी, केपा देवी अशा वेगवेगळ्या देवता आहेत. त्यांचे ग्रामोत्सव साजरे होत असतात. त्यावेळी दशावताराचे खेळ होतात. 1728 मध्ये श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून आडिवरे इथं दशावताराचे खेळ आणले. आडिवऱ्याच्या महाकाली समोर दशावताराचा खेळ झाल्याचा उल्लेख आहे. दशावतार हे कोकणातील प्रसिद्ध भक्तीनाट्य असून त्यामध्ये गणेशाचं सोंग अतिशय महत्वाचं असतं. पांडव प्रताप, हरिविजय, जैमिनी, अश्वमेध, भक्तिविजय, काशीखंड, शिवलीलामृत, नवनाथ आदी ग्रंथांमधून दशावताराच्या कथा घेतल्या जातात. पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन भागात दशावतार सादर होतो. पूर्वरंगाला आठ दशावतार असंही म्हणतात. समर्थ रामदासांच्या दासबोधात दशावताराचा उल्लेख आहे. तू असा खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडीती कळा कसुरी, परे अवघे धटिंगण. यावरून 17व्या 18व्या शतकात दशावतार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय होता. गोव्यातही लोकप्रिय होता असं दिसतं. दशावतारातील सोंग ही ईश्वराची असतात. त्या संदर्भात बहु रूपी रूपे नटला नारायण, सोंग संपादून जैसा तैसा असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. दशावतारात पालखीचा विधी झाला, तरंग नाचून झाले की पूर्वरंग सुरू होतो. त्याआधी बसवा हा प्रकार सादर होतो. शंकर पार्वतीचं नृत्य म्हणजे बसवा नृत्य. भगवान गणेश यांचे माता पिता शंकर पार्वती त्यांचं स्मरण बसवा नृत्याद्वारे होतो. नंदीवर बसून नृत्य केल्याचा आभास बसवा नृत्यामध्ये केला जातो. द्वारपालन नृत्यानंतर गणपतीचं आगमन होतं. गणपती रिद्धी सिद्धी यांच्यासह येतो. त्यावेळी भटजी हे पात्र किंवा सोंग येतं. त्याच्याकडून गणपतीची मानसपूजा होते. सूत्रधार गणपतीची स्तुती करतो. शावरातील गणपतीचं सोंग इतकं महत्वाचं असतं की दशावतारी पेटाऱ्यात गणपतीची सोंड ठेवली जाते आणि दशावताराच्या प्रारंभी प्रथम गणपतीची आरती या पेटाऱ्याजवळ होते. सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची, नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची अशी गणपतीची आरती होते. ही परंपरा आजही तळकोकणात ग्रामोत्सवात सुरू असते. त्यामुळे गणेश उत्सवाला ही कोकणवासियांच्या आनंदाला उधाण येतं.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे भाजीपाल्याचं पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी, कारली, दोडकी, वाटाणा, गाजर, बीन, पालेभाज्या इत्यादी भाजीपाल्यांचं काढणीनंतरच्या चुकीच्या हाताळणीमुळे एकूण उत्पादनाच्या 20-30% नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं तर एवढे टक्के उत्पादन वाढीव मिळाल्यासारखं होईल. भाजीपाल्याच्या काढणीपासून खाण्यापर्यंत अगर प्रक्रिया करण्यासाठी वापर करेपर्यंत त्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांना त्यांच्या काढणीनंतरचं व्यवस्थापन असं म्हणतात. यामध्ये काढणी, हाताळणी, प्रतवारी, पूर्वशीतकरण, पॅकिंग, वाहतूक, साठवण, विक्री, प्रक्रिया पदार्थ तयार करणे, निर्यात इत्यादी बाबींचा समावेश होतो. काढणीनंतरची गुणवत्ता आणि आयुष्य त्यांच्या काढणीवर अवलंबून असतं. भाज्या योग्य वेळी आणि योग्य त्या पक्वतेच्या काढल्यास त्यांची गुणवत्ता चांगली राहते. भाजीपाल्याची काढणी सकाळी करून त्याची साठवण सावलीत करावी. शेतावर भाज्यांची हाताळणी योग्य प्रकारे करावी. टोपल्या, करंड्या किंवा प्लेट वापराव्यात. काढणीनंतर रोगट, किडलेल्या, विकारयुक्त, चिरडलेल्या, दबलेल्या भाज्या

0: वेगळ्या कराव्यात. त्यानंतर त्याचं वजन आणि आकारमानानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केल्यानंतर अ दर्जाचा माल परदेशी निर्यातीसाठी अगर दूरच्या बाजारपेठेत, ब दर्जाचा माल स्थानिक जवळच्या बाजारपेठेत, तर क दर्जाचा माल प्रक्रियेसाठी वापरावा. कोरुगेटेड बॉक्समध्ये भाज्यांचं पॅकिंग करावं. कांद्यासारख्या भाज्यांचं आकर्षक 5 किंवा 10 किलो गुणपाटाच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करावं. चांगल्या आणि आकर्षक तसेच मजबूत पॅकिंगमुळे वाहतूक, साठवण आणि प्रत्यक्ष विक्री करत असताना होणारी इजा टाळली जाते. मालाला संरक्षण मिळतं, हाताळणी सुलभ होते, रोगजंतूंचा संपर्क टळतो. आकर्षक पॅकिंग ग्राहकाला आकर्षित करते आणि विमान, रेल्वे वाहतुकीसाठी वेगवेगळी पॅकिंग असावीत. भाज्या काढल्यानंतर त्यांची जीवरासायनिक क्रिया अखंडपणे चालूच असते. आपल्याला कमी तापमानात आणि जास्त आर्द्रतेत या क्रियेचा वेग कमी करता येतो. पूर्व शीतकरण केल्याने भाज्यांचं काढणीनंतर आयुष्य वाढवता येतं. कोबी, गाजर, फ्लॉवर 0° तापमानात 90 ते 95% आर्द्रतेत ठेवल्यास 3 आठवडे त्यांचं आयुष्य वाढतं. म्हणून शीतकक्षाचा वापर करणं फायद्याचं ठरतं. विटा, वाळू, बांबू, वाळ्याचं गवत, सुतळी इत्यादी साहित्यापासून फक्त 1000 रुपयात घरगुती 0 ऊर्जेवर आधारित भाज्या साठवणीसाठी शीतकक्ष उभारता येतो. परदेशात 50% भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्या जातात. भारतात फक्त 1% प्रक्रिया म्हणजे अगदी नगण्य प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. वाया जाणाऱ्या, इजा पोचलेल्या, रोगमुक्त अशा भाज्यांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून निर्यात करावेत. कोबी, फ्लॉवर, गाजर, बटाटा इत्यादी हवाबंद डब्यात साठवता येतात. टोमॅटोपासून सॉस, केचप, मिरचीपासून लोणचं, चटण्या, आल्यापासून सुंठ, सरबत, बटाट्यापासून वेफर्स, चिप्स, लसूण कांद्याची पेस्ट, वाळलेल्या पालेभाज्या असे अनेक प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या भाज्यांमध्ये कांदे, बटाटे, भेंडी, कारली, मिरची तसेच स्वीटकॉर्न, हिरवा वाटाणा, फ्रेंच बीन्स, घेरकिन, काकडी, चेरी, टोमॅटो इत्यादी भाज्यांची वेगवेगळ्या देशांना निर्यात केली जाते. काही ठराविक मापदंड असणाऱ्या भाज्यांची निर्यात होऊ शकते. एकंदरीत दिवसेंदिवस भाजीपाल्याला देशांतर्गत आणि परदेशात मोठी मागणी आहे. ही मागणी पुरी करण्यासाठी उत्पादनाबरोबरच वाया जाणारे 20 ते 30% प्रमाण कमी करावं.
1: भाजीपाल्याचं पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वरोता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 होत आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य मन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबेटीस, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्यामुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिन

0: त्यांची पूर्णपणे कमतरता असते. डायबिटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं काम महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबिटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे, पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रीट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं? हा एक जनरली ॲटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते. टाईप 2 डायबिटीज हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजेच इन्सुलिन आहे पण त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या वयाबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. हे कशामुळं होतं? ह्याचे मेजर रिस्क फॅक्टर्स काय आहेत? एक तर वाढलेलं वजन, पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी, त्याशिवाय फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच जर पॅरेंट्सला असेल, घरच्या आईवडिलांना असेल तर मुलांना व्हायची शक्यता असते. वाढणाऱ्या वयाबरोबर डायबिटीज व्हायचा धोका वाढतो. अनहेल्दी डायटरी पॅटर्न्स म्हणजे जंक फूड्स खाणे किंवा प्रोसेस फूड खाणे, जास्त कॅलरी इनटेक असणे, अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना बी पी आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटस, म्हणजे गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. तो कशामुळे होतो? जो काही आपलं प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे तीन वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहे, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: Борисе?
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग पहिला. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
2: श्रोते हो नमस्कार. पहाटीची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारी सूर्याची कोळी किरणे, या सुंदर दृश्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे वनस्पती. आपण कधी विचार केला आहे का पृथ्वीवरील जीवनाचा खरा आधार कोण? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच वनस्पती. वनस्पती म्हणजे केवळ हिरवीगार झाडे नाहीत, त्या पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक अन्न साखळीची सुरुवात आहेत. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने त्या आपले अन्न तयार करतात आणि याच प्रक्रियेत वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. आपण श्वास घेतो, प्राणी श्वास घेतात, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव देखील श्वसन करतात. या सर्वांच्या जीवनामागे वनस्पतींचंही योगदान आहे. मित्र हो, एखाद्या जंगलात उभे राहून पहा, तिथे एक फक्त झाड नसते, ते कोणासाठी अन्न असते, कोणासाठी घर असते, कोणासाठी सावली असते, तर कोणासाठी जीवनाचं

आधार असते. गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यापासून सुरुवात झालेली अन्नसाखळी पुढे मांसाहारी प्राण्यांपर्यंत पोहोचते, म्हणजेच वनस्पतींमध्ये साठवलेली सूर्याची ऊर्जा संपूर्ण अन्नसाखळीमध्ये प्रवाहित होते. धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया, मसाले, चहा, कॉफी, औषधी वनस्पती आदी आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य गरजा वनस्पती पूर्ण करतात. इतकंच नाही तर कापूस, ताग, बांबू, लाकूड, रबर यासारख्या असंख्य नैसर्गिक संसाधनांचे मूळही वनस्पतींमध्येच आहे. वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, पण त्यांचे कार्य इथेच थांबत नाही. त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बनचे संचयन करतात. म्हणूनच हवामान बदलाच्या आव्हानात वनस्पती आणि जंगलांचे महत्व अत्यंत मोठे आहे. आपण मनुष्य म्हणून कल्पना करा, जर पृथ्वीवर वनस्पती नसत्या तर ना अन्न साखळी राहिली असती, ना अनेक प्राण्यांचे अस्तित्व, ना पुरेसा ऑक्सिजन, ना हिरवाई, आणि कदाचित पृथ्वीवरील आजची जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती. म्हणूनच वनस्पती म्हणजे पृथ्वीच्या जीवनचक्राचा पाया आहे. आपण एखादे झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक रोपटे लावत नाही, तर आपण भविष्यातील अन्नाची शक्यता निर्माण करतो, अनेक जीवांना आश्रय देतो आणि जीवनाला श्वास देतो.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत ऐकूया सूरज व्यंकट चलम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग बेगडा आणि लतांगी, रूपक कम आणि आदिताला निबद्ध आहे. सात संगत, मृदंगम साथ स्वामीनाथ जयराम, व्हायोलिन साथ विश्वनाथ रामास्वामी यांनी केली आहे. ऐकूया तर सूरज व्यंकटचलम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग बेगडा आणि लतांगी.

आताच आपण सूरज वेंकटचलम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग बेगडा आणि लतांगी ऐकलात. त्यांना मृदंगम साथ स्वामीनाथ जयरामन आणि व्हायोलिन साथ विश्वनाथ रामास्वामी यांनी केली होती. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आत्मदे गुंजतो तो अहम अहम अहम संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।

0: त्वं भूमिः त्वं आपः त्वं अनलः त्वं अनिलः त्वं नभः वाग्नातस आणि नाही जमलं तर त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रः त्वं इंद्रः गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत त्यामुळे तू असा बसू नको तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून सूत्रसंचालन सविता जेरे सादर करते आहेत सुमित श्रीबाद
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत ठीक 3 वाजता

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह सर्वत्र. आणि एलेना रिबाकिनाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: ब्रिक्सच्या निमित्तानं नवी दिल्लीत आलेल्या विविध जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. सत्र संपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानीझादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले.

0: बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजेच 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आत्तापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. काही जण इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करतात, मात्र वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची प्रक्रिया म्हणजेच इतिहास प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून मांडणं असतं आणि तसंच व्हायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
1: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं. मैं इनके साथ वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ. डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए.
0: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे, यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. सध्या अमित शहा यांच्या उपस्थितीत 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कारांचं वितरण होत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका वार्ताहर परिषदेला संबोधित करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवाशांनी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वारजे परिसरात तब्बल 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढली गेली. या प्रकरणांमध्ये एकूण 2,68,96,000

0: 107 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं ॲरिना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोचली आहे. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुपस्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्वार्टिस आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाच्या कॅनन याचा पराभव करून तर शेल्टन यानं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारणसभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:05 आमच्या दुसऱ्या प्रसारणसभेमध्ये. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांसाठी आरएन संदेश यंत्रणेवरून संदेश आता प्रसारित करण्यात येत आहे. आज रविवार दिनांक 13 सप्टेंबर 2026 साठी कोणताही संदेश नाही. आता आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा ऐकूया. आज म्हणजे 13 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या कार्यक्रमाअंतर्गत राजेश्वरी गणेश यांचं गायन, राग रीतिगौळा, रामप्रिया आणि मधुवंती. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये रिस्क 5 एक्सटेन्शन लँडस्केप या प्रकल्पासाठी निवड झालेल्या राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची मुलाखत. निर्मिती केंद्र परभणी. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत प्रसारित केलं जाईल. त्यामुळे अस्मिता वाहिनीवरील सर्व कार्यक्रम फक्त न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकाल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम प्रसारित होईल. रात्री 8:15 लोकसंगीत आणि 8:30 हिंदी सुगम संगीत हे दोन्ही कार्यक्रम फक्त मोबाईल ॲपवर ऐकता येतील. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे होते आजचे ठळक कार्यक्रम. आता सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम याप्रमाणे आहेत. सकाळी 6:30 जगूया आनंदी. 6:40 आणि 2:00 कृषीवाणीमध्ये टोमॅटो लागवड यासंबंधी माहिती दिली जाईल. 6:45 आणि त्यानंतर 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात वनस्पती

पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान भाग 2 प्रसारित होईल. याचे लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी केले आहे. सकाळी 7 वाजता आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख प्रसारित होईल. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले. सकाळी 8:40 श्री गणेश चतुर्थी निमित्त समन्वित कार्यक्रम गणेशोत्सव स्वातंत्र्याच्या रणसंग्रामापासून ते डिजिटल युगापर्यंत. त्यानंतर सकाळी 9 वाजता ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9 वाजता अज्ञात मुंबई अंतर्गत 125वा भाग सादर होईल. लेखन नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे, नंदिता पाटकर. सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक पुष्कर मुंडले. दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये श्री गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं. गायक जान्हवी सातोसकर, मास्टर सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे. तबल्यावर साथ दिली आहे गुरशंत सिंग. हार्मोनियमवर साथ आहे अभिषेक साठे. निवेदन केलं आहे वैखरी जोशी यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र सादर होईल. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये गणेश चतुर्थी विशेष कार्यक्रम. यात साहिल बापट, मधुराली मये, मीरा आणि अश्विनी घोरपडे यांचा सहभाग आहे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभमध्ये अथर्व शीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयी धनंजय गोखले यांचं भाषण प्रसारित होईल. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय प्रसारण कार्यक्रम प्रसारित होईल. यात पशुजगत, जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवणं याविषयी डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत प्रसारित होईल. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. रात्री 8:15 लोकसंगीतमध्ये किसन बांडगर आणि सहकारी यांच्या धनगरी ओव्या प्रसारित होतील. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्लीवरून प्रसारित होतील. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकूया. उद्या सकाळी 10:30 किरण शिंदे यांचं सनई वादन, राग बैरागी आणि धून. दुपारी 2:30 एस श्रीनिवास यांचं गायन, राग भीम. संध्याकाळी 5:02 झीशान खान यांचं गायन प्रसारित होईल, राग पुरिया धनाश्री. रात्री 10 वाजता पुष्पराज कोष्टी यांचे सतारवादन प्रसारित होईल, राग सोरट. आणि रात्री 10:30 विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं गायन प्रसारित होईल, राग दुर्गा. हे होते उद्या सोमवारी 14 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे ठळक कार्यक्रम. याचबरोबर आजचे RN7 संदेश समाप्त होत आहेत. याच संदेश यंत्रणेवरून उद्या 4:35 संदेश प्रसारित केले जातील. धन्यवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. भाजपा NDA शासित 21 राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा मांडेल अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 विकसित भारताची रचना करणं हे लक्ष ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील अशी माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज राजेश्वरी गणेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन ऐकूया. राग रितिगौळा, रामप्रिया आणि मधुवंती या रचना आदि आणि रूपकम या तालात निबद्ध आहेत. त्यांना मृदंगमवर साथ दिली आहे स्वामीनाथ जयरामन यांनी आणि व्हायोलिनवर साथ दिली आहे विश्वनाथ रामास्वामी यांनी. ऐकूया राजेश्वरी गणेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग रितिगौळा, रामप्रिया आणि मधुवंती.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची

0: आताच आपण युवकांसाठीचा युववाणी हा कार्यक्रम ऐकला.
1: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. भूराजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न आवश्यक. पंतप्रधान मोदींचं ब्रिक्स देशांना आवाहन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा यशस्वी समारोप. इतिहास भारतीय दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे मांडणं हीच वसाहतवादापासून मुक्ती मिळवण्याची प्रक्रिया. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगरचा 18वा क्रमांक. आणि उद्या घरोघरी येणार सर्वांचा लाडका गणपती बाप्पा. बाप्पांना आणण्यासाठी बाजारपेठ गजबजली. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026ची आज यशस्वी सांगता झाली. 2 दिवस चाललेल्या या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सहकार्यावर महत्त्वाच्या चर्चा झाल्या. ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी भारतानं अध्यक्षपदाची सूत्रं पुढील अध्यक्ष चीनकडे सोपवली आहेत. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे. आणि गेल्या 2 दिवसांमध्ये ही धारणा अधिक बळकट झाली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेल्या नवी दिल्ली जाहीरनामा, सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाढत्या भू राजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात त्यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यावर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळं आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितांचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता. इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण

सर्वेक्षण 2026 छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं उल्लेखनीय कामगिरी करत 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 48 शहरांच्या श्रेणीत देशात 16वा क्रमांक पटकावला आहे. शहराला 200 पैकी 178 गुण प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी छत्रपती संभाजीनगरचा 34वा क्रमांक होता. यंदा शहरानं तब्बल 18 क्रमांकाची सुधारणा करत देशातील आघाडीच्या शहरांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ही कामगिरी शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करणाऱ्यांचं म्हणणं यावेळी त्यांनी खोडून काढलं. ते म्हणाले,

0: च्या यादीत स्थान मिळवलं आहे. ही कामगिरी शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी कचरा व्यवस्थापन, धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करणाऱ्यांचं म्हणणं यावेळी त्यांनी खोडून काढलं. ते म्हणाले,
1: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं. मैं इनके साथ वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ. डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए.
0: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपात नव्या प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशांचं जतन आणि संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. विघ्नहर्ता श्री गणरायाचं उद्या उत्साहात आनंदात आगमन होणार आहे. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशांचंही ढोलताशांच्या गजरात आगमन होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती याआधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाभरात उद्याच्या गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजीपेठ, गजानन महाराज मंदिर, सिडको, हडकोसह शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्तींची विक्रीची दुकानं थाटली आहेत. यावेळी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, मखर तसंच सजावटीचं साहित्य खरेदीसाठी अबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पोलीस दलाकडूनही गणेशोत्सवाच्या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नांदेड इथं आज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयांना मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. सचिन साठे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. जालना शहरातल्या चंदनजिरा परिसरात महानगरपालिकेच्या पथकानं आज उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत 14 दुकानांना कुलूप ठोकलं. महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शहरात उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीसह नियमबाह्य व्यवसायांविरोधात ही कारवाई यापुढेही सातत्यानं सुरू राहणार असल्याचं महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी यावेळी सांगितलं. बीड शहरातील कल्पतरू प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्ट देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक तसंच सामाजिक संदेशाला प्राधान्य दिलं जाणार आहे. यात प्रथम क्रमांकास 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 75,000 रुपये, तर तृतीय क्रमांकास 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी मंडळांनी नाव नोंदणी करावी असं आवाहन आयोजक योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी केलं आहे. राज्यात स्वयंसहायता समूहातील महिलांचं काम उल्लेखनीय असून या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे. स्वयंसहायता समूह सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी समूहानं तयार केलेले अन्न विक्रीसाठी फूड व्हॅन जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात असल्याचंही ते म्हणाले. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूह ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणपतींची मूर्ती विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित गणपती महोत्सव 2026 बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भूराजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न आवश्यक. पंतप्रधान मोदींचं ब्रिक्स देशांना आवाहन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा

0: प्रसार भारतीच्या व्ह्यूज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर
1: चॅनल है मीडियम वेव 366.3 मीटर यानी 819 किलोहर्ट्स डीआरएम 810 किलोहर्ट्स पर
0: आहेत. आता ऐकूया गम्मत जम्मत.

0: नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे. तबला साथ आहे प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर आहेत डॉक्टर भागवत ढोले सर.
1: आज आम्ही गम्मत जम्मत कार्यक्रमात विविध कला सादर करणार आहोत. ती कला सादर करण्यासाठी व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव कुमार भारद्वाज सर व आमचे संगीत शिक्षक डॉक्टर भागवत ढोले सर यांनी आमच्याकडून मेहनत करून सर्व कार्यक्रम त्यांनी बसवून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार.

0: नुकताच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा भारताचे महान विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त साजरा केला जातो. म्हणून आज तुम्हाला एका गुरुशिष्याची गोष्ट सांगणार आहे, गुरुशिष्य परंपरेची प्रेरणादायी गोष्ट. भारतीय संस्कृती ही गुरुशिष्य परंपरेवर उभी आहे. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा, संस्कार करणारा आणि जीवन घडवणारा मार्गदर्शक असतो. प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरुजींच्या सानिध्यात राहून ज्ञान, शिस्त, नम्रता आणि जीवनमूल्य शिकत असत. मी आज तुम्हाला अशाच एका गुरुची आणि त्यांच्या शिष्यांची एक गोष्ट सांगणार आहे.
1: एका गावात पंडित चैतन्य गुरुजी यांचा आश्रम होता. दूर दूर वरून विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. गुरुजी अत्यंत विद्वान होते, पण त्याहूनही मोठे त्यांचे मन होते. ते विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नसत, तर सत्य प्रामाणिक

0: वैमानिकपणा, सेवा आणि नम्रता यांचेही शिक्षण देत असत. त्या आश्रमात राम नावाचा एक गरीब मुलगा शिकायला आला. त्याचे वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, तरीही रामला शिकण्याची प्रचंड आवड होती. पहिल्या दिवशी राम गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी काहीच नाही, पण मी मनापासून शिकेन. गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळा, खरी गुरुदक्षिणा म्हणजे ज्ञानाचा योग्य उपयोग आणि चांगले आचरण. हे शब्द रामच्या मनात कायमचे कोरले गेले.
1: आश्रमात सर्व विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करत असत. कोणी झाडू मारत असत, कोणी पाणी भरत असत, तर कोणी स्वयंपाक घरात मदत करत असत. राम नेहमी पहाटे उठून आश्रमाची स्वच्छता करत असे. तो कोणतेही काम करण्यासाठी लाज बाळगत नव्हता. एका दिवशी नवीन विद्यार्थी म्हणाला, तू एवढा अभ्यासू असूनही छोटे कामे का करतोस? राम शांतपणे म्हणाला, गुरुजी म्हणतात सेवा केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. हे ऐकून सर्व विद्यार्थी सेवाभावाने काम करण्याची सुरुवात करतात.
0: काही वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली. गुरुजींनी सर्वांना जंगलातून चालत येण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांना चालणे सोपे झाले. तो आश्रमात सर्वात शेवटी पोहोचला. गुरुजींनी विचारले, राम, तुला एवढा उशीर का झाला? राम नम्रपणे म्हणाला, गुरुजी, रस्त्यावर काटे होते, कोणाला इजा होऊ नये म्हणून ते मी बाजूला केले. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
1: गुरुजी म्हणाले, आजची परीक्षा पुस्तकांची नव्हती, ती माणुसकीची होती. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला त्यांनीच शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला. त्या दिवशी रामला सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गौरविण्यात आले.
0: शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले. काही वर्षांनी राम मोठा अधिकारी झाला. त्याला भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळाला. एक दिवस तो आपल्या गुरूंना भेटायला आश्रमात आला. त्याने गुरुजींच्या चरणी नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्याच्यासोबत भरपूर भेटवस्तू आणि धन होते. गुरुजी म्हणाले, बाळा, मला यापैकी काहीही नको. राम म्हणाला, गुरुजी, मग मी तुम्हाला काय देऊ? गुरुजींनी उत्तर दिले, गरीब मुलांना शिक्षण दे, त्यांना चांगले नागरिक बनव, हीच माझी गुरुदक्षिणा. रामने त्याच दिवशी आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. अनेक गरीब मुले शिकू लागली. गुरुजी आनंदाने म्हणाले, आता मला खरी गुरुदक्षिणा मिळाली.
1: काही वर्षांनी चैतन्य गुरुजी वृद्ध झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांची सेवा केली. राम दर महिन्याला आश्रमात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगू लागला. तो नेहमी म्हणायचा, गुरु आपल्याला फक्त अक्षर ज्ञान देत नाहीत, ते जीवन जगण्याची कला शिकवतात. आजही त्या आश्रमात गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. प्रत्येक नवीन विद्यार्थी आश्रमात प्रवेश करताना एकच वचन देतो, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अशा प्रकारे एका गरीब मुलाने आपल्या गुरुजींचे विचार आयुष्यभर जपले आणि समाजासाठी कार्य करून गुरुजींचे ऋण फेडले.
0: बोध, गुरूंचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. खरे शिक्षण म्हणजे चांगले संस्कार आणि उत्तम आचरण. सेवा, नम्रता आणि प्रामाणिकपणा हीच खरी गुरुदक्षिणा आहे. ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे.
1: यानंतर आपल्या समोर रिद्धी गायकवाड शास्त्रीय संगीत राग देस सादर करत आहे.

0: धन्यवाद रिद्धी, खूप छान सादरीकरण केलेस तू.
1: यानंतर मनुश्री उमाटे आपल्या समोर हार्मोनियम वादन करणार आहे राग भिंपलास.

0: खूप छान मनुश्री.
1: यापुढे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक समूह गीत सादर करणार आहेत. पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया.
0: या गाण्यासाठी मी आमंत्रित करते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरंशी देशपांडे, प्रीत चव्हाण, मनुश्री उमाटे, रियांश तिवारी, विवान शिनकर, अनिर्विण्य बोरुडे.

0: सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।
1: आताच आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला। या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे। तबला साथ होती प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर होते डॉक्टर भागवत ढोले सर। छोट्या दोस्तांनो, गणपतीची तयारी, आरास, मखर शेवटच्या टप्प्यात आलं की नाही? काय काय केलं यावर्षी? काय वेगळ्या पद्धतीने विचार केलात? तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काही लिहिलं असेल तरी देखील आमच्याकडे जरूर पाठवा। आपण जे काही उत्सव साजरे करतो यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण यापैकी कोणतेही प्रदूषण आपल्या हातून घडणार नाही याची सगळ्या बच्चे कंपनींनी मला खात्री द्या आणि आनंदानं, उत्साहानं, भरवचैतन्यानं येणारा गणेशोत्सव साजरा करूया। आपल्या पारंपरिक संकल्पना, गोष्टी, कथा, आपली जुनी गाणी समजावून घेऊया, पाठ करूया आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जरूर सादर करूया। शाळांमध्ये जरूर आपण विविध गुणदर्शन या निमित्तानं सादर करत असू तर तेही

करूया. यावर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही नवीन काय केलं हे आम्हाला नक्की लिहून पाठवा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता. चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय बाय, टाटा.

0: आताच आपण गंमत जम्मत हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं आणि इयरली सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
2: ताई नोकरी मिळाली.
3: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
2: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
3: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
2: पण ताई,
3: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
2: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: RBI म्हणते आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांशी केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी. आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. नवी दिल्ली इथं 18 ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे थळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीन सारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 प्रधानमंत्र्यांनी 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष कासिम जोमाट तोकायेव, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभू सेवा और लक्ष्य है.

0: जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे।
1: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला। तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला। शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं। त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला। प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं। अमित शाह उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत। ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत।
2: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानेही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी

0: ही आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वारजे परिसरात 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईतही पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. गणेशोत्सवांसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हल उलटून चालकासह 16 जण जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: डेझर्ट तर आला आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
3: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम् हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
2: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
3: त्वम् भूमिः, त्वम् आपः, त्वम् अन्नः.

0: तो मानेला तो नवा वागनातस अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र त्वम इंद्र गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत त्यामुळे तू असा बसू नको तुला छान आनंदी जगायचंय की नाही मग जग पाहू
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली. तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत. पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती. पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खरं तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं, किमान ते किमान पातळीवर राखणं, याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. क्षी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जे एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा निषेध करण्यात आलेला आहे. याच्याबद्दल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे क्षी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की नव्हती की क्षी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत, पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे.

0: जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल त्यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राउन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. त्याच्याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते, त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा 5 देशांचा गट आहे, त्याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
2: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराण विरुद्ध इराणशी व्यापार करतील, गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराण सोबत असलेले संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि जे भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेजेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. त्याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनैतिक महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये 2 गट पडलेले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान मक्का करारांनी एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे युएई सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत, बहरीन त्याच्यामध्ये आहेत आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती असतील किंवा मग हिजबुल्ला, हमास या सगळ्या संघटना आहेत या तिसऱ्या एकामध्ये गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेजेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही असा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
2: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला.

0: आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल, अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40% जास्त तेल रशियाकडनं येतं. त्याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्याला आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखाहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेत जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचं नवीन कोणते आयाम जोडता येतील. भारताचा आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल. संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला Sukhoi-57 ही 5th generation फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत. त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोते हो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% GDPचं प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराण सारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.
2: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे.
3: गजानना गणराया अधिवंदु तुज मोरया. गजानना
4: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर. 7:30 वाजले तर प्रसारित करत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी

0: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
1: संचय अॅग्रोचे F-Code 9, संचय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी। संचय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71।

0: समद्या मंडळीला राधा वहिनीचा अर्थात शीतल निमजेचा
1: आणि समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा अर्थातच वैशाली वांगीकरचा
0: आमच्या दोघींचा पण
1: नमस्कार। बघ राधे, आज पारावर आपली समदी मंडळी आलेली आहे आणि उद्याच्याला आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे।
0: बरोबर आहे, आणि त्यासाठी स्वागतासाठी आपलं समद गाव सज्ज झालेलं आहे।
1: खरंच आहे, आणि समदी तयारी देखील बघ झालेली आहे। आणि कसं आहे, आपल्या गावामध्ये एक गाव एक गणपतीची प्रथा असल्यामुळे कसं समदा गाव आपल्या पारावर या ठिकाणी जमा होत असतो आणि निरनिराळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छान गणरायाचं स्वागत आणि पुढचे जे 10 दिवस आहेत ते बी चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून छान असं नियोजन आपल्या समदा तरुण मंडळीने लावलं पाहिजे।
0: अगदी बरोबर आहे शेवंते, आणि कसं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक तर जनजागृती आणि त्यातल्या त्यात सगळेजण एकत्र येऊन समदा कसं कार्यक्रमाचं नियोजन करत असतात।
1: नक्कीच समद्यांचं जे आराध्य लाडकं दैवत आहे ते गणराया आहे, आणि गणरायाचे 10 दिवस कसे म्हणजे समद्या गावामध्ये धामधुमीचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होत असते।
0: होय,
1: चल मग राधे, आता आपल्याला तयारी भी भरपूर करायची आहे गणरायाच्या आगमनाची, आणि सोबतच आज आपल्या मंडळीने आपल्या आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी जे भरभरून असे पत्र पाठवलेले आहेत त्या पत्राला अगोदर आपल्याला पोच द्यावी लागेल।
0: अगो भाई की, चला तर मग सुरू करूया आपल्या समद्यांचा आवडीचा कार्यक्रम आवड बळीराजाची। शेवंता, आता आजच्या कार्यक्रमातील पहिलं पत्र आहे ढाणकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे, वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत प्रेरणा आणि समस्त मित्र परिवार, गरीब नवाज कॉलनी वंदनानगर इंदूर येथून रेखा संतोष रघुवंशी, शोभा भूपेंद्र रघुवंशी, बबिता सुरेंद्र रघुवंशी, पूजा विक्की रघुवंशी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे आणि मित्र परिवार, गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार, तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि मित्र परिवार, तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि मित्र परिवार, दौलतनगर मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि मित्र परिवार।
1: तसंच बघ, तालुका हुमनाबाद जिल्हा बीदर येत ना, धरमसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा राजपूत आणि समस्त मित्रमंडळ, राहणार भवानी दापका तालुका कमलनगर जिल्हा बीदर येत ना, संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश विकास, करण उद्बाळे आणि समस्त मित्रमंडळ, छत्तीसगड येत ना, दिनेश वर्मा, करुणा वर्मा, दत्रंगी येत ना, भागवत वर्मा, गुलाबदास मानिकपुरी, विश्वनाथ साहू, दुर्गाराम साहू आणि समस्त मित्रमंडळ, लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदूर येथन, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती खर्चे आणि समस्त मित्रमंडळ, गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथन, नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश निर्मला भगवान आणि समस्त मित्रमंडळ, वरुळ जवळका येथन, महेंद्र सरकटे, विजय सरकटे, स्वराज वानखडे आणि मित्रमंडळ, सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा येथन, नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा, आकाश कुमार आणि समस्त मित्रमंडळ,
0: बरोबर, राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा बरसा, सावनी पार्थ, हर्ष पाटील, मुक्कामपोस्ट गुंजोटे तालुका अहमदपूर येथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली तुकाराम आलापुरे, जयश्री श्रीकांत आणि समस्त मित्र परिवार, तसंच गणेशनगर तालुका पूर्णा येथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, पूजा भारती आणि मित्र परिवार।
1: या समदा मंडळीला बघ, तुती लागवडीतील यांत्रिकीकरण आणि पावसाळ्यातील रेशीम आळी संगोपन या विषयीची माहिती या मंडळीला मनापासून आवडलेली आहे। पत्र पाठवलं त्या

0: आता यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत मुक्कामपोस्ट चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीडून दिनकर साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयस, गंगा साळवे आणि समस्त मित्रमंडळ.
1: बरं.
0: जांभरून तालुका अर्धापूर येथन दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, गणेश हादगावकर आणि समस्त मित्रमंडळ. राहणार बरसाले माळा अंतरवालीदाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामोअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका, कार्तिक, अशोक काका, बंडूनाना अटकळ, अनंतराव यादव, एकनाथदादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले. राहणार जवळा झुटा तालुका पाथरी जिल्हा परभणीहून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती, संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर, सुंदर, परसू रणपिसे, उत्तमराव मामा खरात आणि समस्त मित्रमंडळ.
1: बरं. आणि तसंच तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, करण गांगर्डे, अक्षय मोरे, समर्थ उमरे आणि समस्त मित्र परिवार, तसंच विडू तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक प्रियंका, लक्ष्मीबाई, भारत धुळे, उत्तम जमधाडे आणि समस्त पोपलवाड परिवार, राहणा सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश, गजानन, समीक्षा, सायली, सुयश, हिन्वी, कृष्णा कदम, तसंच हडोलती अहमदपूर जिल्हा लातूर येथून नामदेव कलमे, आकाश, आशा, नारागुडे, समस्त मित्र परिवार, तसंच मुक्कामपोस्ट वाघोरा तालुका माजलगाव येथून मदनराव तांगडे, सुखदेव तांगडे, तुकाराम तांगडे, गंगाराम, रामराव, कमलबाई तांगडे, धनश्री तांगडे, द्रौपदाबाई गायकवाड, अमोल बादाडे आणि समस्त मित्र परिवार. डोंगरगाव जिल्हा, राजनांदगाव, छत्तीसगड

0: तेथून राष्ट्रपाल गजभिये तन्मय बेबी अनिष्का राधिका आणि समस्त मित्र परिवार. पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार.
1: मुक्काम पोस्ट बोराळ धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि समस्त मित्र मंडळ. तिरुका येथन प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, निखिल निशांत मध्यवाड, मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूरचे हे श्रोते आहेत. भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोठेगावकर आणि समस्त मित्र मंडळ.
0: बरोबर.
1: तसंच विश्वकर्मानगर नागपूर येथन शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर, परी मेहरनगर उमरखेड येथनं अभिजित गव्हाणकर, राही सरिता, सिद्धांश गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर आणि समस्त मित्रमंडळ.
0: बरं. आणि तसंच समतानगर परिवजनात येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि मित्र परिवार. नखाते हदगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानसे नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्र परिवार. छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी येथून निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि मित्र परिवार. या समद्या मंडळीला विद्राव्य खताचे कार्य आणि फर्टिगेशन तंत्रज्ञान याविषयीचा प्रसारित झालेला संवाद या मंडळीला लय आवडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर अशी माहिती मिळते असे यांनी लिहून कळवलंय. मंडळी, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडहून शंकरलाल जैसवाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती, बागलपार्डी तालुका वसमतेतनं चंदनलाल जैसवाल, विजयलक्ष्मी, श्रेया आणि समस्त मित्रमंडळ राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून भगवान कुरे, मारुती पूरभाजी, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि समस्त मित्रमंडळ राहणार आजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव प्रणाली, प्रणिता ठाकरे आणि मित्रमंडळ.
1: बरं, आणि तसंच मुक्कामपोस खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, महेश्वरी

0: रोहिणकर, प्रियंका, सदानंद मुळे आणि समस्त मित्र परिवार.
1: मुक्काम
0: पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समर्थ आणि समस्त परिहार परिवार. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, जयदीप, प्रेरणा, अपर्णा, दीपाली आणि समस्त हलगे परिवार. जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुलाह, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सू सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगापूर, छत्रपती संभाजीरंगर, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुर्णी तालुका बदनापूर आणि समस्त मित्र परिवार.
1: हे पुढचे आपले श्रोते आहेत राहणार वजर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव, विनायकराव सोसे आणि समस्त मित्र मंडळ. बीड येथना प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला पटेल आणि मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालन्याहून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई, प्रणाली, ऋतुजा आणि समस्त मित्र मंडळ. बीड येथन रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि समस्त मित्र मंडळ.
0: बरं, तसंच मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी, धम्मदिना अरुण काळे, एडी कांबळे, तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार. मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट हिप्पर सोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, हिप्पर सोगा आणि मित्र परिवार. तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे, अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि मित्र परिवार.
1: या सगळ्या श्रोत्यांना सर्जा राजाचा सण, खानमळणी ते बैलपोळा हा विशेष कार्यक्रम समद्या मंडळीला मनापासून आवडलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून छानशा आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील आम्हाला या कार्यक्रमात मिळालं असे यांनी पत्रात लिहून पाठवलेलं आहे. पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: तर शेवंत झकास गीतानंतर आता वळू येत आता पुढच्या पत्राकडं, कारण ह्या बी मंडळीचा अभिप्राय आणि आवडीचं गीत आपल्या समजांना ऐकायचं आहे.
1: बरं बरं, चल तर मग नंतरची श्रोती कोण आहेत बरं?
0: तर ही मंडळी आहे राहणार बोर रांजणी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून सुंदर बाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सरजूदादा जाधव, वर्षाताई, रघुनाथ महाराज देशपांडे वखारीकर, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले अंकल रिरडगाव, भानुदासराव खंडागळे, गुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव आणि मित्रपरिवार, राहना जवळा झोटे तालुका पाथरे जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झोटे, श्रुती संग्राम अनिल झोटे, सुनील झोटे, राज रणवीर किशोर शिंदे राहणार वडी तालुका पाथरी, विनायकराव सोसे, उत्तम दादा खरात आणि मित्र परिवार, तसंच राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये आणि समस्त मित्र परिवार,
1: नाना लामसे, त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ, तसंच कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अनिता भांबिष्टे, रेवण भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मौजे चंदूर, नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथनं पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर आणि समस्त मित्रमंडळ, सय्यद अमिनूर सोबतच आहेत बघ बाबासाहेब देवीदास काळंखे झरीकर परिवार. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून विजयकुमार खुळे, आकाश खुळे, प्रतीक खुळे, सुनीता खुळे, शकुंतलाबाई खुळे आणि समस्त खुळे परिवार. मुक्काम पोस्ट तांबोळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथनं संतोषकुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि समस्त मित्रमंडळ.
0: बरं,
1: आणि तसंच बघ सविता कुकडे, नितीन पाटील, नलिनी पाटील, अजिंक्य पाटील, आदित्य पाटील आणि समस्त अकोटची ही मंडळी होती बघ.
0: बरोबर,
1: तसंच संदीप सोमवंशी, समस्त मित्रमंडळ.
0: आणि तसंच पाहिजे म्हणते तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सुरेश जैन, पी आर जैन, दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्र परिवार, रेवली तालुका परळ वैजनाथ येथून उमरे मामा, सर्जेराव गव्हाणे कवडगाव, सुमन सुंदरराव, पृथ्वीराज धनंजय, शिवराज, मनीषा, अनिता उमरे आणि समस्त मित्र परिवार. तसंच मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळपुरे, वसुंधरा नाळपुरे, प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, संकेत साईनाथ देवयानी, धनश्री आणि समर्थ नाळपुरे परिवार. मुक्काम पोस्ट खेडावाडे तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा हनुमान, उत्तम बोडखे, मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम असोले, ललिता, दुर्गा आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे, तसंच शिवकुमार सोने पारगाव, प्रवीण बागल खटाव, दिलीप चव्हाण, रितेश ज्ञानदार, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि समस्त मित्र परिवार. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला, यशवंत, ज्योती आणि समस्त कांबळे परिवार. तर या समजा श्रोत्यांना गीतांवर आधारित आणि अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा कार्यक्रम आवड बळीराजाची खूप आवडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिप्राय पत्रांना पोच मिळते. श्रोत्यांच्या आवडीच्या झकास अशा गीताचा आनंद सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येतो असं या सर्व मंडळींनी लिहून कळवलंय. मंडळी तुम्ही पत्र पाठवलं खूप खूप धन्यवाद. चला तर आनंद घेऊ तुमच्याही आवडीच्या ह्या गीताचा.

0: गाणे ऐकता ऐकता आणि श्रोत्यांची पत्र घेता घेता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली
1: अगदी.
0: तेव्हा मंडळी पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या आवड बळीराजाची या कार्यक्रमामध्ये असेच तुमचे पत्र अभिप्राय आणि झकास अशी गाणी घेऊन. तोपर्यंत मात्र कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजी
0: आम्ही दोघीही तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीराजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीराजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत. आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
2: हॅलो आकाशवाणी.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी हा संदेश.
0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता 1 तासभर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगो होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आयोजित

0: 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता, वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा अधिक बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही बाब गंभीर असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत उपस्थित होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितात रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी कझाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभुसेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा

0: इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्यसाखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शाह उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. पॅराबॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. गोवा विधानसभेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी गोवा फर्स्ट या आघाडीची आज घोषणा केली. ही आघाडी म्हणजे मतदारांसाठी बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस पर्याय असल्याचं आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे 2026 या वर्षात एकंदर काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दुबईत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर दशरथ रेडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.
1: बरसू लागला या

0: या गाण्याबरोबरच लोकसंगीताचा आजचा कार्यक्रम संपला.
1: गजानना गणराया आधिवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 होत आहेत. आता हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा रॉय यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण अपर्णा रॉय यांच्या आवाजातलं भक्तिगीत ऐकलं. यानंतर चंद्रू आत्मा यांनी सादर केलेलं हे भक्तिगीत ऐकूया.

0: या गीतासोबतच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:43 होत आहेत. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर, 10:00 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम, 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही.
3: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ब्रिक्स को समाधानों का मंच बताया. 18वें ब्रिक्स शिखर सम्मेलन के समापन पर श्री मोदी ने नई दिल्ली घोषणा पत्र के सभी निष्कर्षों को समयबद्ध कार्यों में बदलने की आवश्यकता पर बल दिया. प्रधानमंत्री ने शिखर सम्मेलन के दौरान विश्व नेताओं के साथ 15 द्विपक्षीय बैठकें की, अंतर्राष्ट्रीय संस्थानों के प्रमुखों के साथ भी मुलाकात की. गृह मंत्री अमित शाह ने कहा, भारत को प्रयोगशाला में उत्पाद